श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 26 श्रावण शके 1948 अर्थात 17 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58 आणि 32 सेकंद झालेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगल ध्वनीनं.

नमस्कार रत्नागिरी, सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया रामदास कामत यांनी गायलेलं शिवतांडव स्तोत्र.

रामदास कामत यांनी गायलेलं शिवतांडव स्तोत्र आताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर उषा मंगेशकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची भूपाळी ऐकूया. संगीतकार विश्वनाथ मोरे.

विठ्ठल शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेली गदी माडगुळकर यांची भक्तिरचना, संगीतकार विठ्ठल शिंदे.

मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया मुग्धा भट सामंत यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीतकार पंडित अवधूत बाम।

भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर विठ्ठल उमप आणि सहकलाकारांनी गायलेली वसंत बापट यांची गीतरचना, संगीतकार मधुकर पाठक.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया वाणी जयराम यांनी गायलेली उद्धव कुमार यांची हिंदी भक्ती रचना. संगीतकार रघुनाथ सेठ.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर।
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा। सकाळचे 6:40 झाली आहेत। कृषीवाणी कार्यक्रमात भातासाठी निळं हिरवं शेवाळ याविषयीची माहिती ऐकूया। या माहितीचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी।
2: शेतकरी मित्र हो नमस्कार। मित्र हो, भात पिकाच्या वाढीसाठी नत्राची फार आवश्यकता असते, पण भात पिकात असणाऱ्या पाण्यामुळे वरून दिलेलं नत्र खत 65-70% निचरून जातं, त्यामुळे 30-35% नत्र उपयोगात येतं। या अडचणीवर मात करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे 1 एकर भातशेतीत 8 किलो निळं हिरवं शेवाळ सोडणं, कारण हे शेवाळ हवेतील मुक्त नत्र खेचून घेऊन स्थिर करतं आणि भात पिकाला पुरवतं। एवढं नत्र भात पिकाच्या वाढीसाठी पुरेसं होतं, म्हणूनच भात पिकासाठी निळं हिरवं शेवाळ वापरावं। निळं हिरवं शेवाळ ही एक फांद्याविरहित लांबच लांब तंतुमय असणारी पाण वनस्पती आहे। त्याच्या पेशीमध्ये हरितद्रव्य असल्यामुळे सूर्यप्रकाशात या पेशी कर्बोदकं तयार करतात आणि पाण्यात प्राणवायू सोडतात। या शेवाळाच्या शरीर रचनेत एक विशिष्ट कठीण आणि पोकळ अशी पेशी असते, त्याला हेट्रोसिस्ट पेशी असं म्हणतात। या पेशीमध्ये मुक्त नत्र कार्यक्षमरित्या स्थिर केला जातो आणि तो नत्र नंतर भात पिकाला पुरवला जातो, त्यामुळे भात पिकाची चांगली वाढ होऊन उत्पादनात वाढ होते। याचा वापर

0: भात शेतीत वाढवावा. भात शेतीत इतरही काही शेवाळं वाढलेली असतात, पण ही शेवाळं भात शेतीला हानिकारक असतात. यांच्या तंतूंची खूप लांबी असते, ती ओळखून काढून टाकावीत. फक्त निळं हिरवं शेवाळच ठेवावं. निळ्या हिरव्या शेवाळाचे अनेक प्रकार आहेत. हे सर्व प्रकार भात शेतीला उपयुक्त आहेत. ॲनाबिना, नोस्टॉक, एलोसिटा, टोलीपोथ्रिक्स, फ्लेक्टोनिमा, रेव्युलारिया, वेस्टिलॉप्सिस, सिलेंट्रोप्टम आणि कॅलोथ्रिक्स हे उपयुक्त असे निळ्या हिरव्या शेवाळाचे प्रकार आहेत. निळ्या हिरव्या शेवाळाचे अनेक फायदे आहेत. ते म्हणजे निळ्या हिरव्या शेवाळाच्या वापरामुळे सेंद्रिय पदार्थांची जमिनीत भर पडते, जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची धूप कमी होते, जमिनीतील स्फुरत विरघळून पिकांना उपलब्ध करून दिला जातो, भात पिकाच्या वाढीसाठी वृद्धी संप्रेरकांचा पुरवठा केला जातो. शेवाळामुळे नत्राचं प्रमाण वाढतच राहतं, ते कमी होत नाही. निळं हिरवं शेवाळ हानिकारक शेवाळांचा नाश करतं. निळं हिरवं शेवाळ कार्यक्षमरित्या नत्र स्थिर करण्याचं काम जोरात आणि सतत करत राहतं. इतर अन्नघटकही भात पिकाला मिळवून देण्याचं काम ते करतं. म्हणजे निळं हिरवं शेवाळ सर्वांगीणदृष्ट्या उपयुक्त आहे. भात पिकाचं 2 ते 3 क्विंटलनी उत्पादन वाढतं. पुनर्लागणीनंतर 10 ते 12 दिवसांनी तयार केलेलं माती मिश्रित शेवाळ 8 किलो एकरी भातखाचरातल्या पाण्यात सारख्या प्रमाणात टाकावं, ते फोकून द्यावं. 3 आठवड्यात शेवाळाची भरपूर वाढ होऊन मुक्त नत्र स्थिर करून भात पिकाला पुरवण्याचं काम सातत्याने सुरू होतं. शेवाळ वाढल्यानंतर भात रोपांची नजरेत भरेल अशी जोमाने वाढ होते आणि भात उत्पादनात भरीव वाढ होते. नत्र खतात 40% बचत होते. याशिवाय भात कापणीनंतर हे शेवाळ त्या भात खाचरात तसंच राहतं. त्याचं कार्य पाणी नसल्यामुळे थांबतं, पण पुढच्या वर्षी त्या भागात खाचरात भात पीक घेतल्यानंतर त्या पिकाला त्याचा फायदा पुन्हा सुरू होतो. असं हे फायद्याचं गणित निळ्या हिरव्या शेवाळाच्या बाबतीत आहे. अशा या बहुपयोगी कमी खर्चाच्या पण उत्पादन वाढीच्या पर्यायाचा निळ्या हिरव्या शेवाळाचा भात शेतीत जरूर वापर करावा. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: भातासाठी निळं हिरवं शेवाळ या विषयीची माहिती श्रोते हो आताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: नमस्कार. होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या पद्धतीचा शोध लावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ नये या पद्धतीने तिचे संशोधन केले आणि डॉक्टर हॅनिमन यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येत असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सखोल पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो. म्हणजे काही क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकारशक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळासकट जाण्याच्यासाठी मदत करत असते. ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजाराच्या संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो. होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते, कारण एकाच आजाराचे 10 पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव. म्हणजे सांधेदुखीचे 10 पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या 10 पेशंट्सना वेगवेगळे औषध लागू शकेल. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो. म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते आणि मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकारशक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये असलेल्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते. होमिओपॅथी ही जेंटल, परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो. गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार का दुरुस्त होऊ शकले त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो. मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते. त्याच्या वयानुसार त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली जाते आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या साह्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त असतो होतो. आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान ठरलेली पॅथी आहे.
0: आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: Larissa. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण, प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण पर्यावरण, प्रदूषण व कायदा याबद्दल माहिती घेणार आहोत. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. आज मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे हवा, पाणी आणि जमीन यामध्ये घातक घटक मिसळत आहेत. हीच प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय. वाढत्या प्रदूषणामुळे

0: मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे. पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नव्हे तर आपल्या सभोवताली असलेली हवा, पाणी, जमीन आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय. या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. प्रदूषण म्हणजे काय? निसर्गाच्या या सुंदर चक्रात जेव्हा मानवी हस्तक्षेपामुळे दूषित किंवा विषारी घटक मिसळतात ज्यामुळे हवा, पाणी आणि जमीन अशुद्ध बनते तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण हे आजच्या काळातील एक भीषण सत्य आहे. प्रदूषणाचे प्रकार मुख्यतः प्रदूषण खालील तीन प्रकारांमध्ये विभागले जाते. हवा प्रदूषण, एअर पॉल्युशन. कारखाने आणि वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळल्याने हवा दूषित होते. यामुळे श्वासाचे विकार आणि जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. जल प्रदूषण, वॉटर पॉल्युशन. कारखान्यातील विषारी रसायने आणि मानवनिर्मित कचरा थेट नद्या व तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. मृदा प्रदूषण, सॉइल पॉल्युशन. शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. ध्वनी प्रदूषण, नॉईस पॉल्युशन. वाहनांचे कर्कश हॉर्न आणि लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते ज्याचा मानवाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मानवी जीवनाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार निसर्ग. परंतु आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे पण त्याचवेळी आपण आपल्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. आज संपूर्ण जग हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्यासंबंधीच्या कायद्यांची माहिती असणं आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे महत्व आणि आजची स्थिती. पर्यावरण हे केवळ झाडे आणि प्राणी एवढ्यापुरता मर्यादित नाही. जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेले आपले पर्यावरण आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे. आज आपण शहरामधून कारखाने, वाहने आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे हवा आणि जल प्रदूषण करत आहोत. यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. जर आपण आजच पावले उचलली नाहीत तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण. आपल्या भारतीय राज्यघटनेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन नागरिकांना आणि सरकारला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे. राज्यघटनेच्या कलम 21 आर्टिकल 21 नुसार प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि प्रदूषण मुक्त वातावरण जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48A आर्टिकल 48A सरकारला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आदेश देते. त्यासोबतच कलम 51AG अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य ठरवण्यात आले आहे की त्यांनी जंगले, नद्या आणि वन्य जीवनाचे संरक्षण करावे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.

6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता रूपरेषा आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. यामध्ये आज मंगेश पाडगावकर यांच्या कवितेवरती आधारित कार्यक्रम, लेखन जान्हवी भागवत यांचं आहे, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, सादर करते विवेक वानखडे. सकाळी 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावस पोस्ट डाकघर.

केवळ 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून केलेला विक्रम या विषयावरती पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे: 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात शाश्वत प्रयोग, राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्यानंतर स्वातंत्र्य हे सुचित्रा साठे यांचं मनोगत आपण ऐकाल. 1:05 कार्यक्रम गीतबहार, 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र, 2:00 कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातली गाणी, 5:30 युवावाणी कार्यक्रमात तरुणाईमध्ये समवयस्कांचा दबाव आणि योग्य निर्णय याविषयीची चर्चा आपण ऐकाल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार हा कार्यक्रम, कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील शेतीतील अनुभव या विषयावरती प्रयोगशील शेतकरी जयंत फडके यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 8:15 हिंदी सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्त्वाचा कार्यक्रम आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी रोशनारा बेगम यांनी गायलेला राग बसंत प्रसारित केला जाईल. त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेवरती सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
5: चलो निकले क्या?
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
8: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
9: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट,

0: हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलिक्स अकॅडमी दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
1: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण पुष्कळ वेळेला ना आजूबाजूला जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मी असं म्हटलं की खूप गोष्टी असतात त्याचा आपण कधी विचार करत नाही. आपण ज्या घरात राहतो ते घर ज्या जमिनीवर असतं ती जमीन, तिची माती, त्यानंतर त्या घराची निर्मिती करताना लागणारं साहित्य, मग ते विटा असतील, दगड असतील, सिमेंट असतील, लोखंडी साळ्या असतील, हे कसं बनतं किंवा काय होतं याचा आपण कधीच विचार केलेला नसतो. पूर्वीच्या काळी तर बांधकामासाठी अनेक वेगवेगळ्या वस्तू वापरल्या जात असत, लाकडापासून, मातीपासून. पण आता सध्या तर सिमेंट काँक्रीटचं युग आहे आणि बांधकामातलं एक प्रमुख घटक म्हणून काँक्रीटची आज ओळख आहे. खडी आणि वाळू हे मिश्रण केलं जातं आणि त्याच्यात सिमेंट एका ठराविक विशिष्ट प्रमाणात टाकलं जातं. हे जे मिश्रण असतं ह्याला काँक्रीट म्हणतात. नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकतात आणि मग जे मिश्रण तयार होतं हे अतिशय टणक असतं, त्याची स्ट्रेंथ अतिशय उत्तम असते. त्यामुळे सध्याच्या युगामध्ये काँक्रीटला खूप महत्त्व आहे. मोठ्या मोठ्या इमारती असतील किंवा आता काँक्रीटचे रस्ते बनतात, अनेक पूल बनतात, मोठी मोठी महाकाय धरणं आहेत, किंवा आपण विमानतळावरती बघतो विमानतळाची धावपट्ट्या आहेत, समुद्रामध्ये बांधल्या जाणाऱ्या जेट्या आहेत, या सगळ्यामध्ये काँक्रीटचा उपयोग केला जातो. पूर्वी काँक्रीट जेव्हा नव्हतं तेव्हा काय होतं, माती होती, चुना होता, दगड किंवा लाकूड ह्याच्यापासून आपली निवास व्यवस्था तयार होत होती. आपल्यालाही आजही जुन्या घरांमध्ये या गोष्टी पाहायला मिळतात. जुन्यात बांधकाम केलेली आणि शतकानुशतकं टिकलेली बांधकामंसुद्धा आपल्याला दिसतात आपल्या किल्ल्यांच्या रूपाने किंवा जुन्या राजांच्या महालांच्या रूपाने, आणि तीसुद्धा तितकीच मजबूत होती. खास करून आपण इजिप्तमध्ये गेलो जर तर इजिप्तमध्ये बॅबिलोनिया, असिरिया या देशांमध्ये नवीन पद्धतीच्या बांधकामाचा प्रथम उपयोग झाला आणि त्यानंतर तिथे त्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने बांधकामामध्ये एवढी प्रगती केली की वेगवेगळी मिश्रणं, वेगवेगळे घटक तयार करून नवीन गोष्टी शोधून काढल्या. साधारणपणे 18व्या शतकाच्या शेवटी पोर्टलँड सिमेंटचा शोध लागला आणि 1825 दरम्यान इंग्लंडमध्ये बांधकामासाठी पोर्टलँड सिमेंट पहिल्यांदा वापरलं गेलं आणि 1900 काँक्रीटची बांधकाम सुरुवात झाली आणि मग सिमेंट मात्र सर्रास वापरलं गेलं 1900 सालानंतर. 1945 सुद्धा अनेक काँक्रीटमध्ये शोध लागले, त्याचं अधिक स्ट्रेंथनिंग कसं करायचं, त्याला अधिक काठिण्य कसं आणायचं, अधिक मजबूत कसं करायचं ह्याच्यावर संशोधन झालं. पण तोपर्यंत सिमेंट काँक्रीटचा वापर सगळीकडे रुळलेला होता आणि साधारणपणे अगदी प्रारंभिक अवस्थेतलं जे काँक्रीट होतं त्या प्रारंभिक अवस्थेतल्या काँक्रीटमधून त्याची जे आत्तापर्यंत इव्होल्युशन झालं किंवा उत्क्रांती झाली त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता, इतकं काँक्रीटमध्ये संशोधन झालं. मग त्याच्या मिश्रणाची पद्धती ठरवली गेली, ते साच्यामध्ये कशाप्रकारे ओतायचं, त्याची रचना ह्याच्याबद्दल नियम ठरवले गेले आणि अनुभवाप्रमाणे त्याच्यात वेळोवेळी बदलही केले गेले. काँक्रीट एकदा स्लॅबमध्ये घातलं किंवा साच्यात घातलं की ते ठासण्याची पद्धती, ते कशा पद्धतीने ठोकायचं हेही ठरवलं गेलं आणि काँक्रीटवरती कधी पाणी द्यायचं, किती दिवस द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं ह्याचंही वेळापत्रक ठरवलं गेलं. काँक्रीटची कुठलीही इमारत बनवताना त्याच्यावरती येणारं वजन, जमिनीमध्ये किती खोल जायचं याविषयीचा अभ्यास सुरू झाला. आणि आता तर काय केलं, प्रीफॅब म्हणजे एखादं बांधकाम करण्याच्या आधी बनवलेले, आता पुलाचे मोठे मोठे भाग आपल्याला आधीच प्रीकास्ट दिसतात किंवा काही ठिकाणी भिंती पण तयार केले जातात, काही ठिकाणी मोठे मोठे गर्डर तयार केले जातात. बांधकाम शास्त्रामध्ये जे काही प्रगती झाली त्याच्यामध्ये मूलभूत घटक आजही काँक्रीट आहे आणि तो गेले जवळजवळ 200 वर्षापासून काँक्रीटची उत्क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळते.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या

0: मिनिटं झालेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: सेवा समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
2: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
4: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रत वैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
5: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवार बाई मंगळा गवार.
4: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि श्रावणाबद्दल बरंच काही.
6: फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसते खेताना, सर्वांचा मे राखताना, सर्वांचा मे राखताना.
4: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा, राज्यपालांचं आवाहन. चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या दुसऱ्या दिवसअखेर 460 धावा. आता सविस्तर बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. पुण्यातल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल म्हणाले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्राध्यापक सुनील यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सीओईपी ही संस्था 2 शतकांपासून भारताचं भविष्य घडवत आहे. या संस्थेचा वारसा केवळ

शैक्षणिक उत्कृष्टतेबरोबरच संस्थेनं घडवलेले अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार वर्मा यांनी काढले. सीओईपीमध्ये केवळ तंत्रज्ञान संस्था न राहता तांत्रिक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडवण्याचं जागतिक केंद्र बनण्याची क्षमता असल्याचं राज्यपाल यावेळी बोलताना म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी

0: राज्यपालांचं आवाहन. चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या दुसऱ्या दिवसाखेर 460 धावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: चलो निकले गए.
5: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है.
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
1: श्रोते हो, आता ऐकूया आजचे काही दिनविशेष. आज 17 ऑगस्ट. आज ज्येष्ठ कवी चित्रकार शांताराम पवार यांचा जन्मदिवस आहे.

आज शिक्षण तज्ज्ञ, देशभक्त, तत्वज्ञ आणि पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉक्टर विनायक विश्वनाथ पेंडसे उर्फ अप्पा पेंडसे यांचा जन्मदिवस आहे. सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांचा आज आहे वाढदिवस. आज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस आहे.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. ही जी योजना आहे, खरंच खूप चांगली ही जी योजना आहे. त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकारी पतसंस्था आणि कृषी व्यवस्थेला सुद्धा एक नवी दिशा मिळण्याचं काम मिळणार आहे. नाही काय सांगाल सर?
1: निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळणार आहे. जवळजवळ 40,000 कोटी रुपये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये या शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून जाणार आहेत. एवढे मोठ्या प्रमाणावरचा निधी, त्याच प्रमाणात निधी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्यानं पीक कर्ज म्हणून खरीप हंगामामध्ये उपलब्ध होणार आहे बँकांच्या माध्यमातून. तेवढा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून मला वाटतं शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतकरी घेऊ शकतील आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीचा एक संदेश जाण्यासाठी या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून मला वाटतं खूप हातभार लागला.

0: आहे.
1: नक्कीच. आणि विकसित महाराष्ट्र 2027 ही जी संकल्पना आहे आपल्या शासनाची, त्याच्यासाठी सुद्धा ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे, काय सांगाल सर?
0: विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनेसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टार्गेट दिलेले आहेत, आपला प्लॅन बनवायला लावला आहे आणि हा प्लॅन 2047 पुरता मर्यादित न राहता ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या 5 वर्षामध्ये दरवर्षी तुम्ही कशा पद्धतीने अचीव करणार आहोत ह्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न, त्या दृष्टिकोनातनं माइलस्टोन्स देखील प्रत्येक विभागाने स्वतः ठरवून अचीव करण्यासाठी टार्गेट दिलेले आहेत. मला वाटतं की ह्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं पावलं उचलण्यासाठी प्रत्येक विभाग त्या त्या विभागाच्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि 2047 महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचे जे $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जी वाटचाल आहे 2030 पर्यंत त्या दृष्टिकोनातून देखील या शेतकरी कर्जमुक्तीचा देखील खूप मोठ्या प्रमाणावरती हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे त्यांना एक नवी उभारी मिळणार आहे आणि संपूर्ण शेती पुन्हा एकदा पिकाखाली येणार आहे, ती पडीक राहणार नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना देखील त्यांचा देखील आनंद द्विगुणित होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक हातभार लागणार आहे.
1: नक्कीच सर, ही योजना शेतकऱ्यांमध्ये जनजागृती पोहोचण्यासाठी शासनाचे असे काही उपक्रम आहेत का की प्रत्येक आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही योजना गेलीच पाहिजे?
0: संपूर्ण योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांपर्यंत जावी यासाठी आम्ही एक मीडिया प्लॅन देखील तयार केलेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर आम्ही काही जिंगल्स पण केले आहेत, रेडिओ आणि टीव्हीवरती देखील याची जाहिरात जाणार आहे आणि जात असताना त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे. माननीय महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की आपण देखील प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला बोलवावं आणि त्यांना ह्या योजनेची माहिती द्यावी, जेणेकरून संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती जावी. आम्ही सहकार विभागाच्या माध्यमातून पॅम्पलेट छापलेले आहेत, हे संपूर्ण पॅम्पलेट्स प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि आमच्या जवळजवळ 22,000 प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आहे, 22,000 प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीचे आमचे सचिव आहेत, त्या सचिवांच्या माध्यमातून देखील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या योजनेची आम्ही माहिती दिलेली आहे. जवळजवळ 800 ते 900 होर्डिंगमध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, SDO कार्यालय असेल, या ठिकाणी होर्डिंग देखील आम्ही लावलेले आहेत. तर व्यापक प्रमाणावरती प्रसिद्धीचं काम चालू आहे आणि या प्रसिद्धीसाठी आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील याला प्रसिद्धी मिळावी म्हणून सर्व DDR कार्यालयांना देखील 5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अधिकचा निधीची आवश्यकता असल्यास तो देखील अधिकचा निधी सहकार विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा माहिती पोहोचावी. त्याचबरोबर मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी देखील आम्हाला खूप जास्त सहकार्य दिलं आणि त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती दररोज अतिशय सकारात्मक बातम्या सर्व प्रिंट मीडियामध्ये येत आहेत आणि त्यामुळे देखील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला फायदा झालेला आहे.
1: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल?
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मँडेट या समितीचा होता आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समजोता म्हणून 1 टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 मुदत दिलेली आहे, त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजने

0: तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर 1 टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे. आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांना हे जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून. बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, ऐवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंच अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी आहेत की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे, आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत, किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात. किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक

0: अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघराने अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून विक्रम नोंदवलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कुणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलला झालं रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. आम्हाला त्या अडचणी आल्या. मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्टर डिव्हिजनचा डे एंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 वाजता होईल. 9 वाजताही झालं नाही. मग कोणीतरी म्हणाले 12 वाजता प्रॉपर डेट बदलली की होईल. 12 वाजताही झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. 2 माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
1: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
2: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
1: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत. 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:40 आणि 52 सेकंद झाले आहेत. श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
6: नमस्कार
5: सर. आपण बऱ्याच आधुनिक ट्रीटमेंट्स बद्दल बोलत असतो या कार्यक्रमांमध्ये. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की क्षयरोग म्हणजे टीबी याच्याबद्दल बरेचसे समज गैरसमज आजही आहेत, या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
6: अगदी. क्षयरोग हा एक महत्वाचा विकार आहे आणि जो कोविड नंतर कोरोना नंतर वाढतोय. क्षयरोग केवळ फुफ्फुसाला होत नाही तर नख, केस आणि दात वगळता कुठल्याही अवयवाला होतो. आणि क्षयरोगामध्ये गंमत अशी आहे की क्षयाचे जंतू हे शरीरामध्ये खूप काळ वास्तव्य करतात, खूप वर्षे टिकून राहतात आणि यांच्या पिढ्या असतात, जनरेशन असतात. त्यामुळे या सगळ्या पिढ्यांचा नायनाट करण्यासाठी एक औषध चालत नाही, खूप औषधे घ्यावी लागतात. म्हणजे एका अँटीबायोटिकच्या ऐवजी अनेक अँटीबायोटिक्स किंवा आपण किमोथेरापेटिक एजंट्स म्हणतो की ही औषधं द्यावी लागतात आणि ही औषधं दिल्यानंतर क्षयरोग आटोक्यात येतो. होतं काय, ही औषधं खूप संख्येने असल्यामुळं आणि ह्याचे काही साईड इफेक्ट असल्यामुळं बऱ्याच रुग्णांना याचा त्रास होतो. यामध्ये कावीळ हा महत्वाचा साईड इफेक्ट आहे.
5: अच्छा.
6: आणि लोकांना उलट्या येणं, मळमळ येणं,

0: त्रास होणं, पित्त होणं, वजन न वाढणं म्हणजे क्षयरोग बरा होण्याऐवजी बऱ्याच लोकांना वाटतं की औषध घेऊन माझा त्रास वाढतोय. आणि अशी जी संख्या आहे लोकांची, असे जे रुग्ण आहेत ते औषध घ्यायला परत फिरकतच नाही. त्यामुळं सुरुवातीला आटोक्यात आलेली काही लक्षणं पुन्हा वाढतात, क्षयरोग बळावतो आणि MDR किंवा XDR नावाचा औषधाला दाद न देणारा क्षयरोग निर्माण होऊ शकतो. म्हणून या रुग्णांनी घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, म्हणजे औषधाचे साईड इफेक्ट म्हणून जो कावीळ झालेला आहे तो आटोक्यात येऊ शकतो.
1: श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3 93 4. डॉक्टर, तुम्ही सांगताय क्षयरोगाबद्दल.
0: श्रोते हो, क्षयरोगाचे औषधं ज्यांना सुरू आहेत त्यांनी आपली औषधं नियमितपणे घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे एकही डोस न चुकवता आम्ही रुग्णांना सांगतो की तुम्ही जेवण चुकलं तरी चालेल तुमचं, पण औषधं चुकवू नका. त्याच्या मागचा हेतू हा आहे की क्षय हा MDR किंवा XDR प्रकारचा होऊ नये. आणि अर्थात उलटी, मळमळ, पोटदुखी, पित्तविकार, अंगावर काही रॅश उठणं, अंगावर खाज येणं, चक्कर येणं, सांधे दुखणं, सांधे सुजणं, असे विविध प्रकार, डोळ्यामध्ये डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येणं, हातापायाला मुंग्या येणं, असे अनेक प्रकार जे आहेत ते साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळं क्षयरोगासाठी जी औषधं दिलेली आहेत त्या औषधाचे साईड इफेक्ट झाले तर घरात बसू नका, औषधं बंद करू नका, डॉक्टरांकडे जाणं टाळू नका, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच औषधांचे डोस एकदम बंद करणं किंवा तसेच रेटून पुढे नेणं ह्या दोन्ही गोष्टी टाळा आणि क्षयावर मात करण्यासाठी तातडीनं तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशा रुग्णांमध्ये आम्ही त्या औषधांच्या मात्रा बदलतो, नवनवीन औषधं आली त्यांचा वापर करतो आणि त्या रुग्णाच्या जीवनशैलीनुसार, त्याच्या वजनानुसार, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीनुसार आणि त्याला असलेली इतर जे आजार आहेत, जसं की मधुमेह असतो, एखाद्याला कर्करोग असतो, एखाद्या व्यक्तीला सांधेदुखी असते, पित्तविकार असतो, पोटविकार असतो, मेंदूचा विकार असतो, या सगळ्यांचा विचार करून आम्ही औषधाची योजना बदलतो आणि त्यानुसार रुग्ण आपल्या क्षयरोगावर मात करतात, बरे होतात, ठणठणीत होतात, वजन वाढतं त्यांचं.
1: बर, याच मुद्द्यावर वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3 934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: वैशाली सामंत यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गाणं आताच आपण ऐकलेत. संगीतकार होते निलेश मोहरीर, अवधूत गुप्ते.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

0: कवितेशी
1: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
0: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
0: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
1: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
0: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया ऋषिकेश रानडे यांनी गायलेली सुरेश भट यांची गीतरचना, संगीतकार सलील कुलकर्णी.

या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात सव्वाआठला मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत, आणि त्यानंतर 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 16 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. आता सविस्तर बातम्या. भारताला 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केली. राजस्थानातल्या अलवर इथं राज्यातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6,453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक उपक्रम सुरू केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या 12 वर्षात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत वारंवार वाढवून दिली असल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याची दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलं. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रथम हे तत्व बाळगून आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नईजवळच्या कट्टनकुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA ने या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल तर समाजशास्त्र

विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. एनटीएनं 22 ते 30 जून या कालावधीत यूजीसी नेटसाठी सर्व 87 विषयांची परीक्षा घेतली होती. भारताच्या वतीनं उद्या नवी दिल्लीत ब्रिक्स गटातील देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. भारतानं आपल्या यावर्षीच्या ब्रिक्सच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी ठरवलेल्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती कल्पनेअंतर्गत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक होणार आहे. अध्यक्षपदाचा भाग म्हणून भारतानं ब्रिक्स पर्यावरण कार्यगटांतर्गत मुख्यत्वे विचार करण्यासाठी शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्तीची स्थिती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही 4 प्राधान्य क्षेत्र निश्चित केली आहेत असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात आयसीटी कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषयसूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 2026 या वर्षासाठीचे राष्ट्रीय अनुभव पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात पेन्शन मित्र हँडबुक आणि 5व्या देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचंही प्रकाशन केलं जाणार असल्याचं कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बँक प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये 17 निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या बँकांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या योजना आणि सेवा सादर केल्या जातील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीतील सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानातील चितोडगड इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्या हस्ते काल इंदोर इथं प्रस्तावित असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या 25 फुटी पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कॅगनं दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी काल दिवसभर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी तातडीनं चुका सुधारण्याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून रेल्वे नेटवर्कवर सुमारे 20,000 ठिकाणी टाकीपासून नळापर्यंत पाणी गाळण्याची आणि त्यावर देखरेख ठेवणारी नवीन प्रणाली बसवली जाईल. पंतप्रधान गतिशक्ती उपक्रमांतर्गत विविध मंत्रालयांच्या 18 लाख कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले 3 पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या 198 प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. मस्कतमधील भारतीय शाळांमध्ये शिकणाऱ्या 200 अधिक विद्यार्थ्यांनी काल सुलतान काबूज बंदरावरील INS इम्फाळ या भारतीय युद्धनौकेला भेट दिली. ओमानमधील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली. तत्पूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी मस्कत, पोंता देलगादा आणि जिबुती यासारख्या परदेशातील विविध बंदरांवर भारतीय युद्धनौकांच्या उपस्थितीद्वारे देशाच्या सागरी सामर्थ्यांचं दर्शन घडल्याचं भारतीय नौदलानं सांगितलं.
ओमानमधील भारताचे राजदूत प्रशांत पिसे यांनी या युद्धनौकेला भेट देऊन नौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांनी दूत

0: प्रवासात आयोजित ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बाबा बुद्ध अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत चालणार असून रक्षाबंधनादिवशी तिची सांगता होईल. प्रशासनानं राजौरी, पूंछ आणि प्रवासाच्या मार्गांवर कडेकोट बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. पश्चिम बंगालमधील भारत नेपाळ सीमेवरून बेकायदेशीररित्या सोनं आणि चांदी घेऊन येणाऱ्या 2 नेपाळी नागरिकांना सशस्त्र सीमाबलाच्या जवानांनी काल अटक केली. सिलीगुडीजवळील पाणीटाकी इथं तैनात असलेल्या SSBचं पथक न्यू मेची पुलावर नियमित तपासणी करत असताना त्यांनी नेपाळहून भारतात येणारी एक मोटार अडवली. या मोटारीतील दोन्ही व्यक्ती या सोनं आणि चांदीबाबतची कोणतीही कागदपत्रं सादर करू शकल्या नाहीत किंवा त्याबद्दल कोणतंही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धा 2026 मध्ये भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं वेल्स संघावर तर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं बलाढ्य चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकानं गोल केले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. NTA UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

0: टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले,
1: भिरभिर भिरभिर त्या तालावरती गाणे अमुचे जुळे. नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी
0: आणि मी संपदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
1: श्रोते हो, आठवली नाही कविता?
0: कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही कविता.
1: बालभारतीच्या पुस्तकातल्या ज्या अनेक आवडत्या कविता आहेत त्यातलीच ही कविता.
0: श्रोते हो, या कवितांनी आपलं बालपण समृद्ध केलं होतं. त्यांनी मनात एक स्थान निर्माण केलं होतं,
1: म्हणूनच या कविता आपल्या स्मरणात राहिल्या आहेत.
0: या कवितेच्या पुढच्या ओळी किती सुंदर आहेत पहा.
1: कुरणावरती झाडाखाली
0: ऊन सावली विणते जाळी,
1: कुरणावरती झाडाखाली
0: ऊन सावली विणते जाळी,
1: येतो वारा पहा भरारा,
0: गवत खुशीने डुले,
2: टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले.
1: श्रोते हो, प्राजक्त फुलवण्याच्या काळातली म्हणजे श्रावणातली ही कविता.
0: मंद सुगंधाची उधळण करणारी केशरी देठ असलेली ही प्राजक्त फुलं भिरभिरणाऱ्या वाऱ्याच्या धक्क्यानं अंगावर पडतायत,
1: आणि भिरभिरणाऱ्या या वाऱ्याच्या तालावर आमचं गाणं जुळून आलंय.
0: बाल मनातली ही साधी सुधी भावना पाडगावकरांनी नेमकी या कवितेतून व्यक्त केली.
1: श्रावणातला ऊन सावलीचा खेळही या मुलांना आवडतो आहे.
0: कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी या ओळीतून ऊन सावलीचा तो मनमोहक खेळ आपल्यालाही जाणवतो,
1: आणि या ऊन सावलीच्या खेळात भिरभिरणारा वाराही सामील होतो.
0: तेव्हा खेळातल्या

0: येणाऱ्या नव्या सवंगड्याला पाहून गवतही खुशीनं डोलायला लागतं.
1: दूर दूर हे सूर वाहती,
0: उन्हात पिवळ्या पहा नाहती.
1: दूर दूर हे सूर वाहती,
0: उन्हात पिवळ्या पहा नाहती.
1: हसते धरती फांदीवरती,
0: हा झोपाळा झुले.
1: टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले.
0: श्रोते हो, निसर्गाशी संवाद साधणारी कविता. साधे मोजकेच शब्द नेमका परिणाम साधतात.
1: निसर्गाचं हे संगीत भिरभिरणाऱ्या वाऱ्याबरोबर सगळीकडे पसरत जात आहे.
0: यात बालमनातला निरागस निष्पाप भाव व्यक्त होताना दिसतोय.
1: पिवळ्या उन्हात नालेले हे सूर वाऱ्याबरोबर दूरवर पसरलेत.
0: फांदीवरच्या झोपाळ्यावर झुला झुलतोय, त्यावर आनंदानं गाणं गात ही मुलं बसलेली आहेत.
1: वाऱ्याबरोबर गाणं आणि आनंद सगळीकडे भरून राहिलाय.
0: झुळझुळणाऱ्या वाऱ्यासारखं आमचं गाणं आहे.
1: लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखंही ते आहे.
0: पाऊस, वारा, मोर पिसारा सगळं काही या गाण्यातून व्यक्त होतंय, किंवा तो या गाण्याचाच भाग आहे.
1: गाणे अमुचे झुळझुळ वारा,
0: गाणे अमुचे लुकलुक तारा,
1: गाणे अमुचे झुळझुळ वारा,
0: गाणे अमुचे लुकलुक तारा.
1: पाऊस, वारा, मोर पिसारा
0: या गाण्यातून फुले,
1: टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. श्रोते हो, या कवितेचं शेवटचं कडवं अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण आहे.
0: मुलांसाठीची ही कविता असली तरीही जगण्याचा एक छान संदेश पाडगावकरांनी यातून दिलेला आहे. ते म्हणतात,
1: फुलांसारखे सर्व फुलारे,
0: सुरात मिसळुनी सूर चलारे.
1: फुलांसारखे सर्व फुलारे,
0: सुरात मिसळुनी सूर चलारे.
1: गाणे गाती तेच शहाणे,
0: बाकी सारे खुळे.
1: टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले.
0: श्रोते हो, निसर्गातल्या कोणत्याच गोष्टीत भेदभाव नसतो.
1: झाड, वारा, पशुपक्षी एक होऊन जगत असतात, एकमेकांवर अवलंबून असतात.
0: म्हणूनच निसर्गाचं संगीत हे नेहमी आनंद, मनशांती देणारं असतं.
1: जी गोष्ट आपल्याला आनंद देणारी असते तीच आपण नेहमी करावी.
0: आनंदाच्या लहरी या मनापासून त्या मनापर्यंत पोहोचल्या की सूर आपोआपच जुळून येतात.
1: तर असं हे सुखाचं गाणं गाणारे सगळे शहाणे आहेत, तेच सुखी होतात.
0: आणि दुःखाचं रडगाणं गाणारे कायमच दुःखी राहतात.
1: श्रोते हो, पाडगावकरांची साधी अशी ही कविता, पण मोलाचा संदेश देणारी.
0: निसर्गातल्या घटकांची प्रतीकं वापरून अतिशय साधेपणानं सुखाची व्याख्या सांगणारी ही कविता म्हणूनच आपल्याला आवडते.
1: त्यांची ही कविता अनुभवायला जास्त आवडते.
0: मला आनंदी व्हायचंय असं म्हणून आनंदी होता येत नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधावा लागतो
1: आणि भिरभिरणाऱ्या वाऱ्यासारखा तो सर्वत्र वाटत सुटावा लागतो.
0: तर श्रोते हो, अशा या आनंदी जगण्यावर शतदा प्रेम करणारे कवी मंगेश पाडगावकर म्हणजे आनंद यात्रीच जणू.
1: आपल्या ज्या कवितेतून त्यांनी जगण्याचं मर्म सांगितलंय त्या कवितेचं झालेलं गाणं आधी आपण ऐकूया.

0: श्रोतेहो, जीवनाचं मर्म सांगणारं पाडगावकरांचं हे गीत अरुण दाते यांनीही तितक्याच समरसतेनं आणि आत्मीयतेनं गायलंय आणि म्हणूनच ते अजरामर झालंय.
1: अनेकांना प्रेरणा देणारी, अनेकांचं जीवन घडवणारी अशी ही मंगेश पाडगावकरांची कविता.
0: आपल्याला थोडीशी जरी निराशा आली, थोडंसं काही मनासारखं झालं नाही, तर आपण लगेच खचून जातो.
1: मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही असे विचार करत कुढत राहतो.
0: पण जगणं किती सुंदर आहे ना. एकदाच मिळणाऱ्या मनुष्य जन्मात अनेक गोष्टी पाहायच्या आहेत, करायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत, हेच मुळी आपण विसरून जातो.
1: पण आपण असं जगावं की आपल्या जगण्याचा इतरांनाही अभिमान वाटावा असं आपल्याला कधी वाटतं का हो?
0: या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
1: ज्याला जीवनाविषयी प्रचंड प्रेम आहे, जगण्यावर अढळ विश्वास आहे, त्यालाच हे शब्द सुचू शकतात.
0: चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती,
1: हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती,
0: फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
1: श्रोते हो, जगण्याची आसक्ती, जगण्यावरचं प्रेम या कवितेतून दिसून येतं.
0: हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती, ही ओळ आपल्या सगळ्यांचीच खूप आवडतीय.
1: चिमुकली गवताची पाती रुजून येतात तेव्हा त्यांच्या रूपानं सृजनच रुजून आलेलं असतं.
0: फुलांचा कोमलपणा,

0: प्रेयसीच्या हळव्या कोमल ओठांची आठवण करून देतो.
1: निसर्गातल्या प्रतिमांचं मानवी जीवनाशी असलेलं हे नातं इतकं लोभसवण आहे की त्या नात्याचीच भुरळ पडावी आणि जगणं गाणं व्हावं.
0: रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली,
1: काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली,
0: सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
1: श्रोते हो, या ओळी निव्वळ लाजवाब.
0: सायंकाळच्या सुंदर रंगांचा अद्भुत असा पंखा तो कुणीतरी उघडून ठेवलाय, इतकी लोभस्वाणी संध्याकाळ आपल्याला अनुभवायला मिळते.
1: सृष्टीचं हे मनभावन रूप आपल्याला पाहायला मिळतंय ते केवळ आपण इथे या पृथ्वी तलावर जन्म घेतलाय म्हणून.
0: काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली ही ओळ तर या कवितेचं सौंदर्य स्थळच आहे.
1: रंगांचा पंखा उघडून झालेली सायंकाळ आता रात्रीत परावर्तित व्हायला लागले.
0: अशातच रंगांचा पंखा मिटू पाहतोय आणि नक्षत्रांसारखा एक एक तारा लुकलुकायला लागलाय.
1: जणू काही ताऱ्यांच्या या वेलींनी आकाश मंडप कोणीतरी सजवला आहे.
0: श्रोते हो, हा झाला वरवरचा अर्थ. पण जीवनाकडे पाहण्याचा अर्थ आणि दृष्टी देणारी ही कविता असल्यामुळे यातला लपलेला अर्थ असा आहे.
1: जीवनात कितीही गडद अंधार असला तरी तिथं प्रकाशाचं एखादं नक्षत्र म्हणजेच एक तारा आहे जो तुम्हाला जगण्याचं बळ देणारा आहे.
0: म्हणजेच तुमचा आशावाद हाच तो तारा आहे, तोच तुम्हाला या निराशेच्या गर्तेतून बाहेर पडायला मदत करणार आहे, सकारात्मकतेची ऊर्जा देणार आहे.
1: श्रोते हो, या कवितेचं शेवटचं कडवं असं आहे.
0: या ओठाने चुंबून घेईन हजार दाही माती,
1: अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी,
0: इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
1: इथल्या या जगण्यासाठी अनंत मरण सुद्धा झेलून घ्यायला मी तयार आहे.
0: आणि तरीही पुन्हा पुन्हा मला या भूमीवर यायचंय, इथे जगायचंय.
1: श्रोते हो, जगण्यावरची गाढ श्रद्धा या ओळीतून आपल्याला दिसते.
0: कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितांची हीच तर खरी खासियत आहे.
1: जीवनदृष्टी, जगण्याचा दुर्दम्य आशावाद देणारी ही कविता म्हणूनच तर अजरामर आहे.
0: श्रोते हो, आता जाणून घेऊया कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्याविषयी.
1: त्यांच्या व्यक्तिमत्वात अत्यंत साधेपणा होता, पण त्यांची कविता मात्र खूप श्रीमंत होती.
0: कविता ही कागदावर जन्मत नाही, तर ती माणसाच्या मनात जन्मते.
1: कविता लिहिण्याची घाई करू नका, आधी ती मनात जागू द्या. अनुभव पिकला की शब्द आपोआपच येतात.
0: तर अशी अनुभवसिद्ध कविता लिहिणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्म 10 मार्च 1929 सालचा सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्याचा.
1: त्यांनी मराठी आणि संस्कृत विषयात MA केलं.
0: 2 वर्ष महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापनही केलं.
1: नंतर 1964 ते 1970 या कालावधीत मुंबई आकाशवाणी केंद्रात निर्माता म्हणूनही काम केलं.
0: सहजता, साधेपणा आणि आशय घनता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.
1: वाचकांना काय हवं आहे याची अचूक जाण त्यांना होती.
0: म्हणूनच मुलांसाठी सुट्टी एके सुट्टी किंवा सांग सांग भोलानाथ यासारखी गाणी लिहितानाच
1: शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी,
0: श्रावणात घन निळा बरसला,
1: तिन्ही लोक आनंदाने भरून राहू दे रे
0: यासारखी गाणी, किंवा मग प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
1: तुमचं आमचं सेम असतं
0: यासारख्या कविता लिहिल्या.
1: आणि समाजकारण, राजकारण यावर भाष्य करणारी सलाम ही कविता सुद्धा त्यांनी लिहिली.
0: सांग सांग भोलानाथ ही कविता लिहिणारा कवी सलामसारखी कविता लिहितो तेव्हा आपण अचंबित होतो की इतकी विविधता कशी येऊ शकते.
1: श्रोते हो, पाडगावकरांनी 2000 पेक्षा जास्त कविता लिहिल्या, पण त्यांच्या एकाही कवितेचं चित्रपटगीत झालेलं आपल्याला आढळत नाही.
0: भावगीतांच्या विश्वात मात्र त्यांच्या कवितांचा अमीट ठसा उमटला आहे.
1: त्यांनी कवितेत नवनवीन प्रयोग केले.
0: बोलगाणी, वात्रटीका, बोलगझल, राजकीय सामाजिक जाणीवांच्या कविता असं विपुल लेखन त्यांनी केलं.
1: संत मीराबाई, संत कबीर, संत सूरदास यांच्या कवितांचे अनुवाद,
0: तर मोरूमध्ये विनोदी कविता आणि विदूषक या संग्रहात उपरोध उपहास व्यक्त करणाऱ्या कविता लिहिल्या.
1: उदासबोध या संग्रहात विडंबन

0: काव्य लिहिलं. असे अनेक प्रयोग त्यांनी केले.
1: धारानृत्य, जिप्सी, छोरी,
0: उत्सव, सलाम, भटके पक्षी यासारखे त्यांचे कविता संग्रह,
1: तर बोलगाणी, भोलानाथ, चांदोमामा, सुट्टी एके सुट्टी हे लहान मुलांसाठीचं साहित्य,
0: त्याचबरोबर रोमिओ आणि जुलिएट या शेक्सपियरच्या नाटकाचं भाषांतरही त्यांनी केलं आहे.
1: श्रोते हो, निरोप घेताना त्यांच्या जिप्सी या कविता संग्रहातल्या कवितेच्या ओळी तुम्हाला ऐकवाव्याशा वाटतात.
0: संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा, संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा,
1: कुरळ्या लहरी मधुनी शीळ घालतो वारा, कुरळ्या लहरी मधुनी शीळ घालतो वारा.
0: निसर्गातली प्रतीकं त्यांना फितूर होती असंच या ओळी वाचून आपल्याला वाटत राहतं.
1: आणखीही एका कवितेतल्या ओळींचा उल्लेख इथे न राहून करावासा वाटतोय. तू असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे, तू असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे,
0: मोहरले असते मौनातून एक दिवाणे नवथर गाणे, मोहरले असते मौनातून एक दिवाणे नवथर गाणे,
1: तू असतीस तर झाले असते आहे त्याहून हे जग सुंदर, तू असतीस तर झाले असते आहे त्याहून हे जग सुंदर,
0: चांदण्यात विरघळले असते गगनधरेतील धूसर अंतर, चांदण्यात विरघळले असते गगनधरेतील धूसर अंतर.
1: श्रोते हो, मंगेश पाडगावकरांच्या अशा अनेक सुंदर कविता आहेत, त्या तुम्हाला हा कार्यक्रम ऐकताना नक्कीच आठवल्या असतील.
0: तर पाडगावकरांच्या कवितांच्या प्रदेशात तुम्हाला सोडून आम्ही आता आपला निरोप घेतोय.
1: पण श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला ना, आम्हाला अवश्य कळवा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94035 73485.
0: तर आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
1: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. कुमार यांच्या या गीताला संगीत दिलं होतं शारिब तोशी यांनी.

0: स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातलं श्रेया घोषाल, विशाल शेखर आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. अन्विता दत्त यांच्या या गीताला संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघरांनी अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून विक्रम नोंदवलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
4: नवीन

0: सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कुणी केला नव्हता. जे आधी नेला मंगलला झालं रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. आम्हाला त्या अडचणी आल्या.
1: बरोबर.
0: मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डे एंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 होईल, 9 झालं नाही. मग कोणीतरी म्हणाला 12 प्रॉपर डेट बदलली की होईल, 12 झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. 2 माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
1: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
0: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
1: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत. 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
2: हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मोहम्मद इरफान, दर्शन रावल आणि पलक मुच्छाल यांनी गायलेली इरशाद कामिल यांची गीतरचना, संगीतकार हिमेश रेशमिया आणि चित्रपट आहे प्रेम रतन धन पायो.

0: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर एचडीएफसी म्युच्युअल फंड व एनजे एक्सप्रेस यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क 77 77 07 32 18.
1: कमी वेळात जास्त नफा
2: बस एका क्लिक वर कमाले हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर रांझणा या चित्रपटातलं शिराज उप्पल आणि जसविंदर सिंग यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. इर्शाद कामिल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान आहे.
0: भारी लिहिलंय
1: हो.
0: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले हे पण सोला आणि खरं.
2: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया रॉवन या चित्रपटातलं नंदिनी श्रीकर यांनी गायलेलं गाणं. पंची जालौनवी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे विशाल शेखर यांनी.

या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावस पोस्ट डाकघरानं केवळ 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून केलेला विक्रम या विषयावरती पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत. सादर करते विवेक वानखडे.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पोस्ट विभागाच्या विविध बचत योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि विक्रमी संख्येने खाते उघडण्याचा उपक्रम राबवावा या उद्देशाने रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघराने अवघ्या 2 दिवसात 1187 इतकी नवीन खाती उघडून एक विक्रम नोंदवला आहे. तर आज आपण पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी मॅडम यांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे आणि या स्पेशल ड्राईव्हबद्दल आज आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद.
0: सुरुवातीला असं सांगा की या सोशल ड्राईव्हची संकल्पना नेमकी काय होती आणि हा उपक्रम राबवण्यामागचा मुख्य उद्देश काय होता?
1: मुख्य उद्देश म्हणजे सर्वप्रथम लोकांना बचतीचा फायदा कळावा, बचतीची सवय लागावी म्हणून पोस्ट ऑफिस आधी सर्व श्रोते सर्वांना माहितीच आहे. छोट्या छोट्या म्हणजे बचत, छोटेसे पैसे साठवायचे, पिगी बँक याचंसुद्धा शाळेत आम्ही जसा उपक्रम राबवतो आणि छोटी छोटी मुलं डब्यातून आपले पैसे ते साठवतात आणि आपल्या अकाउंटला जमा करून घेतात, तोच मूळ उद्देश. फक्त ही बचत वाढावी आणि अगदी घरकाम करणारी माणसं किंवा जी रोजंदारीवर काम करतात त्यांनासुद्धा आपले पैसे पण साठवता येतात याची गोडी लावावी, महत्त्व पटावं यासाठी हा उपक्रम होता.
0: अच्छा, नागरिकांनी पोस्ट विभागाच्या बचत योजनांकडे जास्तीत जास्त वळायला हवं यासाठी या उपक्रमाचं नियोजन नेमकं कसं केलं तुम्ही?
1: आम्ही मीडियाचा हातभार लागलाच आमच्या याला, पण आमचं ऑफिस हे थोडंसं म्हणजे अर्बन एरियात येतं, तिथं गाव येते, त्यामुळे काही म्हटलं पैसे असतील इतर काही असेल तरी माणूस पहिला पोस्टात येतो. आता आमच्याकडची बिलं कमी झाली आहेत भरून घेणे, पण लाडकी बहिणी योजना वगैरे ह्याचे पैसे घेण्यासाठी अगदी तळागाळातला छोटा छोटा माणूस हा पोस्टात येताना बिचकत नाही, तो सहज येतो.
0: त्याचं
1: हा त्यांना आपलं वाटतं पोस्टात जाऊन येतो असं, म्हणजे आणि

0: त्याचा बेनिफिट आम्हाला जास्त मिळाला. 1500 लोक हे जे आहेत आजूबाजूच्या पंचक्रोशीतले आणि त्यांचा प्रचंड विश्वास आहे पोस्टावरती. त्यामुळे आम्ही फक्त एक म्हणजे तुम्हाला आधी थोडंसं सांगते की कर्नाटक राज्यामध्ये नेलामंगला इथे उपडागघराने तिथे स्टाफ जास्त आहे त्यांनी एका दिवसात 1000 अकाउंट ओपन करण्याचा विक्रम केला. ती बातमी वाचल्यानंतर असं मनात आलं की आपण का करू नये म्हणून मी माझ्या स्टाफला विचारलं. मला 9 ब्रँच ऑफिस आहेत माझ्या पावस येसोखाली. ब्रँच ऑफिस म्हणजे 9 रत्न आहेत ती. तर त्या सगळ्यांना विचारलं मॅडम करू शकतो आपण, मग आपण एक वाढवूया त्याच्यावर किंवा जास्तीत जास्त करूया. असं करून केलं आणि मग पोस्टर लावले आणि घरोघरी गेलो. म्हणजे माझा प्रत्येक जो स्टाफ आहे माझी ब्रँच ऑफिस माझ्या ऑफिसमधला सा हा घरोघरी जाऊन भेटला की आम्ही असं करतोय हो मग आमची बचत घ्या, आमचं काहीतरी कुठला अकाउंट काढू शकतो, आम्ही महिन्याला एवढेच भरू शकतो, असं ह्याचा बेनिफिट घेतला. आणि आम्ही प्रत्येकाचे फॉर्म घरोघरी भरून घेतले आणि तशी तयारी केली आणि मग सुरुवात केली. हातात अकाउंट सगळे फॉर्म जमा झाले आणि त्याच्यानंतर आम्ही डिक्लेअर करू की आपण हे करूया.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला अंदाज आला लोकांशी संपर्क साधल्यामुळे की आपण हे करू शकतोय.
0: हो नक्कीच, हा सगळा लोकांचा सपोर्ट आहे, त्यांचा हातभार आहे, त्यामुळे आम्ही हे करू शकलोय.
1: म्हणालात तसं की लोकांचा खूप विश्वास आहे आज सुद्धा.
0: हो,
1: पोस्टल विभागाने सोशल ड्राईव्हसाठी कोणकोणत्या बचत योजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या?
0: जवळजवळ सगळ्याच, पण आपला सेव्हिंग बँक आहे म्हणजे आपले काही थोडेसे पैसे असले ठेवले लागले तर काढले, ही एक योजना आहे. आणि रेग्युलर खातं आपलं सेव्हिंग POSB खातं, त्याच्यानंतर दर महिन्याला 100 रुपये 200 रुपये भरू शकतो असं खातं असलेलं RD आहे. अगदी मोठी इन्व्हेस्टमेंट, मी रिटायर झालेला माणूस आहे तर त्याची काही मिळेल गंगाजळी आयुष्यभराची पुंजी असेल तर ती ठेवून त्याच्या व्याजावर तो जगणार असतो पुढे पेन्शनच्या जोडीने. तर त्याच्यासाठी आम्ही आमच्याकडे सिनियर सिटीजन वरिष्ठ योजना आहे तर त्या योजनेचा त्याचा फायदा झाला, ती पोहोचवली आम्ही. मंथली इन्कम आहे की काही ना एक लमसम अमाऊंट ठेवली आणि त्याच्या व्याज आहे त्याच्यावर त्यांचा चरितार्थ महिन्याचा चालतो, म्हणजे औषधाचे पैसे की काय त्याच्यातून निघू शकतात. तर तशी मंथली इन्कम आहे ती पोहोचवली. आपल्या इन्कम टॅक्ससाठी आमच्याकडे टाइम डिपॉझिटचा उपयोग होतो आणि सगळ्यांना माहिती आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट हे पोस्टाचंच होतं. आता बऱ्याच गोष्टी आल्या त्यामुळे इन्कम टॅक्सला हातभार लागतो, पण अजूनही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटसाठी पोस्टात येणारे लोक भरपूर आहेत आणि ती योजना पोहोचली. म्हणजे आमच्याकडे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचे खातं पण भरपूर झाली, टाइम डिपॉझिटची झाली, RDची झाली, म्हणजे तुफान असं थांबा आता थोडं आम्हाला ब्रेक घेऊ दे असं म्हणायची वेळ आली.
1: खूप चांगला प्रतिसाद मिळाला तुम्हाला.
0: हो हो,
1: आणि लोकांनी सुद्धा समजून घेतलं.
0: हा, म्हणजे ह्याच्यात आपला हातभार लागलाच पाहिजे, आमचा एक तरी अकाउंट असला पाहिजे असं म्हणणारी लोक होती. एक 86 वर्षाची आजी होती, म्हणाली बाई मी 100 रुपये महिन्याला देऊ शकते, माझं येईल काय ग खातं काढता? म्हटलं का नाही आजी, काढूया आपण.
1: किती छान.
0: हो, हे सगळं यश आहे ना हे माझं एकट्याचं नाही आहे, हा सांघिक कार्यक्रम आहे, टीमवर्क आहे. आणि माझा स्टाफ, माझ्या हाताखाली असलेले इव्हन माझे वरिष्ठ जे डागर अधीक्षक रत्नागिरी आहेत कुलकर्णी साहेब, त्यांचा सपोर्ट खूप आहे ह्याच्यामध्ये. त्यांनी मला जे हवं येते, म्हणजे माझा 1+2 आहे, म्हणजे मी एक पोस्ट मास्टर, माझ्या हाताखाली 2 PA, पण या 2 ह्याच्यामध्ये म्हणजे आम्ही तिघात काही काम करू शकत नाही, तर आम्हाला एक 7-8 लोक पाहिजेत. त्यांनी मला 2 जे मला अजून 2 PA तरी हवेत असं म्हटलं तर ते 2 PA हवेत ते दिले. मला सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर दिवसभर येऊन बेरडे सर आहेत, त्यांनी तर म्हणजे रात्री 1:30 वाजेपर्यंत आमचं कॉल अटेंड करणं, काम करणं हे केलं. म्हणजे सिस्टीम शेवटी काही आम्ही काम करू पण सर्व्हर चालला पाहिजे, कॉम्प्युटर चालले पाहिजे, लाईट असला पाहिजे, हा हे सगळं नेटवर्क असलं पाहिजे. नेटवर्क नसेल तर आम्ही काही नाही करू शकत. तर हे सगळं बेर्डे सरांनी बघितलं, कुलकर्णी साहेबांनी आम्हाला हवं ते दिलं, म्हणजे कॉम्प्युटर आमच्या ऑफिसला 3 कॉम्प्युटर पण वरचे लागणारे एक्स्ट्रा कॉम्प्युटर प्रिंटर सगळं त्यांनी पुरवलं. आणि माझा स्वतःचा स्टाफ, स्वतः मेडेकर सर आहेत, गीते सर आहेत, नंतर बाहेरून आलेले अनिकेत गांधी आहेत, संदेश बायजे आहेत, हे आणि माझी 9 रत्न म्हणजे 9 BO आहेत, अगदी आगवे, चांदोर, गणेश गुळे, गोळप, मावळंगे, मेरवी, नाखरे, नेरूळ आणि पूर्णगड असा माझा संपूर्ण आहे. आणि ह्या सगळ्या ऑफिसमध्ये 2-2, 3-3 लोक आहेत, काही ठिकाणी म्हणजे आउटसाईडर, ह्या सगळ्यांनी काम केलं आहे. आणि ह्या सगळ्यांनी काम केलं आणि 28 तास अथक प्रयत्न, म्हणजे असे होते की हे ध्येय वेडे होतात ना तसे ध्येय वेडे झाले होते सगळे. आणि हे झालंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, कोण मोजतोय, कोण फॉर्म बघतोय असं करत ते काम झालं. हे माझं एकट्याचं काम नाही, हे यश, हे गमक, हे सगळं त्या लोकांचं श्रेय, यांचं क्रेडिट त्यांच्यामुळे झालंय.
1: खरं, आता म्हणाला तसंच की ध्येय वेळी असल्याशिवाय विक्रम घडत नसतात.
0: हे खरंय, हे खरंय.
1: आता एवढ्या गावांची तुम्ही नावं सांगितलीत की पूर्णगड असेल, नेरूळ असेल, गोळप असेल, तर ही सगळी दळणवळणाच्या सोयीने किंवा आपण जे म्हणतो की प्रॉपर

0: गावं आहेत, दरी खोरे आहेत, नद्या आहेत, घाटी डोंगर आहेत, तर प्रत्येकाकडे पोहोचणं तसं नक्कीच सोपं नव्हतं. काय अडचणी आल्या?
1: आल्या ना, पावसाचा दिवस आहेत त्यामुळे तिथपर्यंत पोचता आलं पाहिजे. एखादा म्हणे पाऊस भरपूर असेल तर बाहेर पडूही शकत नाही. आपला कोकणातला पाऊस कसा आहे तुम्हाला माहिती आहे, तर त्यामुळे. पण आपला कोकणातला माणूस कणखर आहे, एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर करतो. त्यामुळे आमची ही मुलं पण तशीच होती, तीही प्रत्येक ठिकाणी पोचली. आणि या सगळ्या पंचक्रोशीतली लोकं, नऊ गावातली लोकंसुद्धा तशीच होती की नाही, आम्हाला ह्याच्यात आमचा हातभार लागला पाहिजे, आमचं काहीतरी ह्याच्यात एखादं दान पडलं पाहिजे. तर त्या हिशोबाने त्यांनीही प्रयत्न केले आणि म्हणून झाले. पाऊस पाण्यातून आम्ही हे सगळं पार करू शकलो आणि लाईट वगैरे किंवा असला काही गोंधळ झाला नाही, त्यामुळे ते सगळं छान झालं.
0: खरंय. आणि सुरुवातीलाच म्हणालात तसं की लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे लोकांना सुद्धा असं वाटलं असेल की पोस्ट आपलं आहे, आपल्या पोस्टातून काहीतरी विक्रम घडत असेल तर त्याला आपण हातभार लावला पाहिजे.
1: अजूनही खेडोपाड्यामध्ये पोस्ट ऑफिसवर प्रचंड विश्वास आहे. आणि खरं सांगायचं तर की अगदी कोपऱ्यातल्या कोपऱ्यात जिथे सूर्यकिरण पण पोहोचत नसेल ना, तिथे पोस्ट ऑफिस नक्की पोहोचतं.
0: काय बात आहे. मॅडम, एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा खाते उघडण्यासाठी पावस उपडाकघरातील तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलात, तर नेमकं कुठची गोष्ट करण्यासाठी आधी प्लॅनिंगची गरज असते? कशा पद्धतीने नियोजन केलं होतं?
1: अर्थात प्लॅनिंग शिवाय काहीच होऊ शकत नाही. कारण कसं आहे, आपण पुस्तक छापलंय, 1001+ जाणार होत आपण असं आपण सांगतोय, पण तेव्हा आपल्या हातामध्ये 1200 तरी किमान अकाउंट असायला हवेत. माझ्या हातामध्ये 1332 अकाउंट होते आणि हे सगळे अकाउंट आधी फॉर्म भरून ब्रँच ऑफिसला आमच्या कामाप्रमाणे आधी एक दिवस उघडून दुसऱ्या दिवशी आमच्याकडे उघडता येतात, तसे त्यांनी आधी 2 दिवस उघडले आणि मग आम्ही 30 आणि 31 उघडले. पण त्याच्या आधी तो फॉर्म सगळा चेक करावा लागतो, त्यांचा कस्टमर आय डी तो बरोबर आहे ना, त्याला आधार पॅन इसेन्शियल आहे, तर ते जोडलं गेलं की नाही. एखाद्या कस्टमर आय डीला फार पूर्वीचा जुना कस्टमर असेल समजा, आणि त्याचा अकाउंट दुसरा आपण काढत असू, तर त्याला आधार वगैरे जोडलेलं नसतं. आता मोबाईल नंबर इसेन्शियल आहे, तो लावावाच लागतो, तर तो लावलेला नसतो. मग ते सगळं आम्ही आधी 3 दिवस करत होतो, असे करून फॉर्म सॉर्ट करून एका बाजूला टाकले की आता हे नुसते ओपन करायचे शिल्लक आहेत, असं केलं. आणि म्हणून आम्हाला तो स्पीड पडला आणि आम्ही 28 तास काम करू शकलो. जर मध्ये ब्रेक आला ना, 5 मिनिटं काहीतरी चुकलं, तर मग सगळं टेम्पो घसरतो. तर तसं झालं नाही ते, अर्थात हे सगळं आधी सगळ्यांचे श्रम झाले म्हणून झालं आणि ते आम्हाला करावं लागलं, तेव्हाच ते शक्य झालं.
0: अगदी पद्धतशीरपणे नियोजन तुम्ही त्याचं एक आठवडाभर आधीच करून मग या प्रत्यक्ष विक्रमाकडे तुम्ही वळलेले आहात. या उपक्रमाला तुम्ही म्हणालातच की नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला, काही आठवणी आहेत?
1: भरपूर आहेत,
0: सांगा ना.
1: कुणाचं नाव घेऊ असा विषय आहे, पण असे आहेत म्हणजे पावस मधले सामंत आहेत. एक तिथे भाजी विक्रेते आहेत शिंदे म्हणून, तर त्यांचं नेहमीच आहे म्हणजे आम्हाला टार्गेटही असतं. तुम्हाला माहिती आहे बँक पुस्तकांना टार्गेट असतं, टार्गेट असेल तर एखादं अकाऊंट कमी पडत असले तर आम्ही त्यांना फोन करतो, शिंदे काही देत आहे का अकाऊंट, चार किती हवेत असं. तर सुरुवात केली तर आम्हाला असं वाटत होतं की नारळ असा पॉझिटिव्हच फुटावा, म्हणजे नारळ फुटा म्हणजे असं शब्दशः श्रीफळ नव्हे, तर असा पहिला कोणीतरी माणूस भेटावा की त्याने म्हणावा हे घे, म्हणजे मग सुरुवात चांगली होते
0: आणि आपल्याला उत्स्फूर्तपणे काम करायला बळ येतं.
1: पहिलाच माणूस नाही म्हणाला तर थोडा पण मायूस होतो. तर मी म्हटलं काय करूयात, आमचे पोस्टमन आहेत प्रीतम चव्हाण सर, त्यांना म्हटलं शिंदेना विचारूया का, जातो म्हणाला. आज गेले त्यांना, शिंदे असे असे अकाउंट काढायचं ठरत आहे, तुम्ही पोस्टर पण बघितलं असेल. हो माहिती आहे मला, किती देणार? खिशात हात घातला, हे बघ किती आहेत मोज, 20,000 आहेत, हा हे 20,000 घेऊन जा, ह्याचं काय ते कर, हे सांगण्यासारखं आहे. आणि अशा कित्येक आठवणी आहेत, नुसता फोन केला किती हवेत, अभ्यंकर आहेत, भट आहेत, हे सगळ्यांनी म्हणजे नाव घेईन तेवढी कमी येतो असं आहे. पण एक शिंदेची आठवण मी सांगितली की ते नेहमीच तयार असतात. आमच्या पेन्शनर आहेत काळे मॅडम, तर त्यांनी स्टेटस बघितले माझे, स्टेटसचा उपयोग किती, व्हॉट्सअपचा उपयोग मला इथे खूप झाला, तर त्यांनी स्टेटस बघितलं, काय मग मस्त होणार म्हणाले सगळं लगेच झालं. आणि आदल्या दिवशी मी त्यांना हलवलं नाही, कारण टार्गेटला हलवतो होतो, काही असलं तर दे द्या म्हणतो ना. म्हटलं आता एवढे अकाउंट झालेत आपल्याकडे, 1300 वर फॉर्म आहेत, तर नको त्यांना त्रास देऊया. नाही पण त्यांना पार्टिसिपेट करायचंच होतं. त्यांनी आदल्या दिवशी काही तुम्ही कोण आलंच नाही आहात, हे बघा मी आता हे काढून ठेवलेत आणि ते तुम्ही मला करून द्या सगळं, कोणाला पाठवत आहे की मी येऊ ऑफिसला फॉर्म वर सह्या करायला, म्हणजे असे हे पेन्शनर पण आमचे की त्यांचंही आम्हाला सपोर्ट लागले. खूप नाव आहे, खूप नाव आहे.
0: या उपक्रमांच्या अंतर्गत आपण म्हणतो ना की ग्राउंड लेव्हलला काम केलं की काय त्याचा अनुभव असतो, याचा तुम्हाला म्हणजे खूप छान अनुभव आलेला आहेच आणि खूप चांगला सहभाग सुद्धा, लोकांचा सहभाग

0: भाग त्याच्यात आहे, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला आहात, काय सांगाल, याचा काय फायदा झाला तुम्हाला?
1: ते पावस पोस्ट ऑफिस एक घरासारखं झालंय, मंदिर आहे. म्हणजे खरं सांगू, मॅडम म्हणाल्यात ना करूया, मॅडम म्हणाल्यात ना होणार असं होतं, पण तसं नाही. मॅडम ह्या फक्त नुसतं मधल्या जरी आहेत, आणि आमचं डिपार्टमेंटही विश्वासाचं आहे, त्याला इतक्या वर्षाची परंपरा आहे, बचतीचंच त्याचं ध्येय आहे, तर त्यामुळे त्याचा बेनिफिट मिळाला. तळागाळात अगदी अगदी खाली हा फक्त पोस्टाचाच माणूस जाऊ शकतो, हे मगाशी म्हटलं, जिथे सूर्यकिरण जात नाही तिथे पोस्टाचा माणूस नक्की जातो, तर त्याचा बेनिफिट मिळाला. आणि लोकांना प्रचंड विश्वास आहे, पोस्टाच्या माणसांनी सांगितलं ना मग ते करायचं, असा विषय आहे. ते आय डी आत्ता आलं, आम्ही आयकॅड कुठे वापरत होतो, आय डी आत्ता आलं, पण ते पोस्टाचं आयकॅड बघून. आणि ह्या सगळ्याचा बेनिफिट आहे हा, म्हणजे अगदी छोट्या छोट्या लोकांनी सुद्धा याच्यात सहभाग घेतला आणि आम्हाला साथ दिली. मग ती अगदी अशी अकाउंटची असू दे, पण सतत काम करायचं आहे म्हणून कोणी ताक आणून देणार सुद्धा आहे.
0: छान. खरी आपण म्हणतो ना की ग्रामीण भागामध्ये लोकांची जी आपुलकी प्रेम जे असतं ना, ते या अशा गोष्टीतून दिसून येतं आपल्याला.
1: मी एकच म्हणेन की निवळ पावसमध्ये होते म्हणूनच हे शक्य झालं, मनात आलं आणि झालं. अजून कुठे काय असेल तर तेवढी तशी टीम पण लागेल ना, तरच होईल ते. बरोबर
0: बरोबर. दोन दिवसात जी तुम्ही आपण म्हणतो ना की अगदी विक्रमी तुमची सुद्धा धावपळ चालू होती, काय आव्हानं आली त्या दोन दिवसात तुमच्या समोर?
1: आव्हानं तशी बरीच आली, पण सगळा स्टाफ तयार होता. काय आलं तर काय करावं लागेल, काय आलं तर काय करावं. अगदी सुरुवात असं होतं की जे आपल्याला 8 तास असतात, त्या 8 तासामध्ये 1000 अकाउंट होऊ शकत नाही. एखादा माणूस दिवसभर बसेल, 5 तास 6 तास, तर तो 60 ते 70 अकाउंट ओपन करू शकतो, तर स्पीड चांगला असेल सिस्टीमचा. तर त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की आदल्या दिवशीचा डेंड असतो, जो आदल्या दिवशीचा डेंड झाला की काम सुरू करायचं, रात्री उशिरापर्यंत काम करायचं, मग ब्रेक घ्यायचा आणि मग सकाळी परत लवकर सुरू करायचं. पण थोडं सगळं वेगळंच झालं की नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कोणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलाला झालं रेकॉर्ड, ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत, आम्हाला त्या अडचणी आल्या. मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डेंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 वाजता होईल, 9 वाजताही झालं नाही. मग कोणीतरी म्हणाले 12 वाजता प्रॉपर डेट बदलली की होईल, 12 वाजताही झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. दोन माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
0: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
1: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
0: अरे वा. म्हणजे रात्रंदिवस असं आपण म्हणतो ते खरंच रात्रंदिवस तुम्ही तिथे काम करत होतात. आणि मग त्याच्यानंतर
1: मग कंटिन्यू, मग काहीही अडचण आली नाही ना, लाईट गेला ना काही झालं. आणि आमचे सिस्टीमचे बेर्डे सर, त्यांना 1:30 फोन केला, म्हणाले नाही मॅडम होईल, काय काळजी करू नका. आणि ते झालं आणि त्याच्यानंतर काहीच अडलं नाही, काही नाही. संध्याकाळी एवढी करायचा असतो वेळेवर, त्यामुळे आम्हाला आमचं मिशन थांबवावं लागलं संध्याकाळी 1:30 वगैरे. आणि मग सेमच प्रॉब्लेम पुन्हा डेटचा येणार, त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू केलं.
0: सलग एवढे तास काम केल्यामुळे काही त्रास झाला तुम्हाला?
1: त्या वेळात काही कळलंच नाही. म्हणजे मला संध्याकाळी कोणी विचारलं तर मला काहीच वाटत नव्हतं, मला काही दुखतंय का, दमले का, असं काहीच वाटत. लोक म्हणाले चेहरा तुझा दमलेला वाटला, पण असं काहीच वाटलं नाही, कोणीच दमले नव्हते, तुला झोपच येत नव्हती, असं झालं. तेव्हा नाही त्रास काही वाटला, नंतर थोडंफार होतं, आपलं शरीर आहे शेवटी ते, हो आपल्याला सवय नसते एवढ्या कामाची.
0: पण त्यावेळेस आपण एखाद्या ध्येयाने प्रेरित झालो. हा
1: बस बस, आता हा झेंडा घेऊन धावायचंय, तसं झालं.
0: खरंय मॅडम. अशा सोशल ड्राईव्हमुळे नागरिकांमध्ये बचतीसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी याची मदत होते का?
1: नक्कीच. याच्यामुळे काहीतरी, आता खरं सांगू तर ही बातमी सोशल मीडियावर सगळीकडे आली, पेपरवाल्यांनी उचलून धरली, टीव्हीवर आली, म्हणजे मीडियाचा इथे भरपूरच फायदा झाला. आणि त्यामुळे आता अरे आम्हाला कळलं नव्हतं असं म्हणणार आहेत, खातेदार जोडले गेले, आता अप्रोच होत आहेत. काल पण आले 3-4 कस्टमर, आम्हाला माहितीच नव्हतं, आम्ही दिले. म्हटलं नाही सर, खूप झाले होते अकाउंट, आत्ता द्या, अजून काही संपलं नाही, आम्ही अजून अकाउंट काढणार आहोत. म्हणजे आत्ता आम्हाला ना फार तोंड वाजवायला लागत नाही, बोलायला लागत नाही. लोक स्वतः ओ ते अमक्यानी त्या दिवशी काढलं होतं ते तसं असं. म्हणजे आम्ही अगदी कोपऱ्यात कोपऱ्या गेलो. आणि आमच्याबरोबर आमचंच खातं असं नाही, म्हणजे पावस ऑफिस असं नाही, तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ज्यांना ही बातमी मिळतात ते लोक, त्यातले काही लोकसुद्धा तिथल्या तिथल्या पोस्टात जाऊन तिथे तिथे पण फायदा घेऊ शकले आणि आम्हालाही फायदा.

0: झाला आणि त्यांनाही फायदा होतो.
1: बरोबर. नागरिकांनी पोस्टाच्या बचत योजनांसाठी जास्त जर त्यांना काही माहिती मिळायची असेल तर कशा पद्धतीने संपर्क करायला हवा?
0: नजीकचं पोस्ट ऑफिस हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आजकाल आपण मीडियावर बघतो, यूट्यूबला बघतोय, कुठे गुगलला बघतोय, पण जर तुम्हाला खरंच ऑथेंटिक माहिती हवी असेल आणि त्याचे फॉर्म बीम सगळं हवं असेल तर नजीकच्या पोस्टात जाणंच बेस्ट आहे. तिथे आणि सगळंच होऊन जातं, कारण तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर हा तुम्हाला माहीत असतो, तुमचा फोटो, हे सगळं घेऊन तुम्ही तिथे गेला तर तिथे 5 मिनिटात तुमचा किफ तर तयार होणार असतो. तिथला स्टाफ हा कुठल्याही पोस्टात गेला तर तो कोऑपरेटिव्हच असतो तो, असं मी म्हणेन. आणि त्यामुळे ते होतं आणि तिथे गेला तर तुम्हाला सगळीच माहिती मिळेल. म्हणजे माझ्यासारखा माणूस सांगेल की तुम्हाला पैसे कधी लावेत, मध्ये लागणार नाही आहेत का, मग मध्ये लागणार नसतील तर इतक्या वर्षासाठी टाका, मध्ये लागणार असतील दर महिन्याला व्याज हवं आहे मग आमचं MIS घ्या, असं आम्ही सांगू शकतो की दर महिन्याला भरायचे आहेत मला, एकदम भरायला माझ्याकडे RD आहे.
1: बरोबर.
0: असं जर पोस्टात गेलं तरच तुम्हाला तिथे व्यवस्थित माहिती मिळू शकते. नजीकचे पोस्ट ऑफिस हेच महत्त्वाचं.
1: बरोबर आहे. मॅडम, या मुलाखतीद्वारे आज नागरिकांना काय आव्हान कराल?
0: आव्हान असंच असेल की पोस्टावर तुमचा विश्वासच आहे, तो तसाच राहू द्या. आत्ताच ऑगस्ट महिना चालू आहे, ऑगस्ट क्रांती म्हणून आम्ही एक नवीन ड्राईव्ह सुरू केला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे की आपला आमचाही पोस्टल इन्शुरन्स आहे, तो फार पूर्वीपासून आहे, आत्ता तो त्याला ऊर्जितावस्था जास्त आली आहे आणि त्याचे इंटरेस्ट म्हणजे जे बोनस आहेत ते इतर सगळ्या स्कीमपेक्षाही पोस्टाचा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि रुरल लोकांसाठी जे ग्रामीण भागात राहतात त्यांचा आधार तिथलं असेल तर ते काही रोजंदारी करत असो दे पण तेही इन्शुरन्स आमचा काढू शकतात. तर ते रुरल PLI ह्या दोन्ही स्कीम त्या दिवशी जास्त म्हणजे हे आहे, ड्राईव्ह आहे की त्या दिवशी जास्तीत जास्त आपल्याकडून प्रीमियम जमा झाला पाहिजे आणि अर्थातच बोनस खूप चांगला आहे. तर त्यासाठी तुम्ही अप्रोच व्हा. छोट्यात छोटा विमा तुम्ही काढू शकता. महिन्याला आपल्याला अगदी 500 रुपये स्वतःसाठी, स्वतःच्या भवितव्यासाठी, आपल्यापेक्षा आपलं काही झालं तर आपल्या कुटुंबासाठी ठेवता येतील, तर त्यासाठी या महिन्यात महिन्याला 500, 600, 700 आपण जर काढू शकलो तर तसे काढून तसा विमा तुम्ही नजीकच्या पोस्टात नक्की काढा, कारण त्याने तुमचं भविष्य, तुमचं आणि तुमचं कुटुंब हे सिक्युअर आणि सुरक्षित होणार आहे.
1: बरोबर आहे. अवघ्या 2 दिवसात 1187 खाती उघडण्याचा विक्रम, म्हणजे खरंच केवळ आकडा नाही आहे तर लोकांचा पोस्ट विभागावरचा विश्वास आहे आणि तुमची प्रचंड मेहनत आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघितलं?
0: खरं सांगू, शब्द नाही आहे. हा जनतेने डाक विभागावर दाखवलेला विश्वास आहे आणि हे प्रत्येक नवीन खातं म्हणजे एका कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षितेकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे असंच मी म्हणेन. माझा नेहमीच प्रयत्न आहे की नागरिकांमध्ये थोडीशी बचतीची सवय निर्माण व्हावी. आपली एक मराठीतली सुंदर म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. तुमचे छोटे छोटे बचतीतून मोठी आर्थिक सुरक्षितता आपण निर्माण करू शकतो आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी. आणि हा संदेश प्रत्येक घरात पोचवणे या मिशनद्वारे आम्हाला शक्य झालं आणि सेवाभाव देता आला, घेता आला आणि सेवाभावाची खरी ओळख इथे कळली आम्हाला.
1: किती छान. ग्रामीण भागातील नागरिकांनी पोस्टाच्या बचत योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?
0: आपला मोबाईल नंबर असणं आवश्यक. आधार आपल्या प्रत्येकाकडे आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, स्वतःचा फोटो हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो घेऊन आपण आपल्या पोस्टात कुठलंही खातं काढू शकतो. 100 रुपयापासून सुरुवात करू शकतो. आमच्याकडे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे, PPF आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 15 वर्षासाठी आपले पैसे हळूहळू दर महिन्याला जमतील तसे टाकून जमा करू शकतो. इन्कम टॅक्सला बेनिफिट त्याचा मिळेल, पण ज्यांना पेन्शन नाही आहे त्यांना 15 वर्षाने आपल्याला दरवर्षाला थोडेसे पैसे काढता येतील अशी सोय होऊ शकते. सुकन्या समृद्धी आहे जी बँकांमध्येही आहे आणि आमच्याकडे आहे. वर्षाला कमीत कमी 250 रुपये,
1: अच्छा
0: जास्तीत जास्त 1.5 लाख आहेत, ते केलं तर आपली मुलगी जी आहे तिचं पुढचं शिक्षण, तिचं लग्न तिला शिक्षण चांगलं दिलं तिचं लग्न होणारच आहे, छान, तो प्रश्नच नाही आहे. पण त्या शिक्षणाला लागणारा पैसा आपण आत्ता तिच्याच बचतीतून, तिचेच खाऊचे पैसे साठवून करू शकतो. हे करायला हरकत नाही असं मला वाटतं.
1: म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की पॅन, आधार आणि फोटो एवढीच कागदपत्रांची आवश्यकता,
0: हा बाकी काही लागत नाही.
1: म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने हे सगळं काम होऊ शकतं, फक्त तुम्ही तिथे येणं गरजेचं आहे एवढंच.
0: ज्याला खातं काढायचंय तो प्रत्यक्ष आधार पॅन आणि फोटो मोबाईल नंबर
1: बरोबर
0: स्वतःचा, कारण आता SMS येतो, मेसेज येतो, तुम्हाला तुमचं अकाउंटमधले काढले गेले काय झालं, इंटरेस्ट जमा झालं, हे सगळं मेसेज.

0: मेसेजद्वारे कळतं, म्हणून हे सगळं आवश्यक आहे. आणि एवढ्या मोजक्या ह्याच्याने आपण खातं उघडू शकतो आणि आपण पोस्टाचा एक खातेदार होऊ शकतो.
1: अगदी जाता जाता आता विचारते की ग्रामीण भागातील लोक किंवा महिला, आता तुम्ही म्हणालात तसं की मुलींसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठ नागरिक असतील, काय योजना सांगाल तुम्ही?
0: ग्रामीण भागातल्या जास्तीत जास्त स्त्रिया या खूप काम करतात, बाहेर जाऊन आपलं घर सांभाळताना त्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काम करतात. तर त्यांचं रोजंदारीचं काम असतं, म्हणजे त्यांना रोज या विषयावर असे पैसे मिळतात, तेही पैसे कष्टाचे त्यांचे चांगले मिळतात. तर त्याच्यातून त्यांनी आपल्या भवितव्यासाठी, कारण आत्ता आपण कष्टाचं काम करतो आहे तर पुढे आपल्याला शांत बसून उतार वयात खाता आलं पाहिजे, आपले औषध पाणी काय असेल. तर त्याच्यासाठी आपण किसान विकास पत्र आहे किंवा 5 वर्षासाठी टाइम डिपॉझिट आहे तर ते काढू शकता. सिनियर सिटीजनसाठी म्हणाल तर सिनियर सिटीजन ही स्वतःची स्कीमच आहे, त्यांच्यासाठी स्वतःची, त्याचा इंटरेस्ट रेट जास्त आहे, सगळ्यात जास्त आहे. सुकन्या आणि त्याचा रेट चांगला आहे तर त्याचा बेनिफिट घेऊ शकतात. पण त्याला वयाची अट आहे, कारण रिटायर झाल्यानंतर 58 ते 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आपण ते खातं काढू शकतो. तर हे काम करणार आहे आणि इन्शुरन्स काढायला हरकत नाही. 700-800 रुपयाचा आपला दर महिन्याचा हप्ता गेला तर आपल्याला वयाच्या 50 नंतर, जसं आपण ठरवू तसं 50, 55, 60 या वयानंतर आपल्याला काही रक्कम मिळेल. ती रक्कम मिळाल्यानंतर आपण ती मंथली इन्कमला टाकली, त्याच्यात त्याचं व्याज मिळेल, त्याच्यावरती आपलं आयुष्य जाऊ शकतो. असं छोटी छोटी RD काढलं, 5 वर्षाची RD आहे, महिन्याला 100 रुपये भरले तरी 6,000 होतात, त्याच्यावर व्याज मिळेल. ते तुमचं 5 वर्षांनी तुम्ही कुठेतरी फिक्सला टाकलं तर त्याचं वर्षाला व्याज मिळेल. व्याजावर व्याज म्हणजे घेता येतो की त्या तो इंटरेस्ट पुन्हा तुम्ही कुठेतरी दुसऱ्या स्कीमला आमच्याच फिरवायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही नाही, फक्त फॉर्म भरायचा आहे, पुस्तात येऊन ते केलं तर त्यातून तुमचे पैसे वाढणार आहेत. 500 रुपयाने काय होणार आहे असं नाहीये, 500 रुपयाने बरंच काही होतो.
1: विद्यार्थ्यांसाठी काय सांगा?
0: विद्यार्थ्यांनी बचतीची सवय आतापासून लागलीच पाहिजे, म्हणजे त्यांना लागली पाहिजे. खाऊचे पैसे असतील किंवा आपल्याला कोणीतरी वाढदिवसाला पैसे दिले जातात, तर मी आमच्या तिथे तर असं केलंच आहे की मुलींचं सुकन्या आहेच पण मुली आणि मुलांना PPFचे अकाउंट काढायला लावते. मी काही शाळा आहे मुलांना पिगी बँक दिलेल्या आहेत, त्या रत्नागिरीत दिल्या आहेत. आता पावसमध्येसाठी पण मी ऑर्डर केल्यात तर त्या पिगी बँक दिल्यात की ह्याच्यात तुम्ही तुमचे पैसे साठवा. महिन्यातनं एकदा त्याचे जमा झालेले पैसे आपल्या PPFच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये जमा करा. 5 वर्षांनी त्याचं विड्रॉल करता येणार आहे, शिक्षणासाठी लागले तर काढता येणार आहेत, आणि नाहीच लागले तर तुमचं आयुष्य जेव्हा 50-55 असेल तेव्हा त्याच्यात लमसम अमाऊंट जमा असेल, भविष्याची तरतूद आहे, तर ती पेन्शन आहे आपली. तर असं करायला पाहिजे. आणि यासाठी मी मुलांना सतत म्हणजे हे करत असते. आम्ही तिथल्या शाळेतून आता राखी मेल आहे आमच्याकडे चालू, त्यामुळे शाळेत जाणं होत आहे, तर त्या मुलांना मी राखी मेलचं देतेच आणि जवानांसाठी राख्या तयार केल्या आहेत, त्या पाठवायचं काम आम्हीच करतोय. तर त्यांना तेच सांगते की ह्याच्याबरोबर हे पैसे पण साठले पाहिजेत तर तुमचं भविष्य सुरक्षित होईल. आपल्याला हवे ते आपलं एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशनला त्याची मदत होईल. आई वडिलांनीच किती करायचं आहे तर त्यांना आपला पण हातभार लागला तर खूप चांगलं होईल. तर ह्या हिशोबाने मी सांगत असते आणि त्याचा मला चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत असतो नेहमी. शेवटी जाता जाता मी एकच म्हणेन की एकत्रित प्रयत्न, प्रामाणिक मेहनत आणि सेवाभाव यांच्या बळामुळेच काही ध्येय अशक्य नसतात, आणि या बळावरच आम्ही हे ध्येय शक्य केलं. जिथे संघभावना असते तिथे यश निश्चितच असते. धन्यवाद.
1: तर मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि या सोशल ड्राईव्हच्या अंतर्गत जो विक्रम तुम्ही केलात 1187 खाती 2 दिवसात उघडण्याचा, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं आणि सर्व कर्मचाऱ्यांचं तसंच ज्यांनी ती खाती उघडली आहेत त्या नागरिकांचं सुद्धा अभिनंदन करते. तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही इथे आलात, खूप छान चर्चा आज आपण इथे घडवली, अनेक योजनांची सुद्धा माहिती तुम्ही दिली आहे आणि मला वाटतं नागरिकांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा असं आपण या मुलाखतीच्या द्वारे सांगूया. इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

आपण ऐकलीत. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावस पोस्ट डाकघरानं केवळ 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून केलेला विक्रम, या विषयावरती पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत,

0: एकामागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल।
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा। श्रोतेहो सकाळचे 10 वाजले आहेत। आता आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा। कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया ईर्षा या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं गाणं। जगदीश खेबुडकर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: BSNL के संग फ्रीडम ऑफर, सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता। सीमित अवधि का खास ऑफर, हर दिल जुड़े भारत बढ़े। BSNL के साथ आगे बढ़े। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें।
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
2: अपराधी या चित्रपटातलं सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं गाणं ऐकूया। प्रवीण दवणे यांच्या या गीताला संगीत दिलं आहे ऋषिराज यांनी।

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर HDFC म्युच्युअल फंड व NJ एक्सप्रेस यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क 77 77 07 32 18.
3: सुरेश वाडकर यांनी गायलेली सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी आणि चित्रपट आहे दोस्त माझा मस्त.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

धमाल बाबल्या गणप्याची या चित्रपटातलं सुरेश वाडकर, विनय माणके आणि सहकलाकारांनी गायलेलं गाणं ऐकूया. प्रवीण दवणे यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र.
2: रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेली विजय कोळेकर यांची गीतरचना, संगीतकार आनंद मोडक आणि चित्रपट आहे तू तिथं मी.

या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
1: NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोतेहो सकाळचे 11 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

गुप्त या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलंत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं विजू शाह यांनी.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण.
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती.
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर
1: सादर करते विवेक वानखडे.
2: आशा भोसले, आदित्य नारायण आणि ऋचा शर्मा यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार ए आर रहमान आणि चित्रपट आहे ताल.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. झुबेदा या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गाणं ऐकूया. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून जगात सर्वत्र.
2: सपने या चित्रपटातलं हेमा सरदेसाई आणि मलेशियन वासुदेवन यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे AR रहमान यांनी.

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. बादशहा या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार अन्नू मलिक आणि चित्रपट आहे अकेले हम अकेले तुम।

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. वो लम्हे या चित्रपटातलं के यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. निलेश मिश्रा यांच्या या गीताला संगीत दिलं आहे प्रीतम यांनी.

इश्क विश्क या चित्रपटातलं अलिशा चिनॉय आणि कुमार सानू यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं अन्नू मलिक यांनी. श्रोते हो, आजचा हा संपूर्ण दिवस तुम्हाला आनंदाचा आणि उत्साहाचा जाओ या सदिच्छांसह आजच्या या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतो. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. 262.47 शतांश मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 दशांश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मजेदार श्रोते हो, श्रावण महिना हा खूप खास असतो. संपूर्ण सृष्टी ही हिरवीगार झालेली असते. एकीकडे आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात आणि याच महिन्यात सणांची देखील रेलचेल असते. गोडधोड पदार्थ खायला मिळतात आणि प्रत्येक गोड पदार्थ किंवा त्या त्या सणानुरूप असणारे पदार्थ हे आपल्या जीवनशैलीसाठी, रोजच्या आहारासाठी किती पूरक आहेत याचा बारीक विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तसंच आपले सगळे सणसुद्धा हे निसर्गाला धरून आहेत. आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे असे हे सगळे सण आहेत. आता आजच बघा ना, श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला नागपंचमी हा सण आपण साजरा करतो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. शेतीचं रक्षण करणाऱ्या, निसर्गाचा एक महत्वाचा भाग असणाऱ्या नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी दूध आणि लाह्यांचा नैवेद्य हा विशेष असतो. काही ठिकाणी पुरण घालून दिंड बनवतात, तर काही ठिकाणी हळदीच्या पानावर काकडी किसून तांदळाचं पीठ त्यात मळून मग मध्ये मोदकाचं सारण भरून छान अशा पातोळ्याही करतात. पाटावर गंधानं नागाचं चित्र काढून किंवा मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात. देशात खरं तर विविध ठिकाणी नागदेवतेची मंदिरं आहेत. उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठावर असणारं नागवासुकी मंदिर प्रसिद्ध आहे, तर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरावरच्या भागात चंद्रेश्वर नावाचं मंदिर आहे आणि ह्याची खासियत म्हणजे ते केवळ नागपंचमीच्या दिवशीच उघडलं जातं. तसंच केरळमध्ये नागराजाचं मंदिर आहे, ते हरिपदाच्या घनदाट जंगलात आहे. नागराजासह नाग्याक्षीची देवीचीही पूजा केली जाते. कुक्के सुब्रमण्यम मंदिर हे दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये येतं. खरं तर इथं भगवान सुब्रमण्यम आणि नागवासुकी या दोघांचीही पूजा केली जाते. देशामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत जिथं या नागदेवतेची पूजा केली जाते. भुजंग नागराज हे गुज जे आहे ते खरं तर गुजरातच्या भुज शहरामध्ये येतं. भुज पर्वतात असलेल्या मंदिरातून संपूर्ण शहर दिसतं आणि इतकं छान दृश्य दिसतं खरं तर या उंच पर्वतावर उभं राहिलं की. नागवासुकी हे गंगा नदीच्या काठावर असणारं मंदिर आहे. नागपंचमीला इथे खूप गर्दी होते. या नागवासुकीची एक गोष्ट जी समुद्र मंथनाशी निगडीत आहे असं नेहमी सांगितलं जातं. अनेक आख्यायिकांमध्ये याचा उल्लेख देखील आढळतो. आणि महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर सांगली जिल्ह्यातलं 32 शिराळं हे गाव हे नागपंचमीसाठी खूप प्रसिद्ध आहे. चला तर मंडळी, आता आपण ऐकूया गजानन वाटवे यांच्या स्वरातलं एक छान असं गाणं जे नागपंचमीला आपण आवर्जून ऐकतो.

0: श्रोतेहो नमस्कार. निसर्गपूरक जीवनशैली किंवा निसर्गासोबतचं जगणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपण वारंवार ऐकत असतो, परंतु हे प्रत्यक्षात कसं आणता येईल ह्याचा मात्र आपण फारसा विचार करत नाही, किंवा केलं तरी एखादा प्रयोग करून काही काळाने ते सोडून देण्याची सुद्धा आपली सवय असते. शाश्वत प्रयोग स्वतः करून ते सिद्ध झालेलं आहे आणि ते प्रत्यक्षात आणल्यानंतर आपल्याला आलेल्या अडचणी सोडवून त्यात बदल करत असेल, पण ह्या प्रयोगांची सिद्धता ज्यांनी प्रत्यक्षात अनुभवली अशा राजश्री किरण कुलकर्णी यांना आज आपण इथे आमंत्रित केलेले आहे. राजश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: राजश्रीताईंचा परिचय करून द्यायचा तर बीकॉम नंतर एम ए सोशॉलॉजी आणि एम ए एज्युकेशनल कम्युनिकेशन या विषयामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि उच्च माध्यमिक शाळातल्या विद्यार्थ्यांना योग विषयाची तोंडओळख करून देण्यासाठी त्यांनी दृकश्राव्य साधनांची निर्मिती सुद्धा केली, अर्थात त्या योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञही आहेत. एम एच के ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून खगोलशास्त्र या विषयावर ऑनलाईन कोर्सेस चालवले जातात, तर या संस्थेशी त्या निगडीत आहेत. त्यांना विविध विषयांची आवड आहे, चित्रकला, विणकाम, पेंटिंग, भरतकाम, शिवण आणि ग्राफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षराच्या माध्यमातून कर्मचारी व्यवस्थापनासाठी मदत, किंवा जी आपली टीनेज मुलं आहेत त्यांच्यामध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, वर्तणूक याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील आहेत. फ्लोअर क्लीनर, व्हेजिटेबल क्लीनर, एसटीपी ट्रीटमेंट केमिकल फ्री कसं करता येईल या संदर्भातली 3 पेटंट ही राजश्रीताईंच्या नावावरती आहेत. मी म्हटलं तसं आधी केले मग सांगितले असं राजश्रीताईंचं वर्णन करता येईल. निसर्गनीती हे त्यांचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलेलं आहे, त्याची 3री आवृत्ती अलीकडे आलेली आहे. तर हे शाश्वत प्रयोग तुम्ही नेमके कधी सुरू केलेत?
1: शाश्वत प्रयोग सुरू केलंय म्हणायचं तर खरं तर खूप लहानपणापासूनच याची सुरुवात झाली. साबण कधीच वापरला नाही, म्हणजे लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो आणि तीच सवय अंगवळणी पडली आणि उठणं वापरलं. त्यामुळे तसं म्हणलं तर हे प्रयोग अगदी बाळकडू म्हणूनच आजीपासून सुरू झालेले आहेत. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा

0: डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: अगदी.
0: तर तेव्हा हे लक्षात आलं की आपण ज्या काही अनेक गोष्टी वापरतो, केमिकल युक्त, रसायन युक्त, तर त्याच्याऐवजी काय आपण त्याला पूरक वापरू शकतो जेणेकरून निसर्गाच्या जवळ आपण जाऊ शकू, किंवा निसर्गाचंच घेतलेलं निसर्गाला देणं हा थोडक्यात, आणि तेच पुन्हा आपल्याकडे येतं हे आपल्याला माहिती आहे. तर त्या पद्धतीने जरा थोडासा विचार केल्यावर एक साधारण 13-14 सालापासून, म्हणजे आता जवळजवळ 15-17 वर्ष झाली, तेव्हापासून मी रसायन विरहित गोष्टी वापरायला सुरुवात केली आणि तेव्हापासून माझा जीवनशैलीचा तो एक भाग झाल्यासारख्या आहेत.
1: अशा कोणकोणत्या वस्तू याच्यामध्ये आल्या, म्हणजे कोणते प्रॉडक्ट याच्यामध्ये विशेषतः तुम्ही
0: अगदी रोजच्या वापरायची? सकाळपासून आपण सुरुवात केली तर दात घासण्यापासून आपण केमिकल वापरतो. रसायन ही सगळ्यामध्ये असतात.
1: टूथपेस्ट
0: तर लहान असताना होती का टूथपेस्ट, म्हणजे आताची लहान मुलं सोडा, पण आपल्या आजी आजोबांच्या वेळेस जर आपण विचार केला तर ते दंतमंजन वापरत होते, किंवा मिठानी सुद्धा दात घासले जात होते. तर दंतमंजनचा वापर करणे, इथपासून तुम्ही पर्याय वापरू शकता. मग पेस्टचा पर्याय दंतमंजन आहे, साबणाचा पर्याय उठणं आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर दैनंदिनीमध्ये आपल्या फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, कपडे धुवायचा साबण, भांड्याचा साबण, अशा अनेक रसायन युक्त वस्तू आपण वापरतो. तर त्याचे पर्याय मी हळूहळू शोधत गेले आणि त्याच्यावरती काम करत गेल्यावर मला पर्याय सापडले आणि ते मी गेले 15 वर्षापासून आचरणात आणते आणि त्या पद्धतीने मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि अतिशय व्यवस्थित स्वच्छता त्याने होते. ही प्रॉडक्ट्स मी NABL लॅब कडनं टेस्ट पण करून घेतली.
1: अच्छा.
0: त्याची जी स्वच्छता करण्याची पर्सेंटेज आहे ते 99.98 to 99.9 इथपर्यंत आहे. त्यामुळे स्वच्छता त्याने होते. फक्त आपण जे रंग रूप फेस याच्यामध्ये अडकलेलो आहोत ते त्यांनी
1: थोडस वजा करावं लागेल.
0: म्हणजे मला असं म्हणायचंय की रंग छान आहे किंवा फेस खूप होतो किंवा वास छान येतो याने स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहण्याची गरज आहे. त्याच्यात अडकलेलो आहोत आणि त्यांनी खरंच स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहावं आणि त्यातल्या केमिकलचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतोय ते पण पाहावं.
1: पण म्हणजे मग आता फ्लोअर क्लीनर साधं एक उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी तुम्ही काय पर्याय शोधलात आणि कशा पद्धतीने वापरता तो?
0: फ्लोअर क्लीनरसाठी पर्याय तर तसे रसायन विरहित अनेक आहे. म्हणजे अगदी तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा फरशी धुवू शकता, मिठाच्या पाण्याने फरशी धुवू शकता. मी जो पर्याय वापरते तो बायोएन्झाईम आहे. हे म्हणजे लिंबूवर्गीय जी फळं आहेत त्याच्या साली फर्मेंट करून, त्याच्या प्रमाणात गूळ, साली आणि पाणी याच्या एक विशिष्ट प्रकारचं प्रमाण करून ते फर्मेंट करायला ठेवलं,
1: आंबवत ठेवलं
0: की त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये ते तयार होतं आणि ते तुम्ही वापरू शकता. त्यांनी तुमची फरशी अतिशय स्वच्छ होते आणि लिंबूवर्गीय फळांपासून असल्यामुळे लिंबाचा वास हा आपल्याला सगळ्यांना आवडतो आणि आता तर हल्ली बऱ्याच प्रॉडक्ट्समध्ये लिंबूयुक्त ही एक जाहिरात करण्याची गोष्ट आहे. तर त्याच प्रत्यक्ष लिंबानी आपण
1: घर स्वच्छ
0: करू शकतो. आणि लिंबू हे क्लिनिंगसाठीचं अतिशय उपयुक्त आहे हे सिद्धही झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनीच आपली स्वच्छता छान होते.
1: पण म्हणजे मग हे 3 महिने एखाद्या बालदीमध्ये किंवा ड्रममध्ये ठेवून द्यायचं आणि मग नंतर वरचं पाणी जे असेल ते
0: त्याची प्रोसेस आहे. एखाद्या बाटलीमध्ये किंवा झाकणाच्या ह्याच्यात ठेवायला लागतं तुम्हाला ते, कारण त्याच्यामध्ये गॅस तयार होतो. तो गॅस ती प्रोसेस होण्यासाठी आवश्यक असतो. तो गॅस तुम्हाला रोज रिलीज करावा लागतो पहिला महिनाभर, नंतरच्या महिनाभर साधारण 1-2-3 दिवसांनी रिलीज करावा लागतो आणि त्यानंतर ते हळूहळू सेटल होतं. त्या साली सगळ्या खाली बसतात आणि वरती अतिशय स्वच्छ सुंदर पारदर्शक असं सरबतासारखं. म्हणजे मी एक हे असंही करते गंमत म्हणून की तुम्ही इतर जे एरवी क्लीनर्स वापरता ते पिऊन मनुष्य आत्महत्या केली असे पण आपण वाचतो, तर माझं टॉयलेट क्लीनर किंवा फ्लोअर क्लीनर प्यायल्याने तुम्ही मरणार तर नक्कीच नाही, पण उलट तुमची अंतर्गत सिस्टीम स्वच्छ होईल कारण ते लिंबाचं आहे. त्याच्यामुळे ते इतकं स्वच्छ आणि पारदर्शक सरबतासारखं द्रव त्याच्यात तयार होतं, तुम्ही गाळून वापरू शकता.
1: हे आंबण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वास येणं किंवा असं काही घडतं का?
0: गॅस रिलीज करता तेव्हा तुम्हाला त्याचा आंबट वास येतो लिंबाचा, त्यानंतर असं काही त्याचं म्हणजे घरात ठेवलंय म्हणून वास येत राहिलाय वगैरे असं काही होत नाही.
1: हे एक उदाहरण.

0: झालं. आणखी कचरा व्यवस्थापन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय. तर ते कचऱ्यापासून खत तयार करणं, यातही अनेकदा असं होतं की त्याने मग केमरी येतील, चिलट येतील घरात, अशी एक तक्रार असते. तर ही कशी सोडवली तुम्ही?
1: हा खूप मोठा प्रश्न आहे खरं तर. कचऱ्याचा ओला आणि सुका वेगळा करणं हा तर एक महत्वाचा मुद्दा आहे. तर सुका कचरा जर तुम्ही सगळा वेगळा केलात आणि किचन वेस्ट फक्त जर तुम्ही म्हणजे कंपोस्टसाठी वापरलं तर तुमच्या घरात, अगदी आम्ही असं म्हणतो की घरात किचनमध्ये तुम्ही सिंक खाली ठेवलं तरी वास येणार नाही अशा पद्धतीने हे कंपोस्ट होतं. फक्त ते करण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे की हे मला करायचंच आहे, त्यात येणाऱ्या अडचणींवरती मी मात करेन. आणि त्यात अडचणी येणार असतील तर अनेक तज्ज्ञ आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक युट्यूब चॅनल्सवरती व्हिडिओज आहेत. आता तुम्हाला मी एक छोटासा नुसकाही त्याचा असा सांगू शकते की तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी जी मेंटेन करावी लागते, म्हणजे आपण जे म्हणतो की ते खूप ओलं होतं मग त्याला चिलटं होतात, तुम्ही जे म्हणलात आळ्या होतात, चिलटं होतात, मग त्याचा वास येतो, किंवा एकदम कोरडं होतं आणि मग ती प्रोसेस थांबते, तर ह्याला एक सुंदर लिटमस टेस्ट म्हणावी ती अशी आहे की आपण चहा केल्यानंतर चहा गाळतो तर गाळणीमध्ये जो चहाचा गाळ उरतो तो जर तुम्ही हातात घेऊन त्याची कन्सिस्टन्सी पाहिली, म्हणजे त्याचा ओलेपणा आणि त्याच्यातला कोरडेपणा पण, म्हणजे ज्या पद्धतीने तो गाळ असतो चहा पूर्ण गाळल्यानंतर, तर ते जे कंपोस्ट मधलं तुम्ही टाकलेलं आहे ते त्या पद्धतीचं
0: अच्छा
1: पाहिजे. म्हणजे तुम्ही भाज्या चॉप करून
0: ओलावा हवा आणि अगदी हे पण
1: आता ह्याला उपाय पण असे आहे की ते खूप ओलं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही सुका पालापाचोळा तुमच्या गार्डनमध्ये असेल तर टाका. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, आमच्याकडे कुठे सुका पालापाचोळा आला असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याला उत्तर असं आहे की आता बरेच आपण किराणा आणतो तर ते ब्राऊन पेपरचे पॅकेट्स येतात, ती ब्राऊन पेपरची पॅकेट्स फाडून त्याच्यात टाकायची. बायोडिग्रेडेबल ती बायोडिग्रेडेबल
0: कागदी पिशवी,
1: कागदी पिशवी त्याच्यामध्ये टाका तुकडे करून. ती ओलावा शोषते, टिपका का देतो ओलावा शोषतो त्यामुळे त्यातला ओलावा जातो, त्याला कोरडेपणा येतो. तो कोरडेपणा कितपत आणायचा तर चहा गाळल्यानंतर चहाचा गाळ आहे तेवढा कोरडेपणा त्याला आला पाहिजे तो करायचा. आणि समजा ते खूप कोरडं झालंय असं वाटलं तर थोडंसं गुळाचं पाणी किंवा ताकाचं पाणी शिंपडायचं, त्या एन्झाईम्सला खाद्य मिळून ते ऍक्टिव्हेट होतात आणि तुमची प्रोसेस सुरू होते. आणि ह्यामुळे तुम्हाला चिलटं येत नाहीत, आळ्या होत नाहीत, काही होत नाही.
0: म्हणजे हे सहज करणं शक्य आहे असं. तुम्ही ज्या वेळेला या प्रकारचे प्रयोग सुरू केले त्यावेळेला घरातल्यांचं सहकार्य हे सुद्धा खूप महत्वाचं असेल ना, की म्हणजे
1: अगदी
0: एकाच्या मनात येऊन केलं तर तसं होत नाही, की नाही तर आई हे तू काय करतेस अशी टीका कधी झाली का?
1: हो अगदी होते. पण आम्ही मुळात तिघही जण विज्ञानवादी आहोत त्याच्यामुळे हे एक वैज्ञानिकच प्रसार आहे, प्रोसेस आहे, त्यामुळे उलट ह्याला असं झालं की खूप प्रोत्साहन मिळालं. आणि म्हणजे आमच्याकडे कोणताही कागदाचा तुकडा चुरगाळला जात नाही. आमचं घर झिरो वेस्ट होम आहे, आमच्या घरातनं कचरा कचरा म्हणून बाहेर जात नाही.
0: वा.
1: तर ओला कचरा कंपोस्ट होतो, सुका कचरा भंगारवाल्याकडे त्या त्या पद्धतीने सॉर्ट करून दिला जातो. म्हणजे आता सांगायला मला अतिशय छान असं वाटेल की माझी मुलगी ती सुद्धा इकडे आमच्याकडे असताना हे करत होती पण तिच्याकडे पण ती प्लास्टिक वेस्ट वेगळं ठेवणार, सुकं वेगळं ठेवणार. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही एक आदर्श जो घालून देता तो पुढे चालवला गेला तर तुम्हाला पण छान वाटतं.
0: संस्कार आहे हा एका परीने,
1: संस्कार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे छान आहे. किंवा आता आमची अनेक पोस्टिंग होतात तर त्या पोस्टिंगमध्ये माझ्या बरोबर जे कनेक्टेड असतात तर ते लोक सुद्धा हे करायला सुरुवात करतात. म्हणजे अगदी साधं सोपं की दुधाची पिशवी तिरकी कापून तुकडा बाजूला काढून टाकणे तो रिसायकल होत नाही. तर आता माझ्याकडच्या ज्या बायका आहेत त्या तसं कापत नाही, त्यांच्या घरी पण तसं कापत नाही. म्हणजे छोटस जे आपण म्हणतो ना की हा छोटासा संस्कार आहे अशा पद्धतीने. तर हे कंपोस्ट आणि हा असा घरातल्यांचा तर सहभाग खूप छान पद्धतीने की कुठलाच कागद चुरगाळून टाकणार नाही, कळलं नाही तर ह्याचं काय करू ग असं विचारणार आणि मग ते माझ्या पद्धतीने मी
0: त्याचं उत्तर
1: शोधते किंवा त्या पद्धतीने ते करून ठेवते.
0: बरोबर.
1: त्यामुळे घरच्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे आणि मला तो खूप 100% मिळाला.
0: कारण हे कुणा एका व्यक्तीचं काम नाहीये, सगळ्यांनी मिळून केलं तर हे शक्य आहे. अधिक माहिती या विषयाची मिळवून तुम्ही डोळसपणे प्रयोग करायला लागलात आणि मग नंतर हे पुस्तक सुद्धा तुमचं निसर्गनीती जे आलेलं आहे हे ह्या अनुभवातना आलेलं पुस्तक असं आहे. तर ही माहिती कुठून कुठून कशी गोळा करत गेला तुम्ही?
1: ही माहिती जी गोळा करत गेले ती खरं तर म्हणजे

0: ला काय पर्याय वापरू शकतो? निसर्गोपचाराचा जो डिप्लोमा माझा झाला तेव्हा गुरुजी आमचे जे होते ते ह्याच्याबद्दल खूप बोलायचे. एकूणच आपली जीवनशैली याबद्दल आमच्या खूप चर्चा व्हायच्या आणि त्याच्यातून अनेक गोष्टी आहारविषयक सुद्धा करत गेले किंवा क्लीनर्स बद्दल पण करत गेले आणि मग शोधता शोधता त्यांच्याशी बोलताना कधी कधी काही रिसर्च पेपर वाचताना, तेव्हा तर युट्यूब वगैरे असं काही नव्हतं, पण रिसर्च पेपर वाचताना काही लोकांशी जोडले गेलेले असताना बोलण्यातून की काय करता येऊ शकतं या चर्चांमधून ह्या बायो एन्झाईम बद्दल थोडंसं कळलं आणि मग त्याचे प्रयोग करायला सुरुवात केली. आणि मग ते बायो एन्झाईम एकच आहे, पण त्याच्यापासून मी अनेक वेगळे वेगळे प्रकार शोधले. मग झाडांच्या किडीवरती, म्हणजे आता माझी बाग आहे, मग बागेमध्ये अनेक कीटक येत, म्हणजे जे नको असतात आपल्याला, ज्यांनी नुकसान होतं, झाडांचा उपद्रव होतो, त्याच्यावरती काय फवारणी करू शकतो. तर पूर्वी रोगर मारलं जायचं, मग तंबाखूचं पाणी मारून बघू, हळद त्याच्यामध्ये मिक्स करून पाहू, असं करत करत हे बायो एन्झाईम पर्यंत आले. मग असं लक्षात आलं की झेंडू, कडुलिंब ही आपल्याकडची पेस्ट रिपेलंट आहेत, ज्यांनी पेस्ट जातात, मग त्याचं करून बघू. मग त्याचे वेगळे वेगळे प्रपोर्शन करून बघितले, असं करून ते इन्सेक्ट रिपेलंट तयार झालं.
1: अच्छा, म्हणजे ही आवड असल्यानंतर त्याच्याबद्दल अधिक.
0: आणि माझी गरज पण होती, कारण माझ्या बागेत येणारे जे उपद्रवी गोष्टी होत्या त्या मला नको होत्या, कारण सेंद्रिय भाजीपाला मी पिकवते. बऱ्यापैकी माझ्या घरात बागेमध्ये माझ्या आठवड्याभरापैकी निदान 3 ते 4 भाज्या माझ्या घरातल्या भाज्या होतात, निदान तेवढं तरी आम्ही सेंद्रिय खाऊ शकतो.
1: म्हणजे शाश्वत जीवनशैली खऱ्या अर्थाने आपल्या आहारापासून ते रोजच्या व्यवहारातही आपल्याला वापरता येऊ शकते.
0: प्रयत्न करायला लागतो आणि ते अंगीकारावं लागतं, सातत्य त्याच्यामध्ये ठेवावं लागतं, कंटाळा करून चालत नाही. हे खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण ज्याला आवड आहे आणि ज्याची खरंच तयारी आणि आता खरं तर ही गरज निर्माण झाली आहे, कारण की रसायनांनी आपल्या जीवनशैलीमध्ये इतके बदल करायला सुरुवात केलेली आहे, आपल्या आरोग्यामध्ये पण, आणि
1: आजारही अनेक उद्भवत आहेत.
0: तर त्यामुळे आणि आता बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय जीवन पद्धतीबद्दल बोललंही जात आहे, तर हे जागेची उपलब्धता असल्यामुळे, म्हणजे अगदी 4 वांग्याची रोपं लावली तर आपल्या आठवड्याभरात आपल्याला एकदा भाजी करता येते, एकदा शेजारणीला देता येते. 2 मिरचीची रोपं लावली तर आपल्याला आठवडाभर पुरतात. इथपासून सुरुवात करून आता बऱ्यापैकी अशी परिस्थिती आहे की निदान 4 ते 5 वेळेची भाजी आमची आम्ही घरी आलेली भाजी आम्ही खाऊ शकतो. तर त्या भाज्यांवरती कीड येऊ नये म्हणून हे प्रयोग, मग ते दुसरं कुठलं तरी मारायचं तर काय मारूयात, मग अशा पद्धतीने ह्या प्रयोगाला सुरुवात झाली आणि मग वेगळे वेगळे त्याच्यामधनं.
1: हो, आजकाल कारण ह्या सेंद्रिय भाज्या वेगळ्या मागवल्या जातात वेगवेगळ्या वेबसाईटवरनं आणि त्या खूप महाग असतात नेहमीच्या आपल्या उत्पादनांपेक्षा. तर त्यापेक्षा तुम्ही सांगताय हे जर का आपल्या इथे थोडीशी जागेची उपलब्धता असेल, करण्याची आवड असेल, इच्छा असेल, तर घडू शकतं हे म्हणता येईल. खरं तर हा शाश्वत जीवनशैलीचा संस्कार आपल्याकडे पूर्वापार होता, परंतु मधल्या काळात आपल्याला सगळं शहरीकरण एकतर फार मोठ्या प्रमाणावर झालं आणि मग या सगळ्याचा विसर पडल्यासारखं झालं का?
0: मी मगाशी म्हटलं तसं की लहानपणापासून आपण हे करत होतो खरं तर, कारण तेव्हा ह्याची उपलब्धताच नव्हती, त्यामुळे तेच वापरत होतो की ज्याच्यामध्ये रसायनं नव्हती. पण विज्ञानामुळे विसर पडला का असं म्हणण्यापेक्षा विज्ञानवादी दृष्टिकोन जो आहे आपला तो जर आपण जागृत ठेवला तर आपण ह्याच्यावरती कशी मात करू शकतो, ही रसायनांच्या ऐवजी आपण काय करू शकतो, म्हणजे माझ्या ज्या काही मी बायो एन्झाईम आणि हे तयार केलं ही पण वैज्ञानिकच प्रोसेस आहे ना.
1: अगदी खरं.
0: किंवा अगदीच उदाहरण द्यायचं म्हणलं तर प्लास्टिक. आता आपण खूप प्लास्टिक बद्दल बोलतो, प्लास्टिक हा विज्ञानाचा एक खूप चांगला शोध आहे खरं तर, त्याच्यामुळे आपलं आयुष्य खूप सुकर झालं, पण त्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलं तर ते प्लास्टिक गटारात जाऊन तुंबणार नाही ना, म्हणजे ते रिसायकलेबल आहे, रियुजेबल आहे, अशा पद्धतीने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर हा खरं तर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण ठेवायला पाहिजे. प्रगती होणारच आहे, प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे असं म्हणण्यात काही अर्थ नाही की विज्ञान किंवा वैज्ञानिक प्रगती जशी होतीये तसं आपण ह्याला मागे टाकतोय का.
1: शहरीकरण अधिक झाल्यामुळे मला वाटतं बाजारपेठा, जाहिरातींचा प्रभाव या सगळ्या गोष्टी,
0: जाहिरातींचा प्रभाव हा खूप आहे आपल्यावरती. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की रंग
1: झागवाला आहे किंवा
0: झागवाला आहे किंवा तो रंग छान दिसतोय, वास खूप छान येतोय, असं वास छान येतोय म्हणून स्वच्छता.

0: आली का हे तपासून पहा. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही क्लीनर्स वापरता त्याच्यावरती इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आता तुम्ही सगळे इतके मोबाईलला सरावलेले आहोत आपण, आणि आता तर AI मुळे चॅट GPT आणि इतर गोष्टी, तुम्ही फक्त त्याच्यात टाकले इन्ग्रेडियंट्स तर तुम्हाला म्हणजे
1: पूर्ण कुंडली त्याची
0: येते, आणि ती इतकी छोट्यापासून आहे की अंगाला खाज येणे इथपासून ते कॅन्सर पर्यंत अशा अनेक त्याच्या स्टेजेस आहेत. मग त्यातल्या एखाद्या किरकोळ गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून खूप मोठ्या गोष्टीकडे वाटचाल तर नाही सुरू करत आहोत ना, हे एक तर तपासा. आणि त्याच्यातून होत आहेत ह्या गोष्टी तर त्यावरती आपण कशी मात करू शकतो, तर ते न वापरता साध्या गोष्टी वापरायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याला त्या पूरक ठरतील, त्याने तुम्हाला त्रास होणार.
1: बरोबर. पाण्याचा प्रश्न एक दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे, विशेषतः पिण्याचं पाणी तर फारच. तर याच्या बाबतीतली जागृती ही किती महत्वाची आहे, पाणी आणि ऊर्जा बचत सुद्धा.
0: हो, दोन्ही खूप महत्वाचे आहेत. एक तर पाणी, अनेकदा असं आपण बघतो की पाणी फेकून दिलं म्हणजे जेवढं घेतो आपण ग्लासमध्ये तेवढं सगळं पितो असं नाही.

0: त्रास होणार.
1: बरोबर. पाण्याचा प्रश्न एक दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे, विशेषतः पिण्याचं पाणी तर फारच. तर याच्या बाबतीतली जागृती ही किती महत्वाची आहे, पाणी आणि ऊर्जा बचत सुद्धा.
0: हो, दोन्ही खूप महत्वाचे आहेत. एकतर पाणी अनेकदा असं आपण बघतो की पाणी फेकून दिलं, म्हणजे जेवढं घेतो आपण ग्लासमध्ये तेवढं सगळं पितो असं नाही. किंवा आता तर प्लास्टिकच्या छोट्या बॉटल्स सगळीकडे वापरल्या जातात,
1: म्हणजे अगदी 200-150 ml पासून मिळतात.
0: आणि त्याचा सर्वात मोठा तोटा प्लास्टिक हा तर आहेच, म्हणजे त्या बाटल्या रियुजेबल रिसायकलेबल त्याचं काय होतं पुढे माहिती नाही. त्या अशाच टाकल्या जातात, काही रिसायकल होतात. पण अदरवाईज बऱ्याचदा मी असं ऑब्झर्व करते की ते पाणी पिऊन त्याच्यातलं थोडंसं पाणी राहिलेलं ती लोक तशीच सोडून जातात.
1: ते पाणी फुकट झालं होतं,
0: तर ते पाणी दुसरं कोणी पित नाही.
1: हो,
0: कसं पिणार? कारण ती बाटली तोंडाला लावली आहे का वरून पेलं हे कोणाला माहिती असणं?
1: बरोबर.
0: हे नाही. आणि ते पाणी तसंच राहतं, मग जे सफाई करणारे असतात ते उचलतात आणि ती बाटली फेकून देतात, ते पाणी वाया जातं. अतिशय मूल्यवान पाणी हेच जीवन असं आपण लहानपणापासून शिकलोय म्हणतोय. आणि ते थेंब पाणी वाचवायला पाहिजे, कारण की पुढच्या आपल्या आयुष्यासाठी पुढच्या पिढीसाठी ते पाणी खूप महत्वाचं आहे. पाण्यावर ना महायुद्ध होणार आहे असं म्हणतायत. अनेक गोष्टी आत्ताही आपण वाचतोय युद्धाच्या.
1: बरोबर.
0: तर असं पाणी वाया घालवणं सोयीचं नाही, त्यामुळे त्याची आपण काळजी घ्यायला हवी आहे की बाटली वापरा तुम्ही. नाईलाज म्हणून वापरत असाल खरं तर तुम्ही तुमची बाटली कॅरी करायला पाहिजे बरोबर. आणि नाही समजा शक्य झालं तर त्या बाटलीतलं पाणी तुम्ही फेकून न देता ती बाटली पूर्ण पिऊन किंवा तुमच्या बरोबर घेऊन जा, तुमच्या घरी जाऊन प्या, ते पाणी पूर्ण वापरा. या पद्धतीने एक तर पाणी आणि कुठे गळती असेल तुमच्या घरात, पाण्याचं लिकेज असेल, काय असेल, ते तातडीने दुरुस्त करा, जेणेकरून चांगलं प्रोसेस केलेलं पाणी ड्रेनेजमध्ये जात नाही. तुमच्या घरातलं इतर वापरातलं पाणी सुद्धा तुम्ही शक्यतो झाडांना घालता येत आहे का हे बघा, की त्या पाण्याचा जास्तीत जास्त काय वापर करता येऊ शकतो. किंवा ऊर्जा, आपल्याकडे ऊर्जेला स्त्रोत इतका मोठा आहे आपला सूर्य, आणि सोलरवरची अनेक प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, तर ती काही वापरतायत का? सोलर कुकर सारख्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रिसिटी सारख्या गोष्टी आहेत. अगदी साधी सोपी गोष्ट आपण करण्याजोगी की आपण जिथे आहोत त्या खोलीतला दिवा फक्त चालू ठेवणे, बाकी घरातले दिवे बंद करणे, ही सुद्धा ऊर्जा बचत आपण करू शकतो. खूप मोठ्याकडे जाय, म्हणजे माझं असं म्हणणं आहे थोडक्यात की छोट्या छोट्या तुमच्या कृतीमधनं तुम्ही सुरुवात करा. ती छोटीशी कृती सुद्धा तुमच्या खूप मोठा बदल घडवू शकते. म्हणजे साधी दिवे आपण आहोत तिथलेच ठेवले, बाकीचे दिवे बंद केले, लिकेज असेल तर ते तातडीने दुरुस्त करून घेतलं, बाहेर जाताना कापडी पिशवी वापरली, ह्या अगदी छोट्या कृती आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या खूप मोठा बदल घडवू
1: शकतात
0: प्रत्येकानी केला तर.
1: फार काही कष्ट करावे लागत नाहीत, वेगळं काही करावं लागत,
0: काहीच करावं लागत,
1: ते
0: अंगीकारावं लागत.
1: अगदी. हे सगळे प्रयोग निसर्ग नीती हे करून पाहायलाच हवे या तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही मांडलेले आहेत. तर हे पुस्तक कसं काय, त्याची थोडीशी जन्मकथा आम्हाला ऐकायला म्हणे.
0: पुस्तकाची जन्मकथा अशी की मी स्वतःला दरवर्षी काहीतरी चॅलेंज घेते की या वर्षाचं माझं हे चॅलेंज. तर एका वर्षी मी म्हणजे खूप माझ्या मैत्रिणी आणि हे सगळे मागे लागले होते की तू हे जे काय करतेस ते तू लिही, आम्हाला कसं कळेल, किंवा तू ह्याच्या कार्यशाळा घे तू लिही. तर मग मी त्या वर्षीचं चॅलेंज असं घेतलं की आपण फेसबुकवरती दर महिन्याला एक लेख या स्वरूपामध्ये आपण केलेले प्रयोग लिहूयात.
1: अच्छा, बरं.
0: म्हणून मी फेसबुकवरती ते त्या वर्षी लिहिले आणि सुनिधी प्रकाशन तर्फे माझं हे पुस्तक पब्लिश झालंय. तर ते अविनाश काळे आहेत, त्यांच्याकडे एकदा जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे गेलेलं असताना सहज बोलता बोलता असा काहीतरी विषय निघतोच आपला, निसर्ग आणि केमिकल आणि ह्याच्यावरती. तेव्हा विषय निघाला तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं असं लिहिलंय. मग फेसबुकवरचे त्यांनी ते सगळे लेख वाचले आणि मग ते मला म्हणले की तुम्ही ह्याच्यामध्ये इतर म्हणजे तुमचे अनुभव सगळे लिहिले नाहीयेत, तर तुमचे जर अनुभव लिहिलेत तर याचं एक छान पुस्तक होईल. आणि जेणेकरून लोक हे कंपोस्टिंग करतात किंवा इतर या गोष्टी, किंवा बरेच लोक शोधत असतात पर्याय तर त्यांना ते सापडत नाहीत, किंवा करताना आता इथे अडलोय ह्याच्या पुढे मला माहित नाही कसं करायचं, आणि तुम्ही त्याला उत्तर शोधलंय तुमच्या ह्याच्यात, तर हे लोकांपर्यंत आलं पाहिजे की लोकांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील किंवा लोक तुमच्यापर्यंत येऊ शकतील, तर आपण ह्याचं पुस्तक करूया.
1: खूप छान हे पुस्तक तयार झालेलं आहे आणि छोटी छोटी त्याच्यामध्ये प्रकरणं आहेत, म्हणजे थोडक्यात प्रत्येक विषय मांडलेला आहे. आणि त्यात शेवटी एक सेल्फ असेसमेंट आहे की जी तुम्ही वाचकांची परीक्षा आहे की स्वतः स्वतःला तुम्ही हे प्रश्न विचारून पहा. तर यातले काही प्रश्न आम्हाला उदाहरणादाखल श्रोत्यांना सांगितले तर.
0: हे खरं तर ही प्रश्नावली मी स्वतः नेहमी सोडवते, आपण कुठे आहोत हे तपासायला. आणि हो, कारण की म्हणजे मी जर स्वतः

0: म्हणते की मी रसायन विरहित जीवनशैली माझी आहे, तर ह्या खरंच गोष्टी मी करते ना, एखादी यातली माझी राहून जात नाही ना, यासाठी मी तपासत असते. पण यातला एक मला प्रश्न वाचायला फार किंवा सांगायला फार आवडतो, ते म्हणजे तुम्ही म्हणजे गृहिणींसाठी विशेषतः आपण हा कार्यक्रम जर म्हणतोय तर त्यामध्ये की तुम्ही पोळ्या झाल्यानंतर तवा तापलेला असतो, मगाशी आपण ऊर्जा बचत म्हटलं, तर ही ऊर्जाच आहे तापलेला तवाही. तर तो तापलेला तवा शेवटची पोळी काढतो आपण, गॅस बंद करतो, तर त्यानंतरही तो तवा अनेक वेळ तापलेला राहतो. खूप जणी हे करतात, म्हणजे अनेक जणी मला हे सांगतात, पण ज्या करत नाहीत त्यांना थोडस स्टिम्युलेट होण्यासाठी एक चालना मिळण्यासाठी हा प्रश्न की पोळ्या झाल्यानंतर तापलेला तव्याचा काही उपयोग करता का. उदाहरणादाखल खाली मी काही त्याचे ते असलात तर त्याच्यासमोर टिक करा असं मी म्हणलंय की काय करू शकता तुम्ही. तर त्या तव्यावरती तुम्ही दाणे भाजायचे किंवा तीळ भाजायचे किंवा कारळ्याची चटणी करतो, जवसाची चटणी करतो, ते भाजून करतो, ते टाका त्याच्यावर, ते आपोआप भाजलं जाईल. तर ते भाजू शकता, ज्याला तुम्हाला गॅस चालू ठेवायची गरज नाही, तो तवा तापलाय तेवढ्यावरच होऊ शकतं. किंवा भाजी आधीच झालेली आहे तर ती भाजीची कढई त्याच्यावर ठेवून दिली तर ती आपोआप गरम
1: राहील.
0: किंवा तूप आळलेलं असतं, घट्ट झालेलं असतं आणि आपल्याला ते भातावरती घेताना पातळ लागतं, तर ते सेपरेट गरम करतो आपण, म्हणजे ती ऊर्जा गॅस वाया घालवतो. त्याऐवजी त्या तापलेल्या तव्यावर ठेवलं तर ते तूप पातळ होतं. किंवा कोशिंबिरीसाठी किंवा ठेचा परतण्यासाठी पण तव्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा रात्रीची पोळी उरली असेल तर ती शेळी पोळी गरम करायला त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा पोळ्या करताना शेवटच्या पोळीला भाजायच्या आधीच जर तो गॅस आपण बंद केला तर ती पोळी आपोआप त्याच्यावर भाजली जाते. काही जणांना कुरकुरीत कडक पोळी आवडते, आधीच गॅस बंद करा पोळ्या व्हायच्या आधी. असे अनेक त्याचे पर्याय आहेत. तर हे पर्याय अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्टीत विचार करायला शिका की ह्याचा काय होऊ शकतो. गॅसवरती आपण एखादं भांडं ठेवतो तर ते नुसतंच भांडं ठेवतो. अनेकदा असं होतं की बाई काम करत असताना ती कढई ठेवते गॅसवर आणि ती धुतलेली असते कढई, त्याच्यात पाणी असतं आणि मग ते पाणी पूर्ण
1: तडतड होऊन
0: ती कोरडी होईपर्यंत तेल टाकत नाही त्याच्यात. पण ती कढई तापून ते पाणी पूर्ण त्यातनं उडून गेल्यानंतर म्हणजे तेवढी ऊर्जा तुम्ही वाया घालवता. तर कोरडी कढई ठेवा किंवा पाणी असेल तर पुसून घ्या अशा पद्धतीने. किंवा छोटं भांडं ठेवलं आणि फ्लेम खूप मोठी केली.
1: प्रेशर कुकरच्या बाबतीत सुद्धा तुम्ही विचारलंय की
0: हा म्हणजे शिट्टी करणं हा प्रेशर कुकरचा उपयोगच नाहीये. प्रेशरनी शिजवणं हा त्याचा उपयोग आहे. शिट्टी म्हणजे तुम्ही रिलीज करता, ह्याच्यावरती सुद्धा खूप व्हिडिओ आहेत, तुम्ही पहा. तर तुम्ही प्रेशर यायला लागलं की बारीक करून ठेवा गॅस आणि 10-15 मिनिटं जी काय तुम्ही ठेवलंय. डाळ तांदूळ तर शिजायला नॉर्मल 10-15 मिनिटाचा वेळ लागतो. छोले ठेवलेत किंवा राजमा ठेवलाय तर थोडा जास्त वेळ लागू शकतो कदाचित. तर तुमच्या टायमिंगनुसार काय ठेवलंय याप्रमाणे तुम्ही गॅस बंद करा. शिट्टी करण्याची गरज नाही.
1: बरोबर.
0: प्रेशर रिलीज करून शिजत नाही तर प्रेशर देऊन शिजतं प्रेशर कुकर.
1: तो वेळेचा अंदाज तुम्ही जर
0: वेळेचा अंदाज तुम्ही जर केलात, ऊर्जेची बचत म्हणजे गॅस बारीक ठेवूनही होते. म्हणजे 4-5 शिट्ट्या केल्या आणि गॅस बंद केला, डणाडणा गॅस पेटला.
1: एक नेहमीची चूक म्हणजे फोन चार्जिंग झाल्यानंतर बटन चालू, हे सर्रास म्हणजे मुलांना सुद्धा सतत सांगावं लागतं.
0: कुठल्याही याला आणि म्हणजे तुम्ही अगदी मिक्सरचंही बटन बऱ्याचदा असं होतं की मिक्सरचं बटन चालू असतं वरचं, पण त्यांनी धोके पण होऊ शकतात अनेकदा.
1: सुरक्षिततेचाही प्रश्न आहे. बरोबर आहे. तुम्ही हेही त्याच्यामध्ये लिहिले की फ्रीजचं सेटिंग उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बदलता का. म्हणजे खरंच हे प्रश्न जे आहेत ते विचार करायला लावणारे आहेत. अन्न शिजवताना भांड्यावर झाकण ठेवता का? स्वयंपाक करताना वापरायची भांडी पदार्थाच्या मापाप्रमाणे वापरता का? नाही तर केवढं तरी मोठं भांड आणि आपल्याला करायची असते एवढीशी
0: गोष्ट.
1: त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जा वाया जाते.
0: म्हणजे आता दोन फोडण्या करायच्या, एक कोशिंबिरीला करायची आणि एक भाजीला. तर आधी आपण कोशिंबिरीची फोडणी करून घेतली म्हणजे वेगळी करायची असेल तर, किंवा एकच फोडणी केली आणि त्यातने चमच्याने दोन कोशिंबिरीत घातले आणि त्यात भाजी टाकली तर दोन पातेली पण करायची गरज नाही फोडण्यांना. म्हणजे एका ह्यानी किती गोष्टी वाचतात पहा. दोन पातेली केली तर दोन पातेल्यांना लागणारी ऊर्जा, ते घासायला बाईची लागणारी ऊर्जा म्हणजे ती बाई विसळतेच ना, तिचे श्रम, लागणारं पाणी, लागणारा भांड्याची पावडर, त्याचा होणारा फेस, ते पाणी नदीत जाणार, त्यांनी केमिकल नदीत जाऊन वाढणारं प्रदूषण. म्हणजे एका छोट्याशा कृती मागे ह्या इतक्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात घ्या, याचा विचार करायला शिका.
1: वा, खूप छान. निसर्ग नीती ही कशी प्रत्यक्षात आणता येऊ शकेल याची उदाहरणं तुमच्या या पुस्तकामध्ये

0: अदे आणि आत्ताच्या आपल्या या मुलाखतीतून सुद्धा तुम्ही महत्वाच्या अशा टिप्स काही काही दिल्यात, तर त्याचा वापर जेवढे अधिक मंडळी करतील तेवढा फायदा आहे निसर्गाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि पर्यायाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा. राजश्री कुलकर्णी, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. बटनो श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात शाश्वत जीवनशैली, राजश्री कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.
1: दिनदर्शिकेचं आठवं पान भिंतीवर झळकलं की लगेच स्वातंत्र्य दिनाची आठवण येते आणि 15 ऑगस्ट ही ठळक तारीख लक्ष वेधून घेते. ह्यावर्षी स्वातंत्र्य प्राप्तीची 79 वर्ष पूर्ण करून 80व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. अनेक शूरवीरांच्या हुतात्म्यांच्या बलिदानानं हे स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीला पारतंत्र्याचे दिवस कसे होते हे कळण्यासाठी इतिहासाची पानं उलटावी लागतात. तो अनन्वित अत्याचाराचा इतिहास आहे. 17व्या शतकात श्री समर्थ रामदास स्वामींनी भारत भ्रमण करून परधर्मीय राजसत्तेमुळे आतून बाहेरून विस्कळीत आणि दिशाहीन झालेल्या समाजाचं चित्र दासबोधात रेखाटलं आहे. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती श्याममुखी जाहजी फाकविल्या, किती एकत्या विदेशी विकल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. नुसतं वर्णन वाचूनही अंगावर काटा येतो. अशा परकीय राजवटीविरुद्ध अनेकांनी संघर्ष केला. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी आणि नेत्यांनी लढा दिला, प्राणांची बाजी लावली, त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. आजचे सुखाचे दिवस प्राप्त झाले. पारतंत्र्याची पार्श्वभूमी जाणून घेतली की स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ, त्याची किंमत ठळकपणे लक्षात येते. प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्तिस्वातंत्र्यही महत्वाचं. आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मनाचा कल ओळखून आपल्याला हवा असलेला निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. बोलण्याचं, वागण्याचं, शिकण्याचं, खाण्याचं, फिरण्याचं, प्रतिक्रिया देण्याचं, कोणत्याही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला असतं. आपण ते घेत असतो. या स्वातंत्र्याला अदृश्य अस्पष्ट नियमांची चौकट किंवा मर्यादेचं कुंपण असतं. त्याचं पालन करणं श्रेयस्कर आणि हितावह ठरू शकतं. दोन जीव आपल्या निर्णय स्वातंत्र्यानं विवाहाच्या पवित्र बंधनात अडकतात. एकमेकांच्या साथ संगतीनं जीवनबाग कशी फुलवायची ते ठरवतात. दोघांमध्ये तिसरा नवीन पाहुणा केव्हा आणायचा, आणायचा की नाही याचाही विचार करतात. थोडी मजा करू, घाई कशाला, असा निर्णय कधी कधी लांबत जातो आणि मग पाहू रे किती वाट असं म्हणण्याची वेळ येते. कधी कधी पाळणा हलतच नाही, म्हणून वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी होण्यातच अर्थ असतो. निर्णय स्वातंत्र्य घेताना वेळेचं, घरातल्यांच्या अनुभवाचं अदृश्य बंधन पाळणं आवश्यक असतं. संसार वेलीवर कळी उमलते, जन्मदाते तिच्या पालनपोषणात रंगून जातात, अगदी वेळापत्रक ठरवतात. पण बाळ मनमानी करण्याचं स्वातंत्र्य घेतं. त्याला झोपवण्यासाठी किती प्रयत्न केले जातात, पण ते टक्क जागं राहतं. शेवटी कंटाळून त्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर नेलं जातं. थंडगार झुळुकीच्या सुखद स्पर्शानं बाळ खांद्यावर डोकं टेकतं. घरी येईपर्यंत त्याची डुलकी होते आणि घरात पाऊल टाकता क्षणी ते पुन्हा ताजतवानं होतं. शी शू उरकून आई जेवायला बसली की तो मुहूर्त साधून तिला जेवणाच्या पानावरून उठवण्याचा नियमही हे बाळ न चुकता पाळतं आणि स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित राखतं. दिसामासांनी मोठं होत ते शाळेत जायला लागतं. रोज आवडीनं शाळेत जाणारं बाळ एखाद दिवशी शाळेत जायला तयार होत नाही. घरात पाहुणे आले असताना शाळेत का म्हणून जायचं, हा बालसुलभ विचार त्यामागे असतो. मग पोटात दुखत असल्याचं नाटक ते करतं. आई हरते, मनासारखे झाले माझ्या म्हणत आजीच्या मांडीवर लोळण्याचं स्वातंत्र्य बाळ अनुभवतं. बाळ कळत्या वयाचं झालं की आईचा अभ्यासासाठी तगादा चालू होतो.

कधी ते शहाण्यासारखा अभ्यास पटापट करून टाकतं, पण कधी मनात नसलं तर आईच्या हातावर तुरी देऊन निसटतं सुद्धा. प्रगती पुस्तकात लाल रेग येऊ नये म्हणून घरातले त्याला जागे करत असतात. कधी जाग येते, कधी नाही, हे स्वातंत्र्य ते मनसोक्त उपभोगतं. कॉलेजमध्ये गेल्यावर तर चांगली शिंग फुटतात, त्यांचं पाऊल घरात टिकतच नाही, घरचे चिंतेत पडतात. पण एखाद्या विशिष्ट महाविद्यालयाची किंवा ज्ञानशाखेची प्रवेश परीक्षा असेल तर अभ्यासाचा जोर लावला जातो आणि प्रवेश मिळवून ते कौतुकही करून घेतं. आईवडिलांचं छत्र डोक्यावर असतं, तोपर्यंत स्वातंत्र्य अनुभवताना, आपल्या मनाप्रमाणे बागडताना, नाक्यावर रिंगाळताना त्याला मजा वाटते. जबाबदारी नसते, घराचा अप्रत्यक्ष आधार असतो, त्यामुळे कॉलेजचे फुलपंखी दिवस बिनधास्त उडत जातात. वडीलधाऱ्यांचा राग टिकाऊ नसतो हे माहिती असतं, हे सुरक्षित स्वातंत्र्य असतं. काही जणांच्या बाबतीत मात्र या स्वातंत्र्यानं 16वं वरीस धोक्याचं ठरू शकतं. मित्रमैत्रिणींच्या गराड्यातून ती आणि तो हळूच बाहेर पडतात. एकांत हवा हवा असा वाटू लागतो. रिलेशनशिपमध्ये असण्याचं थ्रिल अनुभवत दोघं वेगळ्याच धुंदीत वावरत राहतात. विश्वासाच्या बळावर नको ती मागणी पुरी केली जाते. हातातलं तंत्रज्ञान बातमी जगभर पोचवतं. परिणामतः घरच्यांचे डोळे खाडकन उघडतात. तो करून सवरून नामानिराळा होतो आणि ती आयुष्याचा शेवट करायला निघते. आता थांबवायचं कसं हे भलं मोठं प्रश्नचिन्ह घर विस्कटून टाकतं. दिलेल्या स्वातंत्र्याचा उद्धार होतो. वर्तमानपत्रातील पहिल्या पानाला ठळक बातमी मिळते. काळाबरोबर सामाजिक बदल होत असतात. स्वातंत्र्यावर गदा येऊ नये म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली जाते. दोघंही उच्च शिक्षित, करिअरचा ध्यास असणारे, घर सांभाळण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांच्यापाशी वेळच नसतो. छोट्या मोठ्या कुरबुरी कधी कधी उग्ररूप धारण करतात. आवाजाची पट्टी वाढत जाते. घरामध्ये वडीलधारं कोणी नसल्यामुळे आदरयुक्त धाक वगैरे नसतोच. कामावरून घरी येण्याच्या वेळा निश्चित नसतात. त्यामुळे मुलं घरात एकटी किंवा पाळणा घरात असतात, त्यामुळे मुलांवर कोणतंच बंधन येत नाही. मुलांच्या स्वतंत्र खोल्यांची दारं बंद असतात. खाणं पिणं, फिरणं, वेळ कसा घालवणं हे स्वतंत्रपणे होत राहतं. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहत नाही. योग्य वळण लागत नाही. फाजील लाड होतात. नाही ऐकण्याची सवय मोडते. काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता निर्माण होते. काही घरात तर काही सुट्टीचे दिवस तर असे उगवतात की उठण्याची वेळ निश्चित नसते. आंघोळ करता करता संध्याकाळ होते. किचन तर थंडच ठेवलं जातं. प्रत्येक जण हवं ते हवं त्यावेळी मागवून खाण्याचं स्वातंत्र्य साजरं करतो. हे सगळं बघितलं ना की वाटतं स्वातंत्र्य जरूर असावं, पण विवेकाचं, मर्यादेचं, घरातल्या पर्यावरणाचं, मोठ्यांच्या घरात असण्याचं, त्यांच्या शिस्तीचं कुंपणही त्याला जरूर असावं. 84 लक्ष योनीतून फिरून आल्यावर नरजन्म मिळाला आहे असं म्हटलं जातं. इंद्रिय कशी वापरायची याचं स्वातंत्र्य आहे. बोलणं कसं हवं तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. फिरणं कसं हवं तर सातच्या आत घरात असं सुरक्षित. खाणं कसं हवं तर उत्तम आरोग्य संपदा प्राप्त होण्याजोगं. आणि कपडे घालण्याचा उद्देश साध्य होईल असे कपडे घालावेत, ज्यात आपला कल असेल त्या विषयात शिक्षण घ्यावं. पैसा जरूर मिळवावा, पण कोणत्याही अवैध मार्गाच्या वाटेला जाऊ नये. मिळालेल्या पैशातून याच त्या हाताला कळणार नाही असं सात्विक दानही द्यावं. निष्काम कर्म करत परोपकार करावा. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, दैवी गुणांची संपत्ती जमवण्याचा प्रयत्न करावा. आसुरी गुणांकडे डोळेझाक करावी. सामाजिक भान राखत प्लॅस्टिक मुक्तीसारख्या उपक्रमांना अग्रक्रम द्यावा. सदा सज्जन होण्यासाठी आपण कायम धडपड करावी. तने मने झिजावे, तेणे भले म्हणून घ्यावे. जे चैतन्य तत्व आपल्या अंतरंगात आहे तेच समोरच्यात आहे हे जाणून घ्यावं. त्यातच नरदेहाची सार्थकता आहे. आणि हे सगळं करताना देशाची प्रगती होण्याच्या भूमिकेत

0: आपला खारीचा वाटाही उचलावा. स्वैराचाराकडे न झुकणारं स्वातंत्र्य नक्कीच देशाची प्रगतीची दिशा दाखवतं. आपण शोधात असतो ते आनंदाचे क्षण आपल्या झोळीत टाकतं. त्यासाठीच तर ही सगळी धडपड असते ना.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात स्वातंत्र्य, सुचित्रा साठे यांचं मनोगत. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
0: मैत्रिणींनो, श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरूरकर आपला इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, नीता देवकर यांचं गीत आपण ऐकलं, हरीश चव्हाण यांचं संगीत होतं आणि चित्रपट हिरवं कुंकू.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: शोभा बॅनर्जी यांनी गायलेलं हिरवं कुंकू या चित्रपटातलं नीता देवकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत हरीश चव्हाण.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा.

सुधीर मोगे यांचं गीत आपण ऐकलं. थोरली जाऊ चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलं होतं. संगीतकार सुधीर फडके. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

मुख्य गायिका होत्या उषा मंगेशकर, गीतरचना श्रीकांत नरुले यांची होती, संगीतकार राधाचंद्र आणि चित्रपट मा शाकंभरीचा महिमा. या गीताबरोबरच गीतवहार चित्रपट संगीत कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. त्यानंतर 1:40 पुणे जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार। NTA UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा होणार। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयातली सुनावणी स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। बिहारमध्ये अशोकधाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू, तर पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार, अनेक जण जखमी। आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं दिली। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या। विकसित भारताच्या उद्दिष्टाला आकार देण्याचं काम बँकांमार्फत होणार असून ही समिती त्या दृष्टीनं सुधारणा सुचवेल असं त्या म्हणाल्या। On the basis of a well-researched set of

0: documents which have been shared with you in advance will hopefully provide that substantive meat for the committee to also look at. So the committee would probably have that material before them even as they deliberate, and even as they deliberate to give us their thoughts and also the recommendations which will help us to clearly understand where the committee wants India to go towards Viksit Bharat, and in that the role of banks.
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांचे
0: प्रोव्हाइड दॅट सबस्टॅन्टिव्ह मीट फॉर द कमिटी टू ऑल्सो लुक ॲट. सो द कमिटी वुड प्रॉबली हॅव दॅट मटेरियल बिफोर देम इवन ॲज दे डेलिबरेट, अँड इवन ॲज दे डेलिबरेट टू गिव्ह अस देअर थॉट्स अँड ऑल्सो द रेकमेंडेशन्स विच विल हेल्प अस टू क्लिअरली अंडरस्टँड वेअर द कमिटी वॉन्ट्स इंडिया टू गो टुवर्ड्स विकसित भारत, अँड इन दॅट द रोल ऑफ बँक्स.
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत भाग घेत आहेत. ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक उद्या भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होईल. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही प्राधान्य क्षेत्र भारतानं निश्चित केली आहेत असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं सांगितलं. या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात होणार आहे. UGC नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तरसूची काल NTA प्रकाशित केली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला दिले आहेत. या प्रकरणी CBI किंवा सक्तवसुली संचालनालयाने कोणताही अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर करू नये असं न्यायालयानं सांगितलं. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी राहुल गांधी यांची याचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. त्यावर न्यायालयानं प्रतिवादी पक्षकारासह CBI आणि ED नोटिसा बजावल्या आहेत. सिक्कीममध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करताना 2002 हे आधार वर्ष ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सिक्कीमीज मूल निवासी सुरक्षा संघ या स्थानिक स्वयंसेवी संघटनेनं 1993 हे आधार वर्ष पुनरीक्षणासाठी ठरवण्याचे निर्देश याचिकेद्वारे मागितले होते. मात्र एकदा पुनरीक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मध्येच आधार वर्ष बदलता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा सुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी राज्य सरकारनं चर्चा सुरू केली आहे. 6 विद्यार्थी आंदोलकांनी उपोषण सुरू केल्याला आज 24 दिवस झाले. आज दुपारी 2 वाजता राज्य सरकारशी चर्चा होणार असल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीनं वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिरावर आज झालेल्या चेंगराचंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला. श्रावण सोमवारच्या निमित्ताने जलाभिषेक

0: करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुर्घटनेत 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब कोसळल्यानं त्यात वीज प्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळं गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबांविषयी सहवेदना व्यक्त करून जखमींना बरं वाटावं अशी कामना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. तसंच स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारनिमित्त तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. पहाटे 4:30 सुमाराला ही आग लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धा 2026 पुरुष गटात भारतीय संघाचा सामना आज इंग्लंड बरोबर होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. BWF बॅडमिंटन जागतिक विजेतेपद स्पर्धेला नवी दिल्ली इथं सुरुवात झाली असून MR अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं दुहेरीतला पहिला सामना जिंकला आहे. PV सिंधू आयुष शेट्टी महिला दुहेरीची जोडी ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, पुरुष दुहेरीत सात्विक साईराज जांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो यांचे सामने आज होणार आहेत. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या 3रा दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव गडगडला. मानव सुतारच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 5 बाद 146 धावा झाल्या होत्या. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बुढा अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार. NTA UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. बिहारमध्ये अशोकधाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू तर पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार अनेक जण जखमी. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे दुपारचा 1:40 होत आहेत. पुणे जिल्हा वार्तापत्र प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या निमित्त आयोजित समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय गृह

0: गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली, असं अमित शाह यांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या कार्याचा गौरव करताना, गुप्तचर यंत्रणेत अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला असल्याचं शाह म्हणाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी अजित डोभाल यांची झालेली निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी लोकमान्य टिळकांचं राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाज जागृती आणि विचार प्रबोधनाचं कार्य आजही तितकंच प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. हा पुरस्कार स्वीकारणं हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिशाली निर्मितीसाठी लोकमान्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं. पुणे शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. ध्वजवंदन, राष्ट्रगीत गायन आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील विधानभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात, असं आवाहन राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती वर्मा यांनी केलं. पुण्यातल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. सीओईपी ही संस्था जवळपास 2 शतकांपासून भारताचं भविष्य घडवत असल्याचं सांगून, या संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नाही तर तिने घडविलेल्या अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार वर्मा यांनी काढले. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं राज्यासह देशविदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिलं नांदी संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेतर्फे टिळक रस्त्यावरील हिराबाग इथं आयोजित करण्यात आलं होतं. या नांदी संमेलनाचं अध्यक्षपद पानिपतकार विश्वास पाटील यांनी भूषवलं. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास, संस्कृती यांचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, 100व्या संमेलनाचे संयोजक राजेश पांडे, तसंच मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिली. चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत उद्योजक आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडीसह औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान चाकण आणि परिसरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या एक्स या समाज माध्यमावरून देण्यात आली आहे. तर श्रोतेहो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन वेदांगी कुलकर्णी, निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं. आता सुगम संगीत भावधारा.

0: करुणा देशपांडे यांनी गायलेलं एन एस पोहनेरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार विश्वनाथ होक आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण. आजची श्रावण कविता आहे कविवर्य बाभ बोरकर यांची. हळद लावणी आले ऊन. हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून. हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून. झाडामधूनही झडे चौघडा. झाडामधूनही झडे चौघडा घुमते पाणी लागून धुऊन. नाचून मिटली श्रावणधार. नाचून मिटली श्रावणधार शीतळ पाऱ्या परीस दुपार. निळीतून हिरव्यात भरळली पिवळी सोन पिसोळी चार. उभार साळी भरून दूध.

0: उभार साळी भरून दूध हवेतच जणी कापूर उद केवड्याच्या ढवळ्या पाणी उधळे ऋतूंचे लक्ष बिरुद लावण्याचा लागून बाण लावण्याचा लागून पाण तृप्तीलाही फुटे तहान मला खोऊ दे तुझ्या कुंतली एकच यातील पान लहान मला खोऊ दे तुझ्या कुंतली एकच यातील पान लहान. आला श्रावण. श्रावणाविषयी बोलायचं म्हटलं तर जशी काल रविवारची आदित्य राणूबाईंची कहाणी आठवली तशीच आज आठवली आजीच्या कापऱ्या आवाजातली गणेशाच्या कहाणीची सुरुवात. ऐका गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळ उदकाचं तळं बेलाचं वृक्ष सुवर्णाची कमळं विनायकाची देवळं रावळं मनाचा गणेश मनी वसावा संपूर्णाला काय करावं पशा पायलीचं पीठ कांडावं 18 लाडू करावेत. श्रावण महिन्यातल्या ह्या गोष्टी ऐकायला आवडायचेच पण वाटायचं लाडू 18च कशाला चांगले 40-50 तरी करावेत आणि रोज खावेत की पण नाही लाडू 18च. कहाण्यांच्या भाषेला बायकांच्या भाषेचा असा खास बाज आहे. लहान लहान वाक्य डौलदार लय यमक साधण्याची हतोटी त्यामुळे कहाण्या ऐकायला मजा येईल. त्यात अद्भुतरम्य गोष्टी असत चमत्कारांना स्थान असे. काकडलेल्या लेकी दे मुसळकांड्या दासी दे यासारखी वाक्यातली विशेषणं नवीन असत. शब्दांची पुनरावृत्ती हा कहाणीचा प्राण असतो. धार्मिक संकेतांचा आधार घेतला जातो. रचनेच्या दृष्टीने कहाण्या आकर्षक असतात आणि भाषेच्या दृष्टीने सुबोध शब्द सूचक असतात. अजून अजून मागच्या पिढीच्या अंगणात म्हणजे आजी आई आत्या मावशीच्या राज्यात श्रावण छान पारंपरिकरित्या साजरा व्हायचा. श्रावणातली अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. पिठोरीची पूजा व्हायची. अतीत कोण म्हणत विचारणा करणारीने मागे पाहू नये. मागे मुलांची दाटी. प्रश्न आला की एक एक जण आपलं नाव सांगे. मुलांच्या दीर्घायुष्याची आरोग्याची कामना करणारं पिठोरी अमावस्येचं ते वाण. आम्हा मुलांना अप्रूप असे ते हातावर पडणाऱ्या वाणाचं. छोट्या छोट्या गोडसर आरत्या म्हणजे पुऱ्यांचं. पिठोरीच्या कहाण्यात मी पहिल्यांदा झोटिंग शब्द ऐकला. भीतीच वाटली होती. पुढे संशय कल्लोळ नाटकातल्या गाण्यातली संशय खट झोटिंग महा ही ओळ ऐकल्यावर पिठोरीच्या कहाण्यातल्या झोटिंगाची आठवण झाली आणि मजाच वाटली शब्द सामर्थ्याची. श्रावणातले सणवार हे जसं निसर्गपूजेचं रूप आहे तसंच श्रावणातल्या कहाण्या हे लोकसाहित्य. पिढ्यानपिढ्या घरातल्या वडीलधाऱ्या स्त्रिया लेकीसुनांना या कहाण्या सांगत आल्या होत्या. कहाण्यांचं लिखित स्वरूप हे तसं अलीकडचं गेल्या शतकातल्या उत्तरार्धातलं. पण त्याआधी सगळी होती मौखिक परंपरा. पुढच्या पिढीला व्रतवैकल्यांची माहिती व्हावी परंपरा चालू राहावी हा कहाणी सांगण्यामागचा उद्देश होता. ते लोकशिक्षण होतं आणि मनोरंजनही होतं. असा श्रावण येतो हिरव्या रंगात सोनेरी उन्हात आई आजीच्या कहाण्यात आणि अर्थात बालकवींच्या श्रावण गीतात. झाला से सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा सर्व नभांवर होय रे किले सुंदरतेचे रूप महा. आला श्रावण. तर उद्या पुन्हा भेटूया सुंदरतेचे रूप महा अशा श्रावण रंगात.
1: आला श्रावण या मालेत आताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण भातासाठी निळं हिरवं शेवाळ याविषयी माहिती घेऊया. वाचन केले विद्या तावडे यांनी. शेतकरी मित्र हो नमस्कार. मित्र हो भात पिकाच्या वाढीसाठी नत्राची फार आवश्यकता असते पण भात पिकात असणाऱ्या पाण्यामुळे वरून दिलेलं नत्र खत 65-70% निचरून जातं त्यामुळे 30-35% नत्र उपयोगात येतं. या अडचणीवर मात करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे 1 एकर भात शेतीत 8 किलो निळं हिरवं शेवाळ सोडणं. कारण हे शेवाळ हवेतील मुक्त नत्र खेचून घेऊन स्थिर करतं आणि भात पिकाला पुरवतं. एवढं नत्र भात पिकाच्या वाढीसाठी पुरेसं होतं म्हणूनच भात पिकासाठी निळं हिरवं शेवाळ वापरावं. निळं हिरवं शेवाळ ही एक फांद्याविरहित लांबच लांब तंतुमय असणारी पाण वनस्पती आहे. त्याच्या पेशीमध्ये हरितद्रव्य असल्यामुळे

सूर्यप्रकाशात या पेशी कर्बोदकं तयार करतात आणि पाण्यात प्राणवायू सोडतात. या शेवाळाच्या शरीर रचनेत एक विशिष्ट कठीण आणि पोकळ अशी पेशी असते, त्याला हेट्रोसिस्ट पेशी असं म्हणतात. या पेशीमध्ये मुक्त नत्र कार्यक्षमरित्या स्थिर केला जातो आणि तो नत्र नंतर भात पिकाला पुरवला जातो. त्यामुळे भात पिकाची चांगली वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. याचा वापर भात शेतीत वाढवावा. भात शेतीत इतरही काही शेवाळं वाढलेली असतात, पण ही शेवाळं भात शेतीला हानिकारक असतात. यांच्या तंतूंची खूप लांबी असते, ती ओळखून काढून टाकावीत. फक्त निळं हिरवं शेवाळच ठेवावं. निळ्या हिरव्या शेवाळाचे अनेक प्रकार आहेत. हे सर्व प्रकार भात शेतीला उपयुक्त आहेत. ऍनाबिना, नोस्टॉक, एलोसिटा, टोलीपोथ्रिक्स, फ्लेक्टोनिमा, रेव्युलारिया, वेस्टिलॉप्सिस, सिलेंट्रोप्टम आणि कॅलोथ्रिक्स हे उपयुक्त असे निळ्या हिरव्या शेवाळाचे प्रकार आहेत. निळ्या हिरव्या शेवाळाचे अनेक फायदे आहेत. ते म्हणजे निळ्या हिरव्या शेवाळाच्या वापरामुळे सेंद्रिय पदार्थांची जमिनीत भर पडते, जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची धूप कमी होते, जमिनीतील स्फुरत विरघळून पिकांना उपलब्ध करून दिला जातो, भात पिकाच्या वाढीसाठी वृद्धी संप्रेरकांचा पुरवठा केला जातो, शेवाळामुळे नत्राचं प्रमाण वाढतच राहतं, ते कमी होत नाही. निळं हिरवं शेवाळ हानिकारक शेवाळांचा नाश करतं. निळं हिरवं शेवाळ कार्यक्षमरित्या नत्र स्थिर करण्याचं काम जोरात आणि सतत करत राहतं. इतर अन्न घटकही भात पिकाला मिळवून देण्याचं काम ते करतं. म्हणजे निळं हिरवं शेवाळ सर्वांगीणदृष्ट्या उपयुक्त आहे. भात पिकाचं 2 ते 3 क्विंटलनी उत्पादन वाढतं. पुनर्लागणीनंतर 10 ते 12 दिवसांनी तयार केलेलं माती मिश्रित शेवाळ 8 किलो एकरी भातखाचरातल्या पाण्यात सारख्या प्रमाणात टाकावं, ते फोकून द्यावं. 3 आठवड्यात शेवाळाची भरपूर वाढ होऊन मुक्त नत्र स्थिर करून भात पिकाला पुरवण्याचं काम सातत्याने सुरू होतं. शेवाळ वाढल्यानंतर भात रोपांची नजरेत भरेल अशी जोमाने वाढ होते आणि भात उत्पादनात भरीव वाढ होते. नत्र खतात 40% बचत होते. याशिवाय भात कापणीनंतर हे शेवाळ त्या भात खाचरात तसंच राहतं. त्याचं कार्य पाणी नसल्यामुळे थांबतं, पण पुढच्या वर्षी त्या भागात खाचरात भात पीक घेतल्यानंतर त्या पिकाला त्याचा फायदा पुन्हा सुरू होतो. असं हे फायद्याचं गणित निळ्या हिरव्या शेवाळाच्या बाबतीत आहे. अशा या बहुपयोगी कमी खर्चाच्या पण उत्पादन वाढीच्या पर्यायाचा निळ्या हिरव्या शेवाळाचा भात शेतीत जरूर वापर करावा. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण भातासाठी निळं हिरवं शेवाळ याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: नमस्कार. होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या पद्धतीचा शोध लावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ नये या पद्धतीने तिचे संशोधन केले.

0: आणि डॉक्टर हॅनिमन यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येत असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सखोल पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो. म्हणजे काही क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकारशक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळासकट जाण्याच्यासाठी मदत करत असते. ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजाराच्या संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो. होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते, कारण एकाच आजाराचे 10 पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव. म्हणजे सांधेदुखीचे 10 पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या 10 पेशंट्सना वेगवेगळे औषध लागू शकेल. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो. म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते आणि मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकारशक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये असलेल्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते. होमिओपॅथी ही जेंटल, परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो. गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार का दुरुस्त होऊ शकले त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो. मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते. त्याच्या वयानुसार त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली जाते आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या साह्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त असतो होतो. आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान ठरलेली पॅथी आहे.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन।

0: Larissa?
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आपण पर्यावरण प्रदूषण व कायदा याबद्दल माहिती घेणार आहोत. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. आज मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे हवा, पाणी आणि जमीन यामध्ये घातक घटक मिसळत आहेत. हीच प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय. वाढत्या प्रदूषणामुळे आज मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे. पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नव्हे, तर आपल्या सभोवताली असलेली हवा, पाणी, जमीन

0: आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय. या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. प्रदूषण म्हणजे काय? निसर्गाच्या या सुंदर चक्रात जेव्हा मानवी हस्तक्षेपामुळे दूषित किंवा विषारी घटक मिसळतात, ज्यामुळे हवा, पाणी आणि जमीन अशुद्ध बनते, तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण हे आजच्या काळातील एक भीषण सत्य आहे. प्रदूषणाचे प्रकार मुख्यतः प्रदूषण खालील तीन प्रकारांमध्ये विभागले जाते. हवा प्रदूषण, एअर पोल्युशन, कारखाने आणि वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळल्याने हवा दूषित होते. यामुळे श्वासाचे विकार आणि जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन, कारखान्यातील विषारी रसायने आणि मानवनिर्मित कचरा थेट नद्या व तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. मृदा प्रदूषण, सॉइल पोल्युशन, शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. ध्वनी प्रदूषण, नॉईस पोल्युशन, वाहनांचे कर्कश हॉर्न आणि लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते, ज्याचा मानवाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मानवी जीवनाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार निसर्ग. परंतु आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे, पण त्याचवेळी आपण आपल्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. आज संपूर्ण जग हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्यासंबंधीच्या कायद्यांची माहिती असणं आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे महत्व आणि आजची स्थिती. पर्यावरण हे केवळ झाडे आणि प्राणी एवढ्यापुरता मर्यादित नाही. जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेले आपले पर्यावरण आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे. आज आपण शहरामधून कारखाने, वाहने आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे हवा आणि जल प्रदूषण करत आहोत. यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. जर आपण आजच पावले उचलली नाहीत तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण. आपल्या भारतीय राज्यघटनेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन नागरिकांना आणि सरकारला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे. राज्यघटनेच्या कलम 21 आर्टिकल 21 नुसार प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि प्रदूषण मुक्त वातावरण जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48A आर्टिकल 48A सरकारला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आदेश देते. त्यासोबतच कलम 51AG अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य ठरवण्यात आले आहे की त्यांनी जंगले, नद्या आणि वन्य जीवनाचे संरक्षण करावे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:15 वाजते थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार. हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत, राग भीम. विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालात, तबला 7, विश्वनाथ मिश्रा यांची. पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन, राग भीम.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं, राग भीम. त्यांना तबला साथ विश्वनाथ मिश्रा यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता आहेत, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त. एनटीए युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर. आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळालेले नाहीत. राज्यात एकूण 9,78,54,049 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाच्या समाज माध्यम खात्यावर म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलं आहे.

यूजीसी नेट परीक्षेच्या इंग्रजी वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर एनटीएनं या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तर सूची काल एनटीएनं प्रकाशित केली. राज्य सरकारनं नाशिक आणि

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. या दुर्घटनेतल्या जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर रामटेक महामार्गावर आज अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पालघर जिल्ह्यात बोईसर इथं राज्य औद्योगिक महामंडळाच्या वसाहतीत एका कारखान्यात स्फोट होऊन 3 कामगार जखमी झाले. आज पहिली पाळी सुरू झाल्यानंतर काही वेळातच कारखान्याच्या भट्टी स्फोट झाल्याचे आवाज झाले. त्यावेळी 100 ते 150 कामगार कारखान्यात होते. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केलं आहे. जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. आणखी काही कामगार भट्टीजवळ अडकले असल्याची शक्यता आहे. स्फोटाचं कारण अद्याप समजलं नाही. पुढचा तपास सुरू आहे. मुंबईत कांदिवली भागात आज पहाटे एका व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली. या इमारतीतून 11 जणांची सुटका करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अभिराई या हॉटेलचं नाव असून पहाटे 4:15 सुमाराला या हॉटेलला आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढचा तपास सुरू आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधान विरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतलं प्रमाण 77% असून आरक्षण 49% आहे असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावं असं आवाहन आठवले यांनी केलं. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आरपीआयमध्ये यावं असं आमंत्रणही आठवले यांनी दिलं. कर्नाटक राज्य सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडू करता 12,000 क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणाने कर्नाटकाला दिले आहेत मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खताच्या मागणीसह खत वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी कृषी विभाग फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ही डिजिटल प्रणाली लागू करणार आहे. त्यामुळे 20 ऑगस्टपासून शेतकरी आपली खताची मागणी मोबाईलद्वारे नोंदवू शकतील. या डिजिटल व्यवस्थेमुळे खत विक्रीतल्या गैरप्रकारांना आळा बसणार असून शेतकऱ्यांना वेळेत खत मिळण्यात मदत होणार आहे. त्याशिवाय खताच्या दुकानांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन उपलब्ध खतसाठ्याचं व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातल्या योगदानाची आठवण म्हणून पालघर जिल्ह्यात 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश रुजवण्यासाठी पालघरमध्ये 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबवण्यात येत असून 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे. नागपंचमीचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. शेतकऱ्यांना उपद्रव देणाऱ्या उंदरांचा नायनाट करणाऱ्या नागाप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून साजरा करण्यात येतो. घरोघरी मातीच्या नागप्रतिमांचं पूजन केलं जात आहे. ग्रामीण भागात नागाच्या वारुळांना दूध लयांचा नैवेद्य दाखवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांनी नागपंचमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे राज्यात विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त बीड शहरासह जिल्ह्यातल्या शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथाच्या मंदिरात पूजा अभिषेक इत्यादी विधी होत आहेत. लातूर जिल्ह्यातही श्रावण सोमवारनिमित्त विविध मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आजच्या 3रा दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले मात्र त्यानंतर

0: सोनल दिनुषा आणि निरोशन डिकवेला यांनी डावसावरला. पाचव्या गड्यासाठी त्यांनी शतकी भागीदारी केली आहे. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 5 बाद 215 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त. एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर. आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. मधल्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजतायत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,93,93,916 म्हणजे 21% जास्त मतदारांचे अर्ज BLO ना मिळालेले नाहीत. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वात जास्त आहे. 1,07,871 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. UGC नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा NTA केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात इंग्रजी, दुपारी 3 ते 6 वाणिज्य, तर 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा होईल. राज्य सरकारनं आज नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक केली आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधान विरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतलं प्रमाण 77% आहे, तर त्यांच्यासाठीचं एकूण आरक्षण 49% आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

0: रोचक आणि शान यांनी गायलेलं बागी 3 या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती गुरुप्रीत सैनी आणि गौतमजी शर्मा यांची आणि संगीत होतं रोचक कोहली यांचं.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी. सादर करते विवेक पानखडे.

श्रोते हो, संतवाणी या कार्यक्रमात उद्या मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8:40 ऐकाल संत नामदेव महाराज यांच्याविषयी. लेखन अनुराधा दीक्षित यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, उद्या सकाळी 8:40. गीतसंध्या या कार्यक्रमात यानंतर सलमान अली आणि मुस्कान यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत आहे साजिद वाजिद यांचं आणि चित्रपट आहे दबंग 3.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं कुमार यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं समीर टंडन यांनी आणि चित्रपट होता द बॉडी. श्रोते हो गीतसंध्या या कार्यक्रमात आज हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर अखिल सचदेव आणि तुलसी कुमार यांनी गायलेलं गीत ऐकूया. चित्रपट आहे कबीर सिंग.

0: कबीर सिंग या चित्रपटातलं हे गीत होतं कुमार यांचं, संगीतबद्ध केलं होतं अखिल सचदेव यांनी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

तुषार जोशी यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रीतम यांचं आणि चित्रपट होता छिछोरे. या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

अपुले मग गाणे स्वत्वाचे प्राणातून झगमगते सारे गम प पद पगमा

कायम लक्षात घेतली पाहिजे की पीअर प्रेशर म्हणजे फक्त वाईट गोष्टी करण्यासाठी येणारा दबाव नाही. मित्रांचा प्रभाव हा सकारात्मकही असू शकतो. एखादा मित्र तुम्हाला अभ्यासासाठी प्रेरणा देतो, एखादा खेळायला घेऊन जातो, कोणी पुस्तक वाचायला सांगतं तर कोणी सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतं. म्हणजेच आपल्या मित्रपरिवाराचा प्रभाव हा आपल्या आयुष्याला चांगल्या दिशेनंही घेऊन जाऊ शकतो, रादर तो घेऊन जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार किशोरावस्थेत मित्रांचा समूह आरोग्याशी संबंधित वर्तनावर प्रभाव टाकू शकतो आणि चांगलं संवाद कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि सकारात्मक संबंध हे नकारात्मक समूह दबावापासून संरक्षण देणारे घटक ठरू शकतात. म्हणजे बरं, एक उदाहरण सांगते. आता आपण असं इमॅजिन करूया की हा एक कॉलेजमधला क्षण आहे. समजा कॉलेजमध्ये आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गेलोय. मित्रमैत्रिणींचा ग्रुप एखादी धोकादायक गोष्ट करू आणण्यास सांगतोय. खरं तर आपल्याला त्यातून चुकीचं वाटतंय, पण आपल्या मनात विचार येतो, आता जर मी नाही म्हटलं तर हे कदाचित मला घाबरट म्हणतील, माझी मस्करी करतील, कदाचित मला ग्रुपमधूनही काढून टाकतील. आणि मग शेवटी तो मनाविरुद्ध निर्णय आपण घेतो. काही वेळासाठी कदाचित आपल्याला मित्रांमध्ये स्वीकारलं गेल्याचं समाधान मिळेल, पण नंतर मात्र मनात पुन्हा प्रश्न निर्माण होईल, हा निर्णय खरंच माझा होता का? मंडळी, इथेच खरी परीक्षा असते. इतरांमध्ये मिसळणं महत्त्वाचं आहे, पण ते स्वतःला हरवून नव्हे. किशोरावस्था आणि तरुणपण हा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा काळ आहे. या काळात आपण कोण आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली मूल्य कोणती आहेत आणि भविष्यात आपल्याला कुठं पोहोचायचंय याचा शोध घेत असतो, याचा शोध आपण घेत असतो. त्यामुळे इतरांच्या मतांचा प्रभाव पडणं स्वाभाविक आहे. WHO सांगतं की किशोरावस्थेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास वेगाने होत असतो आणि याच काळात तयार होणाऱ्या सवयी भविष्यातील आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे या काळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं, मग आता प्रश्न असा की समवयस्कांचा दबाव ओळखायचा कसा? जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध काही करायला भाग पाडते, सगळे करतायत म्हणून एखादी गोष्ट योग्य ठरते, नाही म्हटल्यावर आपली खिल्ली उडवली जाते किंवा आपल्याला ग्रुपमधून बाहेर टाकण्याची भीती दाखवली जाते, तेव्हा थांबायचं आणि विचार करायचा आणि स्वतःला हे 3 प्रश्न नक्की विचारायचे. हे मला खरंच करायचं आहे का? याचे परिणाम काय होऊ शकतात? आणि उद्या सकाळी उठल्यावर मला माझ्या निर्णयाचा अभिमान वाटेल का? कधी कधी निर्णय घेण्यासाठी फक्त काही सेकंद मिळतात, म्हणूनच निर्णय घेण्यापूर्वी स्वतःची भूमिका स्पष्ट करून ठेवणं उपयोगी ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ, जर एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्याला म्हणाली की चल हे करून बघ, काही होत नाही, तर आपलं उत्तर तयार असू शकतं, नाही मला हे नाही करायचंय. इतकंच. प्रत्येक निर्णयाचं लांबलचक स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. नाही हे एक पूर्ण वाक्य आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाही म्हणणं म्हणजे कमजोरी नाहीये. स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणं म्हणजे आत्मविश्वास असतो. पण अनेकदा आपण नाही म्हणण्यास घाबरतो, कारण आपल्याला मित्र गमावण्याची भीती असते. अशा वेळी स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी आपण विचारायला हवा. जो मित्र माझ्या चांगल्याचा विचार करतो, तो मला चुकीची गोष्ट करण्यासाठी का भाग पाडेल? कारण खरा मित्र हा आपल्या बाउंड्रीजचा आदर करतो. तो आपल्यावर कधीच दबाव टाकत नाही किंवा आपल्या निर्णयाशी असहमत आहे म्हणून आपल्याला काही बोलतही नाही. असा मित्र आपण निर्णयाशी असहमत आहोत म्हणून आपल्यावर कधीच दबाव आणत नाही. म्हणूनच मित्रांची संख्या किती आहे यापेक्षा त्या मित्रांचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतोय हे महत्त्वाचं आहे. मंडळी, आणखीन एक गोष्ट. पीअर प्रेशर हे फक्त प्रत्यक्ष मित्रांकडून येत नाही. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा देखील आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतो. एखाद्याचं जीवन हे आपल्यापेक्षा अधिक सुंदर दिसतं. कोणी एखाद्या धोकादायक चॅलेंजेसचा व्हिडिओ करून टाकतं, तर कधी कधी सगळे हेच करतायत असा आभास निर्माण होतो. पण सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक चित्र हे संपूर्ण वास्तव नसतं. त्यामुळे ट्रेंडिंग आहे म्हणून ते योग्य असेलच असं नाही. याच ठिकाणी आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचार करणं जास्त गरजेचं आहे.
तीच आपली ताकद बनणं आवश्यक.

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत समवयस्कांचा दबाव आणि योग्य निर्णय म्हणजेच पीअर प्रेशर अँड मेकिंग गुड चॉईसेस यावर. काय ना, आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारावा लागतो, मी हे जे काही करतेय ते माझ्या इच्छेने करतेय की माझे मित्रमैत्रिणी करतायत म्हणून करतेय. बऱ्याचदा मित्रमैत्रिणी म्हणतात, अरे एवढा कशाला विचार करतेयस, सगळेच तर करणार आहेत ना. कधी एखादी गोष्ट सोशल मीडियावर ट्रेंडिंग असते आणि म्हणून ती आपल्याला करावीशी वाटते. कधी एखादा मित्र म्हणतो, तू हे केलं नाहीस ना तर तू आमच्या ग्रुपमध्ये फिट होणार नाहीस. आणि मग अशा क्षणी मनात एक संघर्ष सुरू होतो. एका बाजूला आपली इच्छा, आपले मूल्य आणि आपली स्वप्न, तर दुसऱ्या बाजूला मित्रमैत्रिणींची अपेक्षा, स्वीकारला जाण्याची इच्छा आणि आपण वेगळं दिसू नये ही भीती. हाच आहे समवयस्कांचा दबाव म्हणजेच पीअर प्रेशर. पण आपण सगळ्यांनीच एक महत्त्वाची गोष्ट

आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट पाहिल्यावर लगेच स्वीकारण्याऐवजी तिला प्रश्न विचारले पाहिजेत. याचा पुरावा काय आहे? यामुळे मला काही फायदा किंवा नुकसान होऊ शकतं का? ही माहिती विश्वासार्ह आहे का? आणि माझ्या मूल्यांशी ही गोष्ट जुळतीये का? हा छोटासा थांबा आपल्याला अनेक चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवू शकतो.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

मंडळी, योग्य निर्णय घेणं म्हणजेच प्रत्येक वेळी परिपूर्ण निर्णय घेणं असं नव्हे. आपल्या प्रत्येकाकडून चुका होतात. विशेषतः तरुणपणात नवीन गोष्टी अनुभवताना काही निर्णय चुकू शकतात. पण चूक झाली म्हणजे आयुष्य संपलं असं नाहीये. चूक ओळखणं, त्यातून शिकणं आणि पुढच्या वेळी अधिक चांगला निर्णय घेणं हीच खरी प्रगती आहे. आणि जर कधी तुम्हाला एखाद्या परिस्थितीत अडकल्यासारखं वाटलं तर एकट्यानं सगळं सहन करण्याची गरज नाहीये. पालक, शिक्षक, समुपदेशक अशा व्यक्तींशी जे आपल्या जवळचे आहेत, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, त्यांच्याशी बोललं पाहिजे. संशोधनाधारित मार्गदर्शनानुसार युवकांशी खुला संवाद आणि त्यांच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करणं हे निरोगी निर्णयांना मदत करू शकतं. मदत मागणं ही कमजोरी नाहीये, उलट योग्य वेळी मदत घेण्याचा निर्णय ही परिपक्वतेची खूण आहे. मित्रांनो, आता योग्य निर्णय घेण्यासाठी एक छोटंसं सूत्र आहे, ते लक्षात ठेवूया. थांबा, विचार करा, परिणाम पहा आणि मग निर्णय घ्या. त्यातलं पहिलं थांबा, म्हणजेच दबावाखाली लगेच होकार देऊ नका. दुसरं विचार करा, म्हणजे मला हे खरंच हवंय का. तिसरं परिणाम पहा, म्हणजेच याचा माझ्या आरोग्यावर, शिक्षणावर, नात्यांवर किंवा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो. आणि चौथं निर्णय घ्या, म्हणजे आपल्या मूल्यांशी आणि भविष्यातील ध्येयांशी सुसंगत असलेला निर्णय घेणं. म्हणजे कल्पना करा, आपल्यासमोर दोन रस्ते आहेत. पहिल्या रस्त्यावर आपले मित्र मोठ्याने ओरडत आहेत, इकडे ये, सगळे इकडेच जात आहेत. आणि दुसरा रस्ता थोडा शांत आहे, त्या रस्त्यावर कदाचित टाळ्या वाजवणारे लोक कमी असतील, पण तो रस्ता आपल्या स्वप्नांकडे जात असेल. तर अशा वेळी लोकांचा आवाज मोठा आहे म्हणून तो योग्य रस्ता असेलच असं नाही. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आपल्याला गर्दीपासून थोडं वेगळं उभं राहून घ्यावा लागतो. हां, पण याचा अर्थ मित्रांपासून दूर जाणं असा होत नाही. उलट आपण स्वतःची चांगली ओळख निर्माण केली तर आपण आपल्या मित्रांसाठीही सकारात्मक उदाहरण बनू शकतो. समजा तुमच्या ग्रुपमधील एखादी व्यक्ती चुकीच्या दबावामुळे निर्णय घेणार असेल तर तुम्ही म्हणू शकता, नको रे, आपण दुसरं काहीतरी करूया. कदाचित तुमचं एक वाक्य त्या मित्राला थांबवू शकतं. नेतृत्व म्हणजे फक्त मंचावर उभं राहून भाषण करणं नाही, चुकीच्या गोष्टींसमोर योग्य वेळी योग्य भूमिका घेणं म्हणजेही नेतृत्व. आज आपल्या तरुणाईत अफाट ऊर्जा आहे, तंत्रज्ञाने ज्ञान मिळवण्याची संधी आहे, जगाशी जोडण्याची ताकद आहे आणि नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची क्षमताही आहे. या शक्तीचा उपयोग आपण स्वतःला घडवण्यासाठी केला पाहिजे, चांगले मित्र निवडले पाहिजेत. खेळ, कला, वाचन, विज्ञान, संगीत, समाजसेवा, उद्योजकता, ज्या क्षेत्रात आपली आवड आहे त्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्यायला हवं. कारण रिकाम्या वेळेला दिशा नसली तरी बाहेरचा दबाव वाढतो, पण ध्येय स्पष्ट असेल तर निर्णयही स्पष्ट होतात. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या आयुष्याची स्टेरिंग ही आपल्या हातात असली पाहिजे. मित्र दिशा दाखवू शकतो, पालक सल्ला देऊ शकतात, शिक्षक मार्गदर्शन करू शकतात, पण शेवटी

निर्णय हा आपल्या मूल्यांशी आणि भविष्यातील ध्येयांशी जुळणारा असला पाहिजे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प आपण करूया. मी फक्त सगळे करतात म्हणून काहीच करणार नाही. मी विचार करेन, माहिती घेईन, परिणाम समजून घेईन आणि मगच निर्णय घेईन. माझ्या मित्रांचा मी आदर करेन, पण माझ्या विवेकाचाही आदर करेन. चुकीच्या दबावाला ठामपणे नाही म्हणेन आणि योग्य गोष्टीसाठी स्वतः पुढाकार घेईन. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला अनेक वेळा दोन पर्यायांमध्ये निवड करावी लागते, सोपा पर्याय आणि योग्य पर्याय. प्रत्येक वेळी योग्य पर्याय निवडणं सोपं नसतं, पण प्रत्येक योग्य निर्णय हा आपला आत्मविश्वास वाढवतं. प्रत्येक नाही आपली स्वतःची ओळख मजबूत करतो आणि प्रत्येक चांगला निर्णय आपल्याला आपल्या स्वप्नांच्या थोडं अधिक जवळ घेऊन जातो. म्हणूनच पुढच्या वेळी जर कोणी आपल्याला म्हणलं सगळे करतायत तू का नाही करत, तेव्हा हसून स्वतःला सांगायचं, कारण माझं आयुष्य हे माझं आहे आणि माझे निर्णयही माझे आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. गर्दीत सामील होणं सोपं असतं, पण योग्य दिशा निवडणं हे धैर्याचं काम आहे, कारण आजचा एक योग्य निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आपण फक्त भविष्याचे नागरिक नाही आहोत, आपण आपल्या समाजाची शक्ती आहोत. त्यामुळे विचार करा, प्रश्न विचारा, योग्य निवड करा आणि स्वतःसोबत इतरांनाही चांगल्या दिशेनं घेऊन चला. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

नीरजा भिडे आणि राहुल देशपांडे यांनी गायलेलं हे गीत आहे अरविंद जगताप यांचं. संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी आणि चित्रपट आहे मोरया.

शाहीर देवानंद माळी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं मंगेश धाकडे यांचं आणि चित्रपट होता देऊळ. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सामूहिकप्रयत्नानां केन्द्रे जनाः स्थापिताः। नवदिल्ल्याम् आयोजितम् अस्य वर्षस्य ब्रिक्स नागरिकमञ्चं सम्बोधयन् असौ एतत् उक्तवान्। असौ अवदत् यत् अध्यक्षतावसरे विभिन्नेषु नगरेषु 50-300 उपवेशनानि सम्पन्नानि, यैः विभिन्नेषु क्षेत्रेषु महत्त्वपूर्णाः परिणामाः प्राप्ताः। असौ अग्रे उक्तवान् यत् एतैः उपवेशनैः ब्रिक्स इत्यस्य 3 आधारस्तम्भानां राजनैतिकसुरक्षासहयोगः, वित्तीयसहयोगः, प्रतिजनमध्ये पारस्परिकसहभागिता चेत्येतेषां मध्ये परस्पर सहयोगः इतोपि सुदृढः अभवत्। अस्य वर्षस्य ब्रिक्स नागरिकमञ्चमित्यस्य विषये श्रीदलेला उक्तवान् यत् अस्मादायोजनात् प्राप्ताः परामर्शाः अस्मिन् वर्षे आयोज्यमानाय ब्रिक्स नेतृणां शिखरसम्मेलनाय उपयोगिनः भविष्यन्ति। BWF बैडमिंटन विश्वस्पर्धायां भारतीय युगलम् MR अर्जुनः, सहैव हरिहरन् अम्साकरुणं च नवदिल्ल्यां पुरुषयुगलवर्गस्य द्वितीयचरणे प्रविष्टवन्तौ। इति वार्ताः।
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 वाजलेत। आता रूपरेषा आमच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर 6:35 ऐकाल लोकसंगीत। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात 7:30 युवकांसाठी कृषी शिक्षणातील संधी याविषयी डॉ संदीप गुरव यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत, आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित होईल। 7:15 हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यात विदुषी रोशन आरा बेगम यांनी गायलेला राग बसंत आपण ऐकू शकाल। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याचे कार्यक्रम। उद्या मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026, उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल। 6:40 कृषीवाणीमध्ये सेंद्रिय कर्ववाढीसाठी उपाय याविषयीची माहिती, याचं पुनःप्रसारण 2:00। 6:45 आरोग्यम धनसंपदा, यात होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य याविषयी डॉ रुपेश पाटील यांनी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग उद्या प्रसारित होईल, याचं पुनःप्रसारण 2:05। परिसर या कार्यक्रमात 6:50 पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉ योगेश महाजन यांनी दिलेली माहिती, उद्या याचा दुसरा भाग प्रसारित होईल, याचं पुनःप्रसारण 2:10। आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:55 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:20 आम्ही सांगू दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा, भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल 7:45। श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमात संत नामदेव महाराज यांच्याविषयीचा भाग दुसरा, लेखन अनुराधा दीक्षित यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे। 9:00 लखलक चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पालकत्व एक अखंड प्रवास याविषयी विशाखा पाटोळे यांची मुलाखत, त्यांच्याशी संवाद साधलाय सोनाली सावंत यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे। 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल, 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित होईल 11:05। श्रोते हो, उद्या दुपारी 12 वाजल्यापासून पहिली प्रसारण सभा संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। ते असे आहेत 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, 1:05 गीत बहार, 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके, 1:00

55 मिनिट आणि 2:30 आणि नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम यात स्मिता वाघ यांनी गायलेला राग सामंत सारंग. दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता 5:02 आणि गीतसंध्या यामध्ये उद्या एकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी या कार्यक्रमात करिअर आणि यशाची बदलती व्याख्या. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. गीतबहार या कार्यक्रमात उद्या सायंकाळी 6:10 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:30 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:15 एकाल गझल, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम यामध्ये उद्या एकाल

लक्षेपित करू. 7:15 वाजता एकाल गझल, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता मनी टॉक आणि 9:45 मंथन हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा, जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये उदयकाल उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवादनात सादर केलेला राग चंद्रकंस. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: सनी नायर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं मंगेश सावंत यांचं.
1: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर एचडीएफसी म्युच्युअल फंड व एनजे एक्सप्रेस यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क 77 77 07 32 18.

कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वेसावकर आणि मंडळींचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं विजय कठीण यांचं. लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर यादवराव रोकडे यांचं गीत संगीतबद्ध केलंय कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांनी, आणि गायलंय किसान खरात आणि सहकाऱ्यांनी.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

श्रीकांत नारायण आणि वृषाली पाटील यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. 1143 किलो

स्वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि या प्रसारणात तुमच्या सोबत आहे मी तुमची रेडिओ सखी गौरी मुळे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी. प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज करण्याची मुदत संपली. पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद तावडे सरचिटणीस तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. राज्यातल्या पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातल्या महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय पर्यावरण वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. प्रधानमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी राज्यातल्या विविध विकास कामं प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यातले विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचं पत्रही मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिलं. महामार्ग रेल्वे मेट्रो नतीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यासारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली. यापूर्वीही महाराष्ट्रानं केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितलं असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्यानं अधिक गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शेंद्रा बिडकीनमध्ये अतिरिक्त 8,000 एकर जागा घेण्यासाठी केंद्राच्या मदतीची गरज आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमधल्या प्रकल्पासंदर्भात ते म्हणाले,
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्या संदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय.
0: पुणे मेट्रो 3 प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी त्यांनी प्रधानमंत्र्यांना निमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. याबाबत निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरीचा आढावा घेण्यात आल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. या मंजुरीमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संबंधित प्रस्तावांना गती देण्याचं आश्वासन मिळाल्याचं ते म्हणाले. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळालेले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर ठाणे पुणे नाशिक रायगड मुंबई शहर आणि उपनगर पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या

सर्वाधिक आहे, तर 1,07,871 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती, पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन केलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडी यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय वसुंधरा राजे शिंदे, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. बीएल संतोष संघटन सचिव म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदानसिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लव कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलून यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हेमांग जोशी तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे आणि परिसर कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचं रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. ते लवळी इथं सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. पुढच्या 2 वर्षात 61,600 कोटी रुपयांचे 4 नवे प्रकल्प सुरू होणार आहेत. त्यात पुणे शिरूर उन्नत मार्ग, हडपसर ते यवत, तळेगाव चाकण शिकारापूर यांचा समावेश आहे. तसंच पुणे ते संभाजीनगरपर्यंत द्रुतगती मार्ग बनवायचा आहे. पुण्याहून संभाजीनगर हे अंतर 2 तासात कापलं गेलं पाहिजे, तिथून नागपूर फक्त 1.5 तासात, हे आपलं स्वप्न आहे असं गडकरी यांनी सांगितलं. पुण्यातल्या एका मिठाईनं 98% अटींची पूर्तता केल्यावरही परवाना निलंबित ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सुमारे 8 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा करत संबंधित दुकानदारानं विभागाच्या कारवाईला आव्हान देत याचिका दाखल केली होती. गडचिरोली कुर्ची तालुक्यातल्या नागपूर गावानजीकच्या जंगलात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 34 जणांना ताब्यात घेतलं. यावेळी 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज 3रा दिवस अखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले. मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि नरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण

0: आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी, प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत संपली, पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावली यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोद तावडे सरचिटणीस, तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर HDFC म्युच्युअल फंड व एनजे एक्सप्रेस यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क 77 77 07 32 18.
3: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
4: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
3: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
5: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
6: कारण आम्हाला ठाऊक आहे
5: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
6: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
5: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
6: वारणा पनीर.
5: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
7: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़ें. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800 180 1503 पर कॉल करें.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपल्या देशातल्या चलनी नोटांमध्ये लवकरच बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून पॉलिमर प्लास्टिकच्या चलनी नोटा भारतीय अर्थव्यवस्थेत येणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याविषयी काही सुतोवाच या आधीच केलं होतं. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात यासंबंधी सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे. या भूमिकेविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, कुठलेही नवीन बदल घडताना नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. म्हणूनच या विषयासंदर्भात तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपण भारतीय रिझर्व्ह बँकेचे निवृत्त संचालक मंडळ सदस्य सतीश मराठे यांच्याशी बोलणार आहोत. प्रस्तावित चलन बदल नेमका कसा असेल याविषयी आज त्यांच्याकडून माहिती घेऊया.
1: नवीन वर्षात म्हणजेच 2027 मध्ये आपल्याला 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नवीन पॉलिमर नोटा वापरायला आपल्याला मिळणार आहेत. या पॉलिमर नोटा, ज्याला पॉप्युलरली सामान्यपणे प्लास्टिक नोट्स असं लोक म्हणतात, खरं म्हणजे त्या प्लास्टिक नोट्स नाहीत. ह्या नोटा एक वेगळ्या प्रकारच्या मटेरियलमधनं केलेल्या आहेत, ज्याचं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग पुढच्या काळात होणार आहे. आपल्या देशात साधारण 40 ते 45 लाख कोटी रुपये कॅशच्या रूपाने सर्क्युलेशनमध्ये आहेत आणि त्यातली 50% अधिक रक्कम ही ग्रामीण आणि निम्न शहरी भागांमध्ये त्याचा वापर होतो. त्याच्यामुळे ह्या नोटा खराब होण्याचं प्रमाण हे खूपच मोठं आहे. एका एस्टिमेटप्रमाणे एक नोट छापायला साधारणतः आपल्याला 2 रुपये खर्च येतो आणि हा खर्च आपण जर का आपल्याकडे कोट्यवधी नोटा आहेत याचा जर का अंदाज घेतला तर खूप मोठ्या प्रमाणावर दरवर्षी नोटा जुन्या काढणं आणि नवीन इश्यू करणं याच्यात खर्च होत असतो. गेल्या वर्षी साधारण 5,100 कोटी रुपये नवीन नोटा छापण्याच्या निमित्ताने खर्च केलेले होते. या नवीन नोटा ज्या आहेत, ज्या पॉलिमरच्या म्हणून ओळखल्या जातात, या भारतात जरी आत्ता येत असल्या तरी जगात जवळजवळ 50+ देशांमध्ये त्या वापरल्या जातात. त्या आपल्या नॉर्मल नोटांसारख्याच हाताळताना हाताला लागतात आणि याची पहिली सुरुवात 1988 साली ऑस्ट्रेलियात झाली आणि 2000 अखेरीला सगळ्या ऑस्ट्रेलियातल्या नोटा या पॉलिमरच्या स्वरूपात वापरायला सुरुवात झाल्या. छोटे छोटे अनेक देश देखील पॉलिमरच्या नोटा वापरतात, पण आपल्याकडे या नोटा यायला थोडा उशीर झाला. पण पुढच्या वर्षी या नवीन नोटा ट्रायल बेसिसवरती सुरुवातीला 10 आणि 20 रुपयाच्या स्वरूपात येणार आहेत.
0: श्रोते हो, पॉलिमर किंवा प्लास्टिक नोटा ही संकल्पना आपल्याकडे आज नवीन असली तरी जगभरात सुमारे 60 देशात प्लास्टिक नोटा पूर्णतः किंवा अंशतः वापरल्या जातात. ऑस्ट्रेलियासह कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड यासारख्या देशांपासून सिंगापूर, मॉरिशस, व्हिएतनाम, रोमानिया, ब्रुनेई, मेक्सिको, चिली, नायजेरिया, जमैका, मालदीव, नामिबिया या देशांचा

0: यात सहभाग आहे. इतके लहान मोठे देश प्लास्टिक नोटा वापरत असतील तर त्याची काही गुणवैशिष्ट्यही असणार, तीच जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून.
1: याचे काही विशेष फीचर्स आहेत. पहिलं म्हणजे त्याला डाग पडत नाही, तेलाचा कुठे स्पर्श झाला तरी त्याचा डाग पडत नाही, घाण लागत नाही, किंवा ह्या नोटा ज्या आहेत त्या सहज फाटतही नाहीत, हा सर्वात त्याच्यातला महत्त्वाचा फॅक्टर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या नोटा 88 साली आणण्याचं कारण बनावट नोट्यांचं प्रमाण त्या देशात त्यावेळेला फार वाढलं आणि त्याला उत्तर म्हणून ह्या प्रकारच्या नोटा काढल्या. ह्या 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नोटा ज्याला काउंटरफिटिंग म्हणतात, बनावट नोटा बनवण्याचा प्रोसेस म्हणतात, तो याच्यातनं सहज कोणाला करता येणार नाहीत. पुढच्या वर्षी ट्रायल बेसिसवरती 200 कोटी नोटा ह्या रिझर्व्ह बँक सबंध देशभरात एकदमच नाही, काही राज्यांमध्ये आधी आणि नंतर हळूहळू इतर ठिकाणी त्या सर्क्युलेशनमध्ये आणतील. ह्या जेव्हा ते सर्क्युलेशनमध्ये आणणार आहेत त्यावेळेला जुन्या नोटा आहेत तशाच चलनात राहणार आहेत, त्या बाद होणार नाही आहेत, त्याच्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही. या नोटांची एक विशेष गोष्ट अशी की त्या सहज पाकिटात जशा आपण इतर नोटा ठेवतो तितक्याच सुलभतेने ठेवता येतील. 10 आणि 20 नोटा का काढल्या, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्या सारख्या खराब होतात म्हणून 10 आणि 20 रुपयाची नाणी काढली, पण समाजाचा ती नाणी वापरण्याला आणि सांभाळण्याला ज्या मनाने प्रतिसाद पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून त्याचं उत्तर म्हणून या नवीन प्रकारच्या आपण नोटा आत्ता काढतोय. या नवीन प्रकारच्या नोटांचं ट्रायल रिझर्व्ह बँकेत आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये गेली अनेक महिने चालू आहे आणि त्याच्यातल्या विशेष गोष्ट म्हणजे ह्या नोटा ATM मधनं इश्यू करता येतील, ह्या नोट वेंडिंग मशीन्समध्ये वापरता येतील, नोट काउंटिंग मशीनला वापरता येतील आणि सर्वात महत्त्वाचं ह्याचे जे सिक्युरिटी फीचर्स आहेत त्याच्यामुळे मशीन रीडिंग आपण हल्ली तंत्र वापरतो बनावटी नोटा किंवा सॉर्टिंग नोटा वेगळ्या करण्याकरता, ते मशीन रीडिंग देखील या नोटांच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. ह्या नवीन नोटांचं लाईफ हे साधारणतः कमीत कमी 10 ते 12 वर्ष असणार आहे. आज ज्या नोटा आपल्याकडे आहेत त्या साधारण 3 ते 4 वर्षात खराब होतात आणि त्या बदलायला लागतात. याच्यावरनं आपल्याला अनुमान येऊ शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती खर्च आणि मेहनत ही करायला लागते, कारण जुन्या नोटा घेणं आणि नवीन देणं हा आपल्या दृष्टीने एक फार मोठा काम म्हणून झालेला आहे.
0: श्रोते हो, बदल होताना स्वाभाविकच एक प्रश्न उभा राहतो की ऑनलाईनच्या युगात त्यातही वाढत्या चलन फुगवट्यामुळे छोट्या नोटांचं महत्व कमी होत असताना याच नोटा आधी बदलण्याचं काय कारण असावं, हे कारण जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून.
1: जरी डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली असली, पुढच्या काळात ती सतत वाढत जरी असली, तरी अजून देखील खूप मोठ्या प्रमाणावरती चलनाच्या माध्यमातनं, कॅशच्या माध्यमातनं आपले व्यवहार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये होतात आणि त्याच्याकरता ह्या लहान डिनॉमिनेशनच्या नोटा याच्या आधारावरनं पुढे मग 50 रुपयाची 100 रुपयाची जी नोट आहे ती देखील ह्या पद्धतीने काढता येऊ शकेल, पण ती योजना अजून तयार व्हायची आहे आणि ती व्हायला 1-2 वर्ष तरी अनुभव आल्यानंतर आपण ह्या सगळ्या ह्याच्यातनं करणार आहोत. सामान्य जनतेने ह्या नोटा नवीन येत असल्यामुळे त्याचा बद्दल घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. याच्याबद्दल लागणारी जी सर्व माहिती आहे ती आपल्याला रिझर्व्ह बँकेकडनं बँकांमधनं उपलब्ध होणार आहे आणि त्याचा वापर आपण करायला लागल्यानंतर त्या सोयीच्या आहेत, उपयोगी आहेत हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. याचं उदाहरणच एक द्यायचं झालं तर जेव्हा मोबाईलवरनं आपण छोटी पेमेंट्स करायला लागलो, कधी GPay वरनं, कधी PhonePay वरनं, कधी Bheem वरनं, तर सुरुवातीला लोक घाबरत करत होते, पण आज आपण बघतो की दररोज 1 कोटीच्या वर ट्रान्झॅक्शन्स ही मोबाईलवरनं सामान्य लोक आता करायला लागलेली आहेत. QR कोडचा देखील सहजपणे सगळेजण वापर करतायत. तसंच ह्या नवीन नोटांचाही स्वागत होईल याच्याबद्दल मला विश्वास वाटतो आणि हा जो नवीन उपक्रम रिझर्व्ह बँकेनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुरू करत आहे त्याचा

0: आपण सगळेजण स्वागत करूया, त्याचा देशाच्या दृष्टीने फार मोठा लाभ होणार आहे. खर्च जो वाढतोय सतत तो कमी होणार आहे, या दृष्टीने आपण सर्वांनी याचं स्वागत करावं असं मी आपण सर्वांना आवाहन करेन.
1: श्रोते हो, कागदी चलनी नोटांकडून प्लास्टिक नोटांकडे जाण्याच्या या निर्णयाकडे बँकिंग क्षेत्र कुठल्या दृष्टिकोनातून पाहत आहे याविषयी सांगत आहेत TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल.
2: भारतामध्ये थोड्याच काही काळामध्ये आपल्या इथे पॉलिमर नोट्सचं इंट्रोडक्शन होणार आहे. आत्ताच्या RBIच्या अंदाजाप्रमाणे येणाऱ्या जे आर्थिक वर्ष आहे 2027-28 याच्यामध्ये या नोट्स ह्या डिनॉमिनेशनच्या नोटा येतील. एक फायदा या नोट्सचा असा आहे की ह्या ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोट्या असतात त्यांना हाय व्हेलॉसिटी आणि लो लाईफ असं म्हटलं जातं, त्यामुळे त्यांचा जो छापण्याचा खर्च असतो हा जास्ती असतो, त्याचबरोबर त्या लवकर खराब होत असल्यामुळे त्यांचं डिस्ट्रक्शनचाही खर्च असतो. पॉलिमर नोट्स साधारण त्यांचं आयुष्यमान दुप्पट ते चौपट आत्ताच्या नोट्सपेक्षा असेल. आणि आपण प्लॅस्टिक म्हटलं की आपल्याला कदाचित आपले डेबिट कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड डोळ्यासमोर येत असतील, तशा प्रकारच्या नसतील. फोल्डेबल जशा कागदाच्या नोटा आहेत आत्ताच्या तशाच असतील. आत्तापर्यंत साधारण 60 देशांमध्ये गेले 30 वर्ष जवळजवळ यांचं सर्क्युलेशन सुरू आहे. आणि भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की कितीही आपण डिजिटल इकॉनॉमीवर गेलो तरीसुद्धा ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटा आहेत त्यांची गरज पडते. बस स्टँड असेल, छोटे भाजी विक्रेते असतील, आपल्याला वर्तमानपत्र घ्यायचं असेल, तर अशा ठिकाणी या नोट्सची आवश्यकता भासते. आणि याचा प्रचंड एक प्रकारचा डिमांड बँकांवर आणि दुकानदारांवर सुद्धा येत असतो की आम्हाला सुट्टे पैसे मिळत नाहीत. आणि म्हणून मला वाटतं ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु आत्ता एका अर्थाने हे प्रायोगिक तत्वावर RBIच्या म्हणण्याप्रमाणे हे केलं जाणार आहे. जर ते यशस्वी झालं, कारण आपल्या इथली हवेतली आर्द्रता टेम्परेचर हे सगळं बघून ह्या नोटा किती टिकतायत, आणि पॉलिमर नोटा काढण्याचा खर्च जास्ती असतो आणि त्या प्रमाणात त्याच्यामध्ये बचत होते का हे बघून RBI फायनल निर्णय घेईल. आत्ताच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 10 रुपयाच्या 100 कोटी नोटा आणि 20 रुपयाच्या 100 कोटी नोटा चलनामध्ये आणणार आहेत. साधारण 10-12 वर्षापूर्वी असा एक प्रयत्न केला गेला होता भारतातल्या 2-3 शहरांमध्ये, त्याच्यामध्ये कोची आणि भुवनेश्वर आणि शिमला, या इथे नोटा आणण्याचा प्रयोग सरकारने आणि त्यावेळच्या RBIच्या ऑथॉरिटीनी प्रयत्न केला होता, परंतु तो कुठेतरी मध्ये बारगळला. परंतु ह्यावेळेस त्याला निश्चिती दिसते आणि आपण याचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे, कारण की ह्याच्यामुळे आपली सोय होणार आहे. दुसरं असं की कुठेही गैरसमज असू नये की ह्याच्यामुळे 500 रुपयाच्या नोटा पण प्लॅस्टिकच्या येतील का, नाही. पेपरच्या नोटा आणि 10 रुपये आणि 20 रुपयाच्या पॉलिमर नोटा ह्या एकत्रितच चलनामध्ये असतील. मला वाटतं की त्याचा एक प्रकारे आपली सोय जास्ती आहे आणि म्हणून आपण त्याचं स्वागतच करायला पाहिजे.
1: श्रोते हो, असा कुठलाही बदल करताना जनतेला विश्वासात घेणं गरजेचं असतं. प्लास्टिक नोटांच्या प्रस्तावित प्रयोगासंबंधी अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. हा निर्णय म्हणजे नोटांचं आधुनिकीकरण आहे. या निर्णयाने आपल्याला दैनंदिन वापरासाठी दीर्घकाळ टिकणारं, लवकर खराब न होणारं चलन मिळेल. श्रोते हो, आमचा वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम वृत्त विशेष.
1: वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन गायत्री भरणकर यांचं.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 26 श्रावण शके 1948, अर्थात 17 ऑगस्ट 2026. मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सण नागपंचमी. निसर्ग आणि शेती यांच्याशी जवळीक असणाऱ्या सापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. खरं तर शेतकरी आणि साप यांचा अतिशय जवळचा संबंध, कारण पारंपरिक शेतीमध्ये निसर्गातल्या प्रत्येक जीवाला महत्त्व दिलं जातं. नागपंचमीच्या निमित्तानं सापांना मारू नये, त्यांचं संरक्षण करावं आणि जैवविविधतेला हातभार लावावा हेच अपेक्षित आहे. मंडळी, साप हा अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचं संरक्षण करून आपण शेतातली नैसर्गिक परिसंस्था संतुलित ठेवायला मदतच करत असतो. म्हणूनच सापाला हात लावू नये किंवा त्याला पकडण्याचाही प्रयत्न करू नये, तर प्रशिक्षित अशा सर्पमित्राकडून सापाची सुरक्षितपणे सुटका करावी. मंडळी, आपल्याकडे साप हा पूजनीय मानला जातो. आजच्या दिवशी नागाची प्रतिमा, नागाचं चित्र किंवा मातीची मूर्ती तयार करून ती पूजली जाते. काही ठिकाणी तर वारुळाचीसुद्धा पूजा केली जाते. परंपरेनुसार या दिवशी जमीन खणणं किंवा नांगरणं हे अयोग्य मानलं जातं. यामागं जमिनीखाली राहणाऱ्या सापांना त्रास होऊ नये ही भावना आहे. आजच्या दिवशी स्त्रिया नागाची पूजा करतात, नागाचा उपवासही ठेवतात. एकूण निसर्गाचा अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या या नागाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपण सर्वच जण आनंदानं साजरा करतो. तर या नागपंचमीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

0: मंडळी, आपल्या कार्यक्रमातून आपण कृषी क्षेत्रातल्या अनेक गोष्टींची नेहमीच माहिती घेत असतो. त्यासाठी त्या विषयाचे विशेषज्ञ आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात. आज या शेतीचं स्वरूप हे काहीसं पारंपरिक राहिलं नाही आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण त्यामध्ये सातत्याने अनेक बदल होत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये अनेक उपशाखा निर्माण झाल्या आहेत, त्यामुळं या क्षेत्रामध्ये करिअर करून यशस्वी होण्याचे अनेक पर्याय आता उपलब्ध व्हायला लागलेत. रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. तर मंडळी, आता आपण याविषयीच डॉक्टर संदीप गुरव यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत. युवकांसाठी कृषी शिक्षणातील संधी.
1: नमस्कार. नमस्कार श्रोते हो, आजच्या तरुण पिढीसमोर आपलं करिअर घडवणं एक मोठं आव्हान झालं आहे आणि यासाठीच 12वीनंतर योग्य शाखेची निवड करणं गरजेचं आहे. यासाठी युवा पिढीने सजग राहून उपलब्ध असलेल्या शिक्षण क्षेत्रांचा आणि आपल्या आवडीनिवडींचा मेळ घालून योग्य क्षेत्र निवडायला हवं. आजच्या काळात कृषी क्षेत्र हे केवळ शेतीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक बाजारपेठ यामुळे कृषी शिक्षणाला नवे परिमाण मिळाले आहेत. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक करिअरच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत आणि याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. ही सर्व माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मुळदे कुडाळ इथे जे उद्यानविद्या महाविद्यालय आहे इथले शिक्षण प्रभारी प्राध्यापक डॉक्टर संदीप गुरव आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी शिक्षणात कोणते बदल झालेले दिसतात?
2: हा, नक्कीच बदल झालेले आहेत. आजची जी शेती आहे ती तंत्रज्ञानावर आधारित शेती आहे. पूर्वीची शेती आपण ट्रॅडिशनल पद्धतीने करत होते, परंतु आजची शेती जर बघितली ती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारी शेती आहे. त्याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांना आम्ही बऱ्याच वेळा ड्रोनद्वारे फवारणी, एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, फवारणीसाठी मनुष्यबळ अधिक लागतं, त्यामुळे ड्रोनचा जर वापर केला तर मनुष्यबळची जी समस्या आहे ती कमी होते आणि आपलं उद्दिष्ट जे असतं फवारणीचं ते साध्य होऊ शकतं. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी हे एक नवीन तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पण आता AIचा वापर बऱ्याच ठिकाणी होतो, तो देखील वापर पिकांच्या कीड रोग नियंत्रणासाठी केला जातो. तसंच इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याला IoT असं म्हणतात, हे एक क्षेत्र त्याच्यामध्ये आलेलं आहे. किंवा सेन्सर आधारित सिंचन, म्हणजे पूर्वी पाणी देण्यासाठी स्वतःला शेतात जावं लागत होतं, परंतु आता तुम्ही घरात बसून मोबाईलद्वारे पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकता. किंवा उपग्रहाद्वारे पीक निरीक्षण, जसं आपण सॅटेलाईटचा वापर आपल्या

0: विविध क्षेत्रात होतो. तसं ह्याच्यासाठी वेगळे सॅटेलाईट देशाने सोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हवामानाचा अंदाज असेल, कुठली कीड कुठे येणार आहे, रोग कुठला येणार आहे, ह्याचं देखील आपण निरीक्षण त्याद्वारे घेऊ शकतो. किंवा मोबाईल ॲपद्वारे सल्ला, आता बरेचसे व्हॉट्सॲप शेतकरी वापरतात, त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून सल्ले दिले जातात, तो देखील एक नवीन त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. प्रिसिजन फार्मिंग, तुमची शेतीचं तिथली परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कुठली शेती करता येईल. किंवा GIS किंवा रिमोट सेन्सिंग, ही जी काही तंत्रज्ञान आहेत त्याच्यामुळे आपली शेती जी आहे ती जागतिक स्तराशी आता स्पर्धात्मक झालेली आहे. त्यामुळे जगामध्ये हे पूर्वी काही प्रमाणात वापरलं जात होतं, परंतु आपला देश देखील आता त्याच्यामध्ये ह्या शिक्षणामध्ये ह्या सर्व गोष्टी अंतर्भूत केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तो फायदा जागतिक स्तरावर जाण्यासाठी देखील उपयोगी होतो. त्यामुळे पूर्वीची शेती आणि आत्ताची शेती याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत आहे.
1: खरंय, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शेती सुद्धा आता अपडेट झालेली आहे आणि त्यामुळेच तरुण पिढीने या शेतीमध्ये अपडेट होणं गरजेचं आहे आणि आपल्या शेतीला पुढे नेणं सुद्धा गरजेचं आहे, नाही का? कृषी शिक्षणामध्ये संशोधनाचं महत्व नेमकं काय?
0: हां, संशोधन म्हटलं की आपल्याला माहिती आहे की नवीन काहीतरी शोधणं, त्याच्यासाठी आपली कृषी विद्यापीठं काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 4 विद्यापीठं आहेत, त्यांचं संशोधनाचं काम शास्त्रज्ञांच्या माध्यमातून चालू असतं. त्यामुळे आज आपण जे बियाणं वापरतो त्याच्या ज्या काही नवीन जाती आहेत, अधिक उत्पादन देणारी पिकं आहेत, कीड रोग नियंत्रणाच्या नवीन पद्धती आलेल्या आहेत, किंवा पाणी बचत करण्याची तंत्र आलेली आहेत, सेंद्रिय शेतीसारखा एक नवीन कन्सेप्ट पुढे येतो आहे, हवामान बदलानुसार त्याला तोंड देणाऱ्या जाती आहेत, हे सर्व ह्या संशोधनाचं फलित आहे. कारण संशोधन झालं नसतं तर हे आपल्याला मिळालं नसतं. त्यामुळे जसं हवामानात बदल होईल तसं संशोधन देखील बदलतं. त्यामुळे कृषी विद्यापीठं, संशोधन संस्था हे सातत्याने त्यांचं काम नवीन तंत्रज्ञान विकसित करत असतात आणि या संशोधनामुळे खरं तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. जो त्याचा अवलंब करतो तो निश्चितपणे त्याचं उत्पन्न वाढतं, त्याचा खर्च कमी होतो आणि शेती अधिक फायदेशीर बनते, हे आपल्याला माहितीच आहे. म्हणून संशोधन हा कृषी शिक्षणाचा एक महत्त्वाचा अंग आहे किंवा महत्त्वाचा भाग आहे. मग ह्याच्यामध्ये जर तरुण गेले संशोधनामध्ये, कारण शास्त्रज्ञांची गरज आहे, त्यामुळे ह्यामध्ये जरी संस्थांमध्ये गेले तरी तो त्याच्या ज्ञानाचा वापर तिथे संशोधनामध्ये करू शकतो आणि एक चांगला शास्त्रज्ञ बनून एक चांगली आधुनिक शेती शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तो देऊ शकतो, हा त्याचा फायदा आहे.
1: उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
0: हां, उच्च शिक्षण म्हणजे आमच्या शेतीच्या भाषेमध्ये MSc PhD, म्हणजे तो डॉक्टरेट होऊ शकतो, मास्टर होऊ शकतो, तर ते देखील अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विविध ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय, उदाहरणं मी सांगू शकतो, कीटकशास्त्र आहे, वनस्पती रोगशास्त्र आहे, किंवा अनुवंशिक जैवतंत्रज्ञान आहे, उद्यानविद्या म्हणजे हॉर्टिकल्चर आहे, इकॉनॉमिक्स आहे, विस्तार शास्त्र आहे, कृषी अभियांत्रिकी आहे, मृदा विज्ञान आहे, असे अनेक विषयामध्ये त्याला विशेष त्याची डिग्री घेता येते, म्हणजे MSc करू शकतात, PhD करू शकतात. त्याच्यासाठी मात्र राष्ट्रीय पात्रता परीक्षा द्यावी लागते, फेलोशिप, त्याला स्कॉलरशिप त्याच्यासाठी मिळते, प्रकल्प संशोधक म्हणून तो काम करू शकतो आणि विद्यापीठातील अध्यापन, अशा अनेक संधी उच्च शिक्षणानंतर उपलब्ध आहेत. ज्याला शिक्षणाकडे वळायचं आहे तो, काही कॉलेजेस कृषीचं शिक्षण देणारी महाविद्यालय आहेत, तिथे देखील तो प्राध्यापक म्हणून अनुभव घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग तो नोकरीकडे देखील वळू शकतो.
1: बरोबर,
0: असे बरेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे माझं एक सांगणं आहे की केवळ डिग्री न करता जर शक्य असेल, शिक्षणाची आवड असेल आणि शक्य असेल, आता स्कॉलरशिपमुळे बऱ्याच मुलांना शक्य होतं, खर्च तसा येत नाही, त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं. मग त्याच्यामुळे काय होईल, त्यांच्या ज्ञानामध्ये पण वाढ होईल, त्यांच्याकडे जी ज्ञान आहे ते वाढेल आणि त्याचा उपयोग त्यांना पुढच्या शेतीमध्ये देखील होऊ शकतो.
1: कृषी क्षेत्रात महिलांसाठी सुद्धा करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत का?
0: हो, निश्चितच. महिला आता सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. शासनाचं देखील धोरण आपल्याला माहिती आहे की महिलांसाठी वेगवेगळ्या उद्योग करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना चालू आहेत आणि महिला सगळ्याच क्षेत्रात मोठ्या आत्मविश्वासाने काम करतात. त्या संशोधक पण आहेत, त्या प्राध्यापक म्हणून देखील काम करू शकतात, कृषी अधिकारी या पदासाठी देखील त्या काम करतात, उद्योजिका, स्वतःचं मगाशी मी म्हटलं, पर्यटनासारख्या उद्योगामध्ये देखील महिला स्वतः काम करतायत, अन्न प्रक्रिया तज्ज्ञ म्हणजे जे रेसिपी जे बनवतात त्याची देखील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये गरज लागते, किंवा नर्सरी व्यवस्थापक, कृषी सल्लागार, कृषी स्टार्टअप संस्थापक म्हणून काही महिला काम करताना दिसत आहेत. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंसहाय्यता बचत गट, ही महिलांमध्ये असलेली एक मोठी ताकद आहे की सर्व महिला एकत्र येऊन आपले जे काही पदार्थ केले जातात गावामध्ये, प्रोसेसिंगचे पदार्थ म्हणजे शेतीवर आधारित, त्याचं एक मार्केट देण्याचं काम करू शकतात. मसाला निर्मिती पण एक उद्योग आहे, मसाला पिकांपासून जो मसाला मिळतो ते मसाले तयार करून तुम्ही त्याचं चांगल्या प्रकारे महिला विक्री करू शकतात.

0: प्रक्रिया आहे आणि मूल्यवर्धित उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये माशांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करणे, फळांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करणे, भाजीपाल्याचा वापर करून, तर अशा ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना करिअरच्या संधी आहेत. आणि कुठल्याही अधिकारी जरी व्हायचं असेल तरी महिलांना एक वेगळं रिझर्वेशन त्याच्यामध्ये असतं, त्यामुळे परीक्षा देऊन महिला देखील आता ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिकारी पदावर देखील काम करतात.
1: नक्कीच, आजच्या युवा पिढीला परदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याची इच्छा असते, तर हे कृषी शिक्षण ह्या संधी देत असतं का?
0: हा, पूर्वी परदेश शिक्षण हे ठराविक क्षेत्रामध्येच उपलब्ध होतं, परंतु आता तर मी म्हणेन की कृषी पदवीधारकांना इतर देशामध्ये बऱ्याच संधी आहेत. अमेरिका असेल, कॅनडा असेल, नेदरलँडसारखं देश आहे, जर्मनी आहे, जपान आहे, न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि इस्रायल, कारण इस्रायलला आपण म्हणतो की तो शेतीमध्ये प्रगत देश आहे, तर इथे देखील त्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या संधी मिळतात. तिथे जाऊन ते त्यांचं उच्च शिक्षण घेऊ शकतात आणि त्या देशामध्ये अशी देखील पद्धत आहे की ते काम करून ते उच्च शिक्षण घेऊ शकतात. एखाद्या प्रोजेक्टवर त्यांनी जर काम सुरू केलं तर त्याचं मानधन देखील त्याला मिळतं आणि त्या खर्चातून ते त्यांचं शिक्षण तिथे घेऊ शकतात. त्यामुळे मगाशी जे मी क्षेत्र म्हटली, प्रिसिजन ॲग्रिकल्चर, जैवतंत्रज्ञान, हवामानावर आधारित स्मार्ट शेती, अन्न प्रक्रिया किंवा कृषी रोबोटिक्स, परदेशामध्ये रोबोटिक्सचा वापर जास्त होतो, आपल्याकडे अजून तेवढा रोबोटिक्सचा वापर होत नाही, परंतु त्या क्षेत्रामध्ये परदेशामध्ये खूप संधी आहेत आणि त्यामुळे ही जे परदेशात जाण्याची संधी मिळते त्याच्यासाठी देखील शासनाच्या काही अनुदान उपलब्ध आहेत. त्यामुळे जे परदेशात जाण्यासाठी तरुण तयार आहेत, जाण्याची इच्छा बाळगून आहेत, त्यांनी कृषी क्षेत्राकडे यायला हरकत नाही.
1: नक्कीच. सर, शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्याबाबत विद्यार्थ्यांनी काय माहिती ठेवायला हवी?
0: हां, अनेक विद्यार्थी मी बघितलं आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणाबाबत थोडं साशंक असतात, म्हणजे त्यांना असं वाटतं की खूप खर्च येईल आणि त्यामुळे आपलं पालकांना उगाच त्रास नको, ओढाताण होईल, यासाठी बरेचसे इच्छा असून देखील त्या शिक्षणाकडे जात नाहीत. त्याच्यामुळे शासन आता खूप मदत करतं, विविध संस्था आहेत, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात आणि कृषी विद्यापीठामध्ये काही संशोधन प्रकल्प असतात, राष्ट्रीय स्तरावर फेलोशिप असते आणि गुणवत्तेवर आधारित आर्थिक सहाय्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि त्यामुळे माझा विद्यार्थ्यांना असा सल्ला राहील की प्रवेश घेतल्यानंतर ज्या महाविद्यालयामध्ये तुम्ही शिकता तिथे एक विभाग असतो, स्टुडंट वेलफेअर ऑफिस, त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला तिथल्या विभागाकडून उपलब्ध योजनांची माहिती मिळते. आणि माझ्या माहितीप्रमाणे आता सगळ्याच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही बऱ्याच विभागाकडून दिली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी डोक्यात जर असेल की आपण पैसे नसल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही तर ते काढून टाकावं. इवन मी म्हणतो की बँका एज्युकेशन लोन आपण इतर ठिकाणी घेतोच, तसं कृषी शिक्षणासाठी देखील एज्युकेशन लोन उपलब्ध आहे. सर्व कागदपत्र तुम्ही दिले तर बँका देखील त्याला मदत करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य जर असल्यामुळे त्यांनी, माझं मत आहे की पुढचं पदव्युत्तर शिक्षण हे घेतलंच पाहिजे.
1: आज कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रामध्ये कोणते बदल होत आहेत?
0: हा, मगाशी मी याचा थोडासा उल्लेख आपला झाला आधुनिक शेती करताना, तर हे एक नवीन पर्व आता सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज आपले शेतकरी मोबाईलवर हवामानाचा अंदाज बघतात. कृषी विद्यापीठ त्यांना त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, त्यांच्या ईमेलद्वारे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना माहिती देतात, त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलं पीक घ्यावं, आता कुठली समस्या येणार आहे त्याच्यावर अगोदर तयार राहतात. मग ड्रोनचा वापर करून अचूक फवारणी करता येते, सेन्सर जे असतात त्याच्यामध्ये सिंचन नियंत्रित तुम्ही पाणी देऊ शकता, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पिकावरील रोगाचं निदान ॲक्युरेट केलं जातं, त्यामुळे वेळ म्हणा, पाणी म्हणा, श्रम आणि खर्च यांची मोठी बचत होते. आणि भविष्यात हे जे सगळं ॲनालिसिस केल्यानंतर स्मार्ट शेती म्हणा, कृषी रोबोटिक्स किंवा डिजिटल कृषी सल्ला, ही नवीन करिअर क्षेत्र ही वेगाने विकसित होणार आहेत आणि त्याच्यामध्ये खरं अर्थाने ह्या कृषीच्या जे तरुण आहेत, कृषीमध्ये शिक्षण घेणारे, त्यांना मोठ्या प्रमाणे संधी आहे.
1: यासाठीच आजच्या तरुण पिढीने आजपासूनच कोणती तयारी करायला हवी की जेणेकरून भविष्यात त्यांना चांगल्या संधी मिळतील?
0: हां, हे फार महत्त्वाचं आहे. केवळ पदवी घेतली म्हणजे मला नोकरी मिळेल किंवा मला कुठला व्यवसाय सुरू करता येईल, त्यामुळे पदवीमध्ये जे मिळणारं ज्ञान आहे ते त्यांनी चांगल्या पद्धतीने आत्मसात केलंच पाहिजे. थोडंसं संवाद कौशल्य हे देखील फार महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी आपली जी लोकल भाषा असेल ती देखील चांगली येणे गरजेची आहे. त्याच्या व्यतिरिक्त एखादी दुसरी भाषा आपल्याला येणं गरजेचं आहे, उदाहरणार्थ इंग्रजी, कारण जर तुम्ही परदेशात जाणार असाल तर तुम्हाला इंग्रजीची आवश्यकता आहे. इव्हन तुम्ही इतर राज्यामध्ये देखील जाणार असाल, काही संस्थांमध्ये काम करणार असाल तर तिथे इंग्रजी लागतं, कारण कस्टमर ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे आपल्याला बोलायला लागतं. हिंदी तर आपली भाषा सगळ्यांना थोडी बहुत येतेच, म्हणजे प्रत्येक जण हिंदी बोलू शकतो.

0: मग त्याच्यासोबत इंग्रजी हिंदी ह्याच्यात त्यांनी थोडंसं विकसित व्हावं लागेल. संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञान हे तर आताची पिढी थोडीशी त्याच्यात ॲडव्हान्स आहे, परंतु त्याच्यामध्ये देखील काही वेगवेगळे प्रोग्रॅम शेतीवर आधारित असतात, ते शिकले पाहिजेत, कोर्सेस केले पाहिजेत. ड्रोन तंत्रज्ञान मी मगाशी सांगितलं, आणि डेटा विश्लेषण हे देखील फार महत्त्वाचं आहे. ॲनालिसिस, जो मिळालेला डाटा आहे त्याचं विश्लेषण देखील करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी संगणकाची मदत घ्यावी लागते. त्यामुळे ही जर कौशल्य त्यांनी शिकली तर निश्चितपणे संशोधन म्हणा त्याच्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो, किंवा शेतकरी उद्योग आणि बाजारपेठ याच्याशी सतत त्याला संपर्क ठेवावा लागतो, त्यासाठी हे फायद्याचं ठरू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्व विकास, आपली व्यक्तिमत्वाची छाप पडणं महत्त्वाचं आहे, नेतृत्व गुण वाढले पाहिजे तर तुम्ही तुमच्या टीमबरोबर काम करू शकता. आणि ही कौशल्य त्यांनी जर रोजगार आणि उद्योजकता या दोन्ही क्षेत्रात जर हस्तगत केली तर नक्कीच हा विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त हे देखील फार महत्त्वाचं आहे.
1: नक्कीच. आजच्या तरुणांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: कृषी क्षेत्राकडे पारंपरिक क्षेत्र म्हणून बघू नका. आज कृषी म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नवीन नवीन कल्पना, उद्योग किंवा जागतिक संधी आणि देशाचा विकासाचा पाया ठरलेला आहे. त्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासा असेल, मेहनत असेल, तर कृषी शिक्षण त्याला एक चांगलं करिअरच देत नाही तर त्याला समाजासाठी काम करण्यासाठी आणि लाखो लोकांच्या जीवनात किंवा शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची संधी देते. त्यामुळे आजचा जो कृषी विद्यार्थी आहे हा उद्याचा वैज्ञानिक होऊ शकतो, संशोधक होऊ शकतो, प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो, उद्योजक होऊ शकतो आणि अन्नदाताला सक्षम करणारा एक मार्गदर्शक देखील होऊ शकतो.
1: खरंय सर, कृषी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी यशस्वी उद्योजक बनल्याची काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का?
0: तो पारंपरिक नोकरीचा मार्ग न निवडता, मगाशी म्हटलं काही तरुण आता नोकरीचा मार्ग निवडत नाहीत, ते आता स्वतःचा उद्योग उभारण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे कृषी शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नव्हे तर उद्योजक घडवण्यासाठी आहे, मी एकदा बोललो मागे. तर त्याच पद्धतीने स्वतः पॉलीहाऊसमध्ये ढोबळी मिरचीचं उत्पादन काही तरुण घेत आहेत, त्याला चांगली मागणी आहे. ड्रॅगन फ्रूटसारखं नवीन फळ हे करत आहेत, स्ट्रॉबेरी आहे, मशरूम आहे, फुलशेतीमधून लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे काही तरुणांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रोन सेवा ते देत आहेत, मृदा परीक्षण प्रयोगशाळा स्वतःची त्यांनी उभारलेली आहे, ऑनलाईन कृषी सल्ला ते देत आहेत, किंवा कृषी पर्यटनासारखे प्रोजेक्ट, जैविक खत निर्मिती आणि प्रक्रिया उद्योग, नारळासारखे प्रक्रिया उद्योग, काथ्या निर्मिती, असे बरेच प्रक्रिया उद्योग सुरू केलेले आहेत. आणि हॉर्टिकल्चरचे विद्यार्थी सुशोभीकरणासाठी खूप मदत करतात, शहरामध्ये ज्या वेगवेगळ्या गार्डन्स आहेत तिथे देखील ह्या विद्यार्थ्यांची खूप मदत होते. त्यामुळे भविष्यात देखील जे विद्यार्थी येतील त्यांनी देखील नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या उद्योगावर भर देणं गरजेचं वाटतं.
1: सुरुवातीलाच तुम्ही उल्लेख केलात की हवामान बदल ही एक मोठी समस्या आज आपल्या सर्व जगापुढेच आहे, तर अशा परिस्थितीत कृषी शिक्षणाची नेमकी भूमिका काय?
0: आपण बघतो की पूर्वी पाऊस वेळेवर होता, आता पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं, त्याचा पिरियड लांबतो, कधी कधी ड्राय स्पेल येतो, मग ह्याच्यामध्ये कृषी शिक्षण फार महत्त्वाची भूमिका बजावतं. तापमान वाढल्यामुळे येणाऱ्या समस्या असतील, त्यामुळे नवीन नवीन कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये स्मार्ट शेती करणं गरजेचं आहे. पाण्याचं अचूक व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन पद्धती, हवामानानुसार पीक बदलतं आलं पाहिजे, किंवा जैविक शेती, नैसर्गिक संसाधनं आहेत त्याचं व्यवस्थित संवर्धन करणं, ह्याच्यासाठी प्रशिक्षण घेऊन त्याने पुढे गेलं पाहिजे. आणि त्यामुळे भविष्यात जर हवामान बदलाशी जुळून घेणारे कृषीतज्ञ जर निर्माण झाले तर ते देशासाठी अत्यंत आवश्यक असतील. त्याच्यामुळे हवामान बदल झाल्यामुळे ह्या कृषी शिक्षणाचं महत्त्व आता फार वाढलेलं आहे.
1: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, युवकांना कृषी शिक्षणाचा सर्वाधिक फायदा कसा होईल?
0: ग्रामीण विद्यार्थी जो आहे त्याला फक्त त्या जुन्या पद्धतीचा अनुभव असतो, परंतु जर या अनुभवाला जर आधुनिक कृषी शिक्षणाची जोड मिळाली तर निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. एखादा प्रक्रिया उद्योग जर तिथे उभा केला त्यांनी तर गावातलीच जी फळं असतील, भाजीपाला असेल, त्याच्यावर प्रक्रियायुक्त पदार्थ तो तयार करू शकतो. त्यामुळे तो स्वतःचाच विकास करणार नाही आहे तर त्याच्याबरोबर तो संपूर्ण गावाची आर्थिक प्रगतीला देखील चालना मिळू शकते.
1: खरं
0: त्यामुळे गावातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये मोठा सहभाग असणं गरजेचं आहे.
1: सर, कृषी शिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकासाचं महत्त्व काय?
0: हां, मगाशीच मी म्हटलं व्यक्तिमत्व जर चांगलं असेल तर समोरच्यावर तुमची छाप पडते. तुम्ही एखादी गोष्ट त्याला जेव्हा समजून सांगता त्यावेळी जर व्यक्तिमत्व तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, हां, तुमच्याकडे संवाद कौशल्य चांगलं असेल, नेतृत्व गुण असतील, तर संघभावना वाढीस लागते, वेळेचं नियोजन होतं, समस्या सोडण्यासाठी मदत होते. त्यामुळे वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत, काही संशोधन संस्था आहेत, तिथे

0: केवळ गुण बघितले जात नाहीत, परंतु तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास किती आहे, सादरीकरणाची शैली कशी आहे आणि निर्णयक्षमता किती आहे त्याच्यावर त्यांना महत्त्व दिलं जातं आणि त्यानुसार त्यांची सॅलरी ठरली जाते. एखादा विद्यार्थी गुणामध्ये कमी असेल परंतु तो एखादं मार्केटिंगमध्ये तो जर पटवून देण्याची त्याच्यामध्ये क्षमता असेल आणि त्याचा जर कंपनीला फायदा होत असेल तर त्याला चांगल्या पद्धतीचं पॅकेज दिलं जातं. त्यामुळे मगाशी पण मी म्हटलं की संवाद कौशल्यामध्ये भाषेचं महत्त्व आहे, त्याचप्रकारे कृषी शिक्षणामध्ये देखील व्यक्तिमत्व विकास होतं. आणि माझा अनुभव असा आहे की जो कृषी शिक्षणामध्ये येतो त्याचं व्यक्तिमत्व विकास नक्कीच होतो. सुरुवातीला येणारा विद्यार्थी जर आम्ही बघितला तर तो एकदम लाजवट असतो, त्याला संवाद कौशल्य नसतं, परंतु तो 4 वर्षानंतर पदवी घेऊन जेव्हा बाहेर पडतो त्यावेळी त्याच्यामध्ये त्या सगळ्या गुणांचा अंतर्भाव झालेला आम्हाला दिसून येतो आणि नक्कीच तो चांगल्या कॉन्फिडन्सने तो ज्या क्षेत्रात असेल तिथे तो काम करू शकतो. हा त्याचा एक फायदा आहे.
1: भविष्यामध्ये कृषी क्षेत्रात कोणत्या नवीन करिअरच्या संधी निर्माण होतील असं
0: हे मग अशी आपण थोडंसं बोललो ह्याच्यावर. त्याच्यामध्ये प्रिसिजन ॲग्रिकल्चर आहे, AI आहे, ड्रोन संचलन आहे, रोबोटिक्स आहे, सेंद्रिय नैसर्गिक शेती आहे, अन्न गुणवत्ता आणि सुरक्षितता आहे आणि हवामान सल्लागार सेवा. ही मगाशी आपण थोडंसं याच्यावर बोललो तरी देखील ह्या सर्व क्षेत्रामध्ये कृषी पदवीधारकांना नेहमीच मोठी संधी राहणार आहे.
1: बरोबर. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान कोणत्या गोष्टींवर भर द्यायला हवा यासाठी?
0: हां, हे फार महत्त्वाचं आहे की केवळ वर्गातलं शिक्षण न घेता विद्यार्थ्यांनी जी कृषी प्रदर्शनं होतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतात तिथे तुम्ही प्रत्यक्ष एखादी गोष्ट बघितली की तुमचा विश्वास बसतो. सीईंग इज बिलिव्हिंग आपण म्हणतो, त्या पद्धतीने तिने कृषी प्रदर्शनांना भेटी द्यायला पाहिजेत. वेगवेगळे शेतकरी मेळावे होतात, त्या शेतकरी मेळाव्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर तिथे मार्गदर्शन केलं जातं, त्यावेळी आपल्याला थोडी माहिती मिळते. काही कोर्सेस असतात, 1-2 महिन्याचे काही बाहेरून कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस असतात, त्याच्यामध्ये तुमचं ज्ञान चांगल्या प्रकारे वाढू शकतं. संशोधन प्रकल्प जे चालतात महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये त्याच्यामध्ये देखील तुमचा सहभाग असावा. नवीन नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, संगणक कौशल्य तुम्हाला विकसित करावं लागेल आणि उद्योग आणि शेतकऱ्यांशी संवाद वाढवला पाहिजे. ही जर अतिरिक्त तयारी तुम्ही केली तर त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या शेतीसाठी पण होईल, तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी देखील होईल, कारण स्पर्धा परीक्षा देखील ह्याच्यावर आधारित असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर जर ह्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान ह्या विद्यार्थ्यांनी जर लक्ष केंद्रित केलं तर त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी वाढवण्यासाठी त्याला मदत होईल आणि त्याचा फायदा पुढे त्याला निश्चितपणे होऊ शकतो.
1: निश्चितच. सर, आज आपण इथे आलात आणि युवा पिढीसाठी कृषी क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत, कशा प्रकारे हे शिक्षण त्यांना पुढे भविष्यामध्ये उपयोगी पडू शकेल याविषयीची सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आत्ताच आपण युवकांसाठी कृषी शिक्षणातील संधी याविषयी डॉक्टर संदीप गुरव यांच्या विद्या तावडे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकला. आपल्याला या माहितीचा निश्चितच उपयोग होईल. बरं, तर मग मंडळी, कार्यक्रमाची वेळही आता संपत येते, तेव्हा आजच्यापुरता मी आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. निवेदन होतं गायत्री भरणकरी यांचं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे.

तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8591903608. संपर्क क्रमांक 8591903608. तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.

0: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
1: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
2: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी. प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत आज गाठी भेटी घेतल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी राज्यातली विविध विकास कामं, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबद्दल सविस्तर चर्चा केली. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्यासंदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय.
0: मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी राजकामार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केला आहे. जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का असा पर्याय अर्थमंत्र्यांनी सुचवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतच्या भेटीत विविध पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. देशातला बेरोजगारीचा दर जुलै महिन्यात 5.1% इतका होता. जूनमध्ये हा दर 5.5% होता अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं दिली आहे. ग्रामीण भागात हा दर 4.5% तर शहरी भागात 7.5% आहे. महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे 5.5% आणि पुरुषांमध्ये 5% इतकं आहे. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 जास्त भाविक जखमी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. देशभरातल्या दिव्यांग व्यक्तींनाही आस्वाद घेता येईल अशा रीतीनं चित्रपटांची निर्मिती करण्याचं आवाहन आज दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ तसंच चित्रपट निर्मात्यांना केलं. याबाबत जे काही करता येईल त्याबाबत येत्या 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं एका याचिकेची सुनावणी करताना दिले. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी विशेष तपास पथकानं चौकशी जलद पूर्ण करून तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणातल्या तपासाच्या प्रगतीबाबतचा अहवाल बंद लखोट्यात सादर करावा असे निर्देशही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागशी आणि व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. हा अहवाल सर्वप्रथम आपण पाहू, त्यानंतर तो सर्व पक्षकारांना उपलब्ध करून द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. तपासाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी विविध याचिकाकर्त्यांनी केलेल्या सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करावा अशा सूचनाही यावेळी न्यायालयानं विशेष तपास पथकाला दिल्या. कर्नाटक राज्य सरकारनं कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडूकरता 12,000 क्युसेक्स पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणानं कर्नाटकला दिले आहेत, मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूनं दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLO ला मिळालेले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय वसुंधरा राजे सिंधिया, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. BL संतोष संघटन सरचिटणीस म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदान सिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लम कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलुनी यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हेमांग जोशी तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत ग्वाल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली आहे. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांच्या आघाडीचे 5 फलंदाज केवळ 90 धावात बाद झाले. मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळं श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यानं भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. तिनं आज आयर्लंडच्या सोफिया नोबलचा 21-7, 21-11 असा सहज पराभव केला. महिला दुहेरीतही भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या भारतीय जोडीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिक्स यांचा 21-9, 21-13 असा पराभव केला. त्याआधी पुरुष दुहेरीत MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन या जोडीनं दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या गेममध्ये ही जोडी 6-4 अशी आघाडीवर असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी आयर्लंडचे स्कॉट गिर्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स यांना दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. अर्जुन आणि अमसा करुणन यांनी पहिला गेम 21-16 असा जिंकला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आशा भोसले यांनी गायलेली मिर्झा गालिब यांची ही रचना संगीतबद्ध केली जयदेव यांनी. कार्यक्रमात यानंतर जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेली रोशन नादान यांची गीतरचना संगीत जगजीत सिंग यांचं.

अर्जन दासवानी यांनी संगीतबद्ध केलेलं नामवर यांचं गीत ऐकलं. गायलं होतं मनहर यांनी. कार्यक्रमात यानंतर तलत अजीज आणि पिनाज मसानी यांनी गायलेलं रघुनाथ सेठ यांचं गीत.

शमीम जयपुरी यांची ही रचना संगीतबद्ध केले मुरली मनोहर स्वरूप यांनी. हिंदी सुगम संगीत आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नादव्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी रोशन आरा बेगम यांनी गायलेला राग बसंत आत्ता आपण ऐकला. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, उद्या रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवादनात सादर केलेला राग चंद्रकंस आपण ऐकू शकाल.

होत आहेत. श्रोते हो, पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 पहिल्या सभेत. तोपर्यंत मी रेडिओ सखी गौरीमुळे तुमचा निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.